सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 29 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 19 मे 2026. सकाळची 5:53 झालेली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झालेले आहे. श्रोते, आता ऐकूया रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1216 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25, 22613 श्रद्धा सेतू 6:45, 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10, 11201 नागपूर शार्डूल एक्सप्रेस 8:00, 61110 नागपूर वर्धा मेमू 8:00, 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20, 12289 सीएसएमटी नागपूर दुरंतो 8:25, 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20, 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35, 20494 चंदीगड मदुराई 9:00, 61117 नागपूर अमला मेमू 9:10, 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20, 22692 बेंगलोर राजधानी 9:25, 11046 दीक्षाभूमी एक्सप्रेस 9:40, 16094 लखनऊ चेन्नई एक्सप्रेस 9:45, 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15, 22138 प्रेरणा एक्सप्रेस 10:25, 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25, 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टनम एक्सप्रेस 10:25, 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40, 12844 अहमदाबाद पुरी एक्सप्रेस 10:50, 22846 हातिया पुणे एक्सप्रेस 10:55 या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावत आहेत. उशिरा येणाऱ्या गाड्यांसंबंधी 12221 हावरा दुरंतो 4:10 येणारी गाडी 3:25 उशिरा धावते आहे. 03252 बेंगलोर एक्सप्रेस मध्यरात्री 12:45 येणारी गाडी 7:34 उशिरा धावते आहे. 61120 अमला नागपूर मेमू 8:45 येणारी ही गाडी 16 उशिरा धावते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी ही गाडी 1:31 उशिरा धावते आहे. 20821 पुणे संत्रागाची हमसफर 1:20 येणारी ही गाडी 8:00

आज 23 मिनिटं उशिरा धावती आहे. 08609 हा टिया लोकमान्य तिलक एक्सप्रेस 8:10 येणारी गाडी 1 तास 34 मिनिटं उशिरा धावती आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 येणारी गाडी 35 मिनिटं उशिरा धावती आहे. 12101 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 9:35 येणारी ही गाडी 58 मिनिटं उशिरा धावती आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकलीत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 44.4 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 29 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं होतं. येत्या 24 तासामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 45 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांच्या आवाजात होनाजी बाळा यांची रचना श्रुतिवादाचं आपण ऐकली होती. या रचनेला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात संत गोरा कुंभार यांची रचना. संगीत नियोजक यशवंत देव.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत नामदेवांची रचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं हे देशभक्ती गीत होतं धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातील. गीतकार होते जगदीश खेबुडकर. आणि श्रोते हो, याबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:30 झालेले आहेत. चिंतन कार्यक्रमात अभिव्यक्ती याविषयी डॉ अरुण मांडकर यांचे विचार ऐकूया.

अभिव्यक्ती, अभिव्यक्ती म्हणजे मनातील विचार, भावना, अनुभूती आणि कल्पना यांचे शब्द, कृती आणि कला माध्यमांमधून होणारे प्रगटीकरण. ती मानवी अस्तित्वाची नैसर्गिक प्रेरणा आहे. संवाद, नाते आणि आत्मविकास यांची ती मूलभूत गरज असते. शाब्दिक, अशाब्दिक आणि कलात्मक अशा विविध स्तरांवर ती प्रकट होत असते, तरी तिचा केंद्रबिंदू एकच, अंतकरणातील सत्य. संत वाङ्मयात तर अभिव्यक्तीला असाधारण उंची लाभली आहे. जगद्गुरू तुकोबाराय अभिव्यक्तीसंबंधी आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतात. नये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल, जन रंजवणे फोल, न फळे उत्तर, नाही स्वामी जो सादर, तुका म्हणे भेटी, जव नाही दृष्टा दृष्टी. अभिव्यक्ती ही वरवरची उथळ नको, ती आतून यायला हवी. ती केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी नसावी, ती अंतराला भिडायला हवी. तो फलदायी संवाद असावा, थेट हृदयातून हृदयाशी होणारा, ती खरी अभिव्यक्ती. संत ज्ञानेश्वरांच्या मते अभिव्यक्ती ही मधुर, मितभाषी आणि अहिंसक असावी. बोलणे तरी मवाळ, परिमित आणि रसाळ, त्यांच्या वाणीला अमृताची उपमा आहे. ज्यात कठोरता नाही, अहंकार नाही, तर शीतलता, करुणा आणि ज्ञानाचा सुगंध आहे. ना तरी न बोलणे, तेही बोलणेची प्रमाणे, मौनची धरिले देणे तैसेची आहे. या विचारातून ते सूचित करतात की योग्य वेळी मौनही अभिव्यक्तीचे उच्च रूप ठरते. तामिळ संत थिरुवल्लुवर यांच्या थिरुकुरलमध्ये अभिव्यक्तीची संयमित, नेमकी आणि नैतिक बाजू स्पष्ट होते. त्यांच्या मते गोड, सत्य आणि अर्थपूर्ण बोलणे हेच माणसाचे खरे अलंकार. निरर्थक बडबड टाळून योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करणे हीच सुसंस्कृत अभिव्यक्ती. या संतांच्या विचारात एक समान धागा आहे. अभिव्यक्ती ही सत्याधिष्ठित, करुणामय आणि जबाबदार असावी. शब्द हे केवळ संवादाचे साधन नाही, ते मनाला जोडणारे आणि तोडणारे सुद्धा.

सहा शक्तीस्त्रोत आहेत. आधुनिक लोकशाहीत अभिव्यक्तीला संविधानिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. भारतीय राज्यघटनेने सुद्धा प्रत्येक नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. या अधिकारामुळे व्यक्तीला विचार मांडण्याचे, कला साहित्याद्वारे स्वतःला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळते. लोकशाहीचा आत्मा याच स्वातंत्र्यात नांदतो. अभिव्यक्तीमुळे मनाला मोकळीक मिळते, ताण हलका होतो आणि व्यक्तिमत्व बहरते. परंतु तिचा उद्देश केवळ स्वतःला मोकळे करणे नसून इतरांशी सुसंवाद साधणे आणि समाजात समन्वय निर्माण करणे हा असावा. अभिव्यक्ती ही आत्म्याचा स्वर आहे आणि स्वातंत्र्य ही तिची पंखे. ज्या अभिव्यक्तीत सत्याची निष्ठा, करुणेची ऊब आणि विवेकाची मर्यादा आहे, तीच अभिव्यक्ती चिरंतन, प्रभावी आणि लोककल्याणकारी ठरते.

अभिव्यक्ती याविषयी अरुण मांडकर यांचे विचार श्रोते आताच आपण ऐकलेत. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:35 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात दुग्ध व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 3 प्रसारित करण्यात येईल. 6:50 आणि 2:10 परिसर कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 3 हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया अरुण बोडे यांनी गेलेली मराठी भक्तिगीतं. 8:40 एअर ऍट द रेट 90 याच्या निमित्ताने डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येईल. 9 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष कार्यक्रम आकाशवाणीचं संचेत संकटातील सोबती. 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुमंत गहाणकर यांचं व्हायोलिन वादन राग नटभैरव तबल्यावर साथसंगत देत आहेत संदेश पोपटकर. 10 हॅलो डॉक्टर क्रिटिकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट विषय आहे गोल्डन आर्स फर्स्ट 60 मिनिट्स तज्ज्ञ डॉक्टर दीपक जेसवानी. 10:35 ओटीवर कार्यक्रमात मी उद्यमी यामालेत अनिता बोरखेडे जिल्हा नागपूर यांची मुलाखत. 11 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जुन्या हिंदी फिल्मी गीतांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 11:30 स्वर बहार आलेख आणि निवेदन आहे राखी पाटील यांचं सादरकर्त्या मोनाली शेंडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यात प्रथम ऐकूया महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यात प्रथम सुजान पालकत्व याअंतर्गत मनीषा दहीगावकर यांची स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची तयारी या विषयावर मुलाखत. त्यानंतर साहित्य विश्व यामालेत जयमाला उर्फ जयश्री राणी यांचं काव्यवाचन. सादरकर्ते आहेत संगीता अरजपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. 1 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 बुलढाणा जिल्हा वार्तापत्र. 1:45 आणि रात्री 8:30 भावधारा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात सुगम संगीत. 2:30 आणि रात्री 10 नादब्रह्म कार्यक्रमात शास्त्रीय संगीत प्रसारित करण्यात येईल. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. यात तरुणाई या मालेत भरतनाट्यम नृत्यांगणा इंद्राणी इंदूरकर यांची भार्गवी बाबरेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते अतुल साखरकर. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 6:30 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं वावर. यात प्रथम खरीप हंगाम पूर्वतयारी याविषयी डॉ उषा डोंगरवार यांची मुलाखत. त्यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे यामालेत प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव प्रसारित करण्यात येतील. 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट.

9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, 10:30 मराठी नभोनाट्य आनंद ओवारी याचा भाग पहिला आज आपण ऐकू शकाल. लेखक आहेत डी बा मोकाशी आणि सादरकर्त्या गौरी लागू. श्रोते हो युती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:40 झालेली आहे. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत. कृषीवाणी आजचा विषय आहे, दुग्ध व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे दुग्ध व्यवसाय असेल. साधारणपणे दुधाची वाहतूक करताना दूध कधीही उघड्या कॅनमधून किंवा बरण्यामधून आपण ती वाहतुकीस नेऊ नये, कारण रस्त्याच्या धुळीमुळे दुधामध्ये सूक्ष्म जीवाणूंचा प्रादुर्भाव होत असतो. दुधाच्या बरण्या ज्या असतात त्या न गळणाऱ्या असाव्यात. दुधाच्या वाहतुकीमध्ये आपण बर्फाचा वापर करत असतो आणि म्हणूनच बर्फ हा नेहमीच पिण्याच्या पाण्यापासून तयार केलेला असावा. दूध वाहतुकीकरता वापरण्यात येणारे ट्रक्स असतील किंवा इतर वाहनं जी असतील ती देखील सुस्थितीतील असावी. दुधाच्या बरण्यांचा सरळ सूर्यप्रकाशापासून आपल्याला बचाव करायचा आहे. याशिवाय दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. साधारणतः जास्त उत्पादन क्षमतेच्या संकरित गायी आपण ठेवल्या पाहिजे. जनावरांना पोषक आणि संतुलित आहार दिला पाहिजे. तसंच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वच्छ आणि ताजं पाणी जनावरांना पिण्यासाठी दिलं पाहिजे. लक्षात घ्या, 1 लिटर दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे जनावरांना आपण 4 लिटर पाणी पाजावं. प्रत्येक जनावराला प्रत्येकी प्रतिदिवस 25 ते 30 किलो हिरवा चारा शक्य असल्यास द्यावा. हिरवा चारा चांगल्या प्रतीचा आणि भरपूर प्रमाणात असेल तर 6 ते 7 लिटर दूध उत्पादन असलेल्या गायीला खुराक देण्याची गरज राहत नाही. साधारणतः गायीच्या बाबतीत लक्षात घ्या की ती जर 2.5 लिटर दूध उत्पादन देत असेल तर अशा गायीला 1 किलो खुराक आपल्याला द्यायला हवा. म्हशीच्या बाबतीत मात्र 2 लिटर दुधामागे 1 किलो खुराक आपल्याला द्यायचा असतो. गायीचा दूध देण्याचा कालावधी साधारणपणे 280 ते 300 दिवसांचा असावा. भाकड काळ हा 45 ते 60 दिवस असावा. म्हशींमध्ये भाकड काळ हा साधारणपणे 60 ते 90 दिवसांचा असावा. संकरित गायीच्या बाबतीत लक्षात घ्या की 2 वेतामधील अंतर हे 12 ते 13 महिने तर म्हशींमध्ये 18 ते 22 महिने असावे. गाय किंवा म्हैस व्हायल्यानंतर 60 ते 90 दिवसांनी ती आपण फळवून घ्यावी. आवश्यकता नसल्यास नर वासरे जी असतात ती विकून टाकावीत. गायीचे साधारणपणे 7 वेतापर्यंत आपल्याला उत्पादन घेऊन ते नंतर विक्री करता येते. संकरित गायीची एका वेदामध्ये साधारणतः 2500 ते 3000 लिटर दूध दिलं पाहिजे ही अपेक्षा असते आणि या दृष्टिकोनातून आपण नियोजन केलं पाहिजे. अशा रीतीनं कास्तकार बंधूंना डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या जनावरांची काळजी घेतली आणि विशेषत दूध टिकवण्यासाठी जर प्रयत्न केलेत तर निश्चितच दुधाचं उन्हापासून होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकलात.

0: कृषीवाणी
1: श्रोते आता ऐकूया हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये उष्णलहर वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलत, याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळवर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावी. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावी. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला. हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे.

0: व्हावे, हात शरीरालगत घ्यावा, पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार, फक्त पायात खांद्यांइतके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रिया नंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखी, खांदे दुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते, पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारणं काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर दोन गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे.

0: यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता थोड्याच वेळा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: न्यायाधीशेन यशवंत वर्मणा संबद्धानां आरोपाणां अन्वेषणं कुर्वती न्यायाधीशान्वेषण समितिः ह्यः लोकसभायाः अध्यक्षं ओम बिरलां प्रति संसदभवने स्वस्य प्रतिवेदनं समर्पितवती। स्वास्थ्य अधिकारिणः मन्यन्ते यत् कांगो लोकतांत्रिक गणराज्ये ईबोला प्रकोपः कतिपय सप्ताह पूर्वं आरब्धः इति। अधुना मृतानां संख्या 18 यावत् संभूय इतोपि वर्धते। सर्वकारः अन्तर्जालमाध्यमेन प्रचलितं एतद् अभियोगं निष्काशयत् यत् मन्दिरस्य स्वर्णसञ्चयस्य विनिमयरूपेण सर्वकारः देवालयानां कृते स्वर्णबन्धपत्राणि निर्गमिष्यति इति। प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो इत्यस्य द फैक्ट चेक यूनिट इत्युक्ते PIB इत्यनेन उक्तं यत् एतत् प्रतिपादनं मिथ्या अस्ति इति। प्रियाः श्रोतारः, अन्ते क्रीडावार्तायां। IPL इति क्रिकेट क्रीडायां सनराइजर्स हैदराबाद दलं आतिथेय चेन्नई सुपर किंग्स इति दलं गतरात्रौ 5 पराजित्य प्ले ऑफ इति स्थानं प्राप्तवत्। चेन्नई सुपर किंग्स इत्यनेन निर्धारितस्य 81% लक्ष्यस्य अनुसरणं कुर्वता सनराइजर्स हैदराबाद इत्यनेन 29 कन्दुकक्षेपणचक्रेषु एव लक्ष्यम् अतिक्रामितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, 7 आहेत। श्रोते हो, आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वर संध्या 2026 याबद्दल निवेदन आहे का? आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे। या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील। संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत। स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे। वेळ आहे 6:30 दिनांक 19 मे 2026। श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे गोल्डन आर्स फर्स्ट 60 मिनिट्स। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर दीपक जेसवाणी। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 किंवा 2560101 किंवा 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
2: श्रोते हो एक निवेदन। श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलो हर्ट्स वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या

0: आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: हॅलो मन भावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
1: हॅलो मन भावन सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझाच
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
2: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
1: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मन भावन.
0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त. स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल. सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता. आकाशवाणी म्हणजे भावविभोर नादलहरींचा सूर केवडा.

0: रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर।
1: मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। बातम्यांसाठी प्रतीक्षा करा।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाली आहेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून

दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदार संघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी

नापद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBIनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBIनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे तो 2400 रुपये प्रतिक्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडक

0: कोण भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
5: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप

0: मधला किंवा एखाद्या मॉल मधला मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला.
1: तर
0: गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय करता आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000 4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाइट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.

0: या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात. हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो. असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आणि चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत
1: नाही.
0: एक साधारण समजूत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात अरुण बोडे यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं आपण ऐकत आहात. यानंतरची रचना आहे संत एकनाथांची.

श्रोतेहो संत एकनाथांची रचना आत्ताच आपण ऐकलीत अरुण बोडे यांच्या आवाजात. याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात अरुण बोडे यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात. आम्ही सहक्षेपित करू.

0: सकाळचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 हून अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 हून अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा संरक्षण शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 दिवसांच्या भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे

नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झालेली आहे. AIR@90 या निमित्ताने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करीत आहोत.
1: नमस्कार श्रोते हो. स्वर संस्कार आणि प्रबोधनाचा अखंड प्रवास घडविणाऱ्या ऑल इंडिया रेडिओनं आज 90 वर्षाचा ऐतिहासिक आणि गौरवशाली टप्पा गाठलेला आहे. या सुवर्णमयी प्रवासाचे साक्षीदार आणि 1966 पासून आकाशवाणीशी जिव्हाळ्यानं जोडले गेलेले आपल्या माजी कुलगुरूंशी आज आपण संवाद साधणार आहोत. तेव्हा आठवणींच्या अनुभवांच्या आणि रेडिओ विश्वाच्या अनमोल प्रवासात माजी कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथले डॉक्टर शरद निंबाळकर सर, नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओत आकाशवाणीच्या वतीनं मी आपलं खूप खूप स्वागत करते.
2: धन्यवाद
1: सर. साधारण आपल्या ऑल इंडिया रेडिओला ही जी गौरवशाली 90 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याचे आपण 1966 पासून आपण साक्षीदार आहात, तर सर तुम्ही काय सांगाल, म्हणजे या 90 वर्षांबद्दल काय सांगाल आणि आकाशवाणीचा तुमचा अनुभव सांगताना तुम्ही काय बोलाल सर?
2: मला म्हणजे चाळता स्मृतीची पाने, म्हणजे नॉस्टॅल्जिया डाऊन द मेमरी लेन ज्याला म्हणतो, जेव्हा मला सचिन लाडवळेंचा फोन आला की सर आपल्याला 90 वर्ष आता या ऑल इंडिया रेडिओला होतात आहे प्रसारणाचे, आणि त्याच्यामध्ये त्या पूर्ण काळामध्ये नंतर आकाशवाणी झाली 48 पासून पुन्हा, आणि त्यावेळेच्या नंतरचा जो 66 पासूनचा 1966 ला मी जेव्हा इथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो कृषी महाविद्यालयाला, तेव्हापासूनचा तुमचा फार मोठा असा या 90 वर्षामध्ये 66 पासूनचा सहभाग आहे आतापर्यंत, म्हणजे जवळपास 60 वर्षाची तुम्ही साक्षी आहात. तेव्हा आम्हाला आकाशवाणीची किंवा तुम्हाला ज्याला आपण ऑल इंडिया रेडिओ म्हणू या 90 वर्षाच्या संदर्भातला जुना इतिहास तुम्हाला फारसा सांगता येणार नाही कदाचित, परंतु 66 पासूनचं मी आपल्या या आकाशवाणीचा स्वतः टॉकर होतो आणि स्वतः स्क्रिप्ट रायटर होतो, आणि यामध्ये आकाशवाणीचा खूप मोठा रोल या ठिकाणी झालेला आहे. कारण काळ असा होता, आपण भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई प्रचंड मोठ्या प्रमाणात होती आणि आपल्याला अन्नधान्य बाहेरून आयात करावं लागत होतं, ही वस्तुस्थिती होती. आणि त्या काळामध्ये MS स्वामीनाथन साहेबांनी आणि त्याच्या शास्त्रज्ञांनी आणि त्याच्यानंतर तिथल्या सरकारची जी काही मंडळी होती, कृषी मंत्री असतील जे त्यावेळचं सरकार जे होतं, तर त्यामध्ये हरित क्रांतीचा हा फार मोठा नारा होता आणि त्यामध्ये या आकाशवाणीच्या संदर्भातलं फार मोठं योगदान माझ्या नजरेसमोर या 60 वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे जसं 70वं दशक आहे किंवा तुमचं 80वं दशक आहे, या 2-3 दशकांमध्ये आकाशवाणीचं प्रचंड मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे एवढंच नाही तर नभोवाणी शेती मंडळ, त्याच्यानंतर शेतीशाळा आणि मनोरंजन आणि ज्ञान याच्या सोबत या हरित क्रांतीचं, संस्कृतीचं, या सर्व प्रकारचं मनोरंजन आणि ज्ञान देण्याचं काम, म्हणजे फार क्वचित आहे. म्हणजे एक्सटेन्शन विस्तार विभागाला अशा प्रकारचं एक लेणं लाभणं आणि खूप चांगल्या लोकांनी याच्यामध्ये, म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो ना, म्हणजे 66 पासून हे स्क्रिप्ट लिहायचो, म्हणजे महात्मा, मंजुळा आणि शास्त्रज्ञ, म्हणजे असा संवाद असायचा. म्हणजे पिकांवरील किडी असेल तर त्याच्यामध्ये त्याचं ते सहज इतकं रोचक करून सांगायचं की अगदी स्लँगमध्ये उलट, आणि त्यावेळेचं एक खंडूजीचं पात्र होतं मध्य भारतामध्ये, म्हणजे त्यावेळेला मध्य भारताचा काळ होता. त्याच्यानंतर नंतर खूप आता सेंटर झाले 4-5, म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा मध्य भारताच्या त्या आता विदर्भ झाला 60 पासून, तर तो आता महाराष्ट्र झाला. पण त्यावेळेचं ते पात्र असं होतं की तुमच्या आकाशवाणीला पत्रांचा पाऊस पडायचा, म्हणजे पत्रांचा पाऊस पडावा असं जर मी थोडस अतिशयोक्तीपूर्ण केलं तर फारसं वावगं ठरणार नाही. खंडूजी इतका लोकप्रिय तो माणूस झाला होता, आणि कशामुळं, हेच म्हणजे ग्रामीण भागामध्ये, म्हणजे ऐक जा तुम्ही साहेबांचं नाही ती सुरून जाण अशी ती मंजुळा म्हणायची, आणि महात्मा म्हणायचा अहो राहू देना, हा तुले समजते का, साहेबानं सांगितलं मी लिहून घेतलं ना.

0: तुम्हाला कुठे लिहायता येते जी? अशा प्रकारचे जे डायलॉग्स होते, ग्रामीण डायलॉग, ह्यामुळे अत्यंत रोचक आणि त्याची पूर्ण फीडबॅक इतका मोठा यायचा की इथे खरंच पत्रांचा पाऊस पडायचा. आणि ते एक पात्र होतं बघा, म्हणजे मला आठवतं खंडूजीचं, आणि ते पात्र एक दत्तोपंत देव म्हणून आहे ते करायचे. आता त्याच्यानंतर चंद्रशेखर वराड पांडे होते, शंकरराव कुलकर्णी होते, त्याच्यानंतर आमचा राम घोडे त्याच्यामध्ये होता, बबन नाखले हा सुद्धा महत्वाचं काम करायचा बरेचदा. म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये शास्त्रज्ञ हा आपल्या तांत्रिक भाषेत बोलायचा मराठी भाषेमध्ये, पण हे जे दोन्ही महात्मा मदाबा अनुराधा जोशी जे आता फार मोठी आहे तुमची इथली एक कर्मचारी आहे ऑल इंडियाच्या, त्या सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये तिने मंजुळाचं काम किंवा महात्मा मंजुळा अशा प्रकारचं किंवा बायजा बजाबा असं एक कॅरेक्टर पुन्हा होतं बायजा बजाबा. हा तसे वेगळेवेगळे थोडस त्यांचं तुमच्या स्लॉट प्रमाणे असायचं, खूपच पॉप्युलर. आणि त्या माध्यमातून ज्ञानाचं कृषीच्या संदर्भातलं म्हणजे ज्या बारीक बारीक गोष्टीच्या, आणि त्यावेळेला कुठली प्रसार माध्यम नव्हती
1: बरोबर,
0: म्हणजे विद्यापीठाची काही स्थापना त्यावेळेला नव्हती, ते नंतर झालं. विद्यापीठाचं नंतरचं योगदान खूप मोठं आहे, शास्त्रज्ञ वगैरे तर अजूनपर्यंत सुरूच आहेत ते, परंतु त्यावेळेला नव्हतं. आणि ह्या लोकांनी खूप काम केलं त्यावेळेला आकाशवाणीने, म्हणजे त्याच्या तेवढं परीक्षा घ्यायचे, म्हणजे इथेच नाही स्टुडिओमध्ये तर बाहेर, म्हणजे जसं ब्रह्मपुरीला आम्ही एक कार्यक्रम केला, तर ब्रह्मपुरीला कार्यक्रम केल्यानंतर तिथे हजारोंची गर्दी आणि तिथे हे सगळं मादबा बजाबा बायजा हे कॅरेक्टर्स लोकांनी टाळ्या वाजवा, म्हणजे जसं तमाशामध्ये फड उडवतात का नाही, तशा प्रकारची उधळण या आकाशवाणीच्या कलाकारांवर केली होती. बा म्हणजे इतकं मोठं कार्य आकाशवाणीने त्यावेळेला केलं. मी तर म्हणतो ना सतत की जसं आपल्याला अन्नधान्य फार कमी होतं, 52 दशलक्ष टन अन्नधान्य आपल्या इथे होतं, ते आता आज आपण जवळपास 350-400 आसपास जातो आहे, पण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की भारताचे कृषी मंत्री सुद्धा म्हणजे अमेरिकेच्या जहाज आपल्या इथे केव्हा लागेल आणि आपण डिस्ट्रीब्युशन केव्हा अन्नधान्य करू, म्हणजे लाईन लागायची सगळी, म्हणजे रांगा लागायच्या सकाळी. मी स्वतः शाळेत असताना 4 वाजतापासून रांगेत राहायचो दिवाळीच्या सणाला, ती तेव्हा खांडसरी मिळायची, तांदूळ मिळायचा आणि गहू, अशी ती परिस्थिती आम्ही अनुभवलेली आहे. आज लोकांना ते मोठं आश्चर्य वाटेल, आज मुबलकता आहे सगळीकडे, म्हणजे सगळ्यात स्वस्त अन्नधान्य आहे इतकं मुबलक असं, म्हणजे रेकॉर्ड आपण ब्रेक केलेला आहे. आज 100 देशांमध्ये आपण तांदळाची निर्यात करतो. तांदळाचा आता म्हणजे चीन आणि जपान आणि व्हिएतनाम पेक्षा सर्वात जास्त तांदूळ उत्पादन करणारा देश हा भारत आहे. आणि आपल्या इथे धानाचा पट्टा जवळपास 7 लाख हेक्टर धानाचा पट्टा आपल्या विदर्भात आहे, म्हणजे कोकणापेक्षा जास्ती उत्पादन आणि एकरेज आपल्या विदर्भात आहे, हे सांगितलं लोकांना वाटत नाही. तर अशा रीतीने ही मोठी एक सुरुवात, प्रचंड मोठी अशी क्रांती खऱ्या अर्थाने या प्रसार माध्यमातून, आणि जी पात्र निवडली होती आकाशवाणीने, नभोवाणी मंडळ, त्याची परीक्षा घ्यायचे दर मंगळवारी 7 वाजता, त्यांना प्रश्न द्यायचे शेतकऱ्यांना आकाशवाणीवरून, त्यांची उत्तरं मागवायची आणि त्याच्यामध्ये जी चांगली उत्तरं दोन लोकांची येईल त्यांना पुरस्कार द्यायची आकाशवाणी. म्हणजे अशा पद्धतीने आकाशवाणीचं फार मोठं काम आहे. म्हणजे मी तर म्हणेल की बा भारताच्या हरित क्रांतीमध्ये या प्रसार माध्यमांचा, ऑल इंडिया रेडिओचा, आणि इथेच नाही तर अनेक ठिकाणी कृषीचे कार्यक्रम चालत होते, हिंदीमध्ये असेल, विविध भाषांमध्ये होते, तर त्याचा इम्पॅक्ट हा फार मोठा झालेला आहे. हे माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक असं मत, माझी कृषी शास्त्रज्ञ म्हणूनच नव्हे तर कुलगुरून सुद्धा मी ही माझी नोंद. मी आकाशवाणीच्या आजच्या या 90 वर्षाच्या प्रवासाच्या जेव्हा मी आढावा घेतो, 66 पासूनचा आढावा मी जेव्हा घेतो, आता 26 आहे, म्हणजे मलाही आता 60 वर्ष होतात आहे आकाशवाणीशी जोडून, तर मला कौतुक वाटतं. आणि त्याच्यात माणसं कामं करतात खरी म्हणजे, आजही खऱ्या दृष्टीने जी लोकप्रियता जी वाढवली किंवा त्याच्यामध्ये, त्याच्यात ह्या माणसांचा खूप सहभाग आहे. त्याच्यामध्ये कळमकर आहे, त्याच्यामध्ये तुमचे दत्तोपंत देव आहे, वराड पांडे आहे, बबन नाखले आहे, अनुराधा जोशी आहे, सचिन लाडोळे आहे, त्याच्यानंतर राम घोडे, असे अनेक, म्हणजे आता काहींची नावं थोडीशी विस्मृतीत जातात, पण या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे.
1: सर, तुमच्या स्वरूपात आम्हाला हा जो इतिहास आहे हा अनुभवायला मिळतोय असं मी म्हणेन. आणि नक्कीच तुम्ही ही जी सगळी पात्र तुम्ही इथे आम्हाला जिवंत करून दाखवलीत आणि या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या वैभवा

0: हा मी स्वतः भाग आहोत सर, याचा आम्हाला फारच अभिमान आहे. सर पुढे बोलताना असं सांगा की तुम्ही आकाशवाणीशी कसं जुळलात सर, म्हणजे तुमची सुरुवात कशी आणि कुठनं झाली?
1: मी इथे बीएससी अॅग्रिकल्चर एमएससी झालो आणि इथेच प्राध्यापक म्हणून लागलो 1966 ला.
0: बरं.
1: आणि तेव्हा मला थोडंसं भाषा किंवा थोडंसं नाट्यीकरण वगैरे, आमचं तर आता कृषी महाविद्यालयामध्ये राहायचं, तर काही लोकांनी आणि लिखाण पाहिजे होतं त्यावेळेला, असे पात्र म्हणजे 7 to 8 pages आम्हाला ते पूर्ण कॅरेक्टर तितक्या वेळेमध्ये बसेल असं लिहायचं, तर ते लिहिण्याची वाणवा होती. म्हणजे अशा पद्धतीचं थोडंसं ग्रामीण भागामध्ये हे अशा प्रकारचं थोडंसं ग्रामीण लोकांना कळेल असं, त्याच्या म्हणी त्याच्यामध्ये उद्गृत करायच्या. म्हणजे आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, म्हणजे आपण त्यांच्यापैकी एक आहो असं वाटलं पाहिजे. त्यासाठी मग ते स्क्रिप्ट लिहिण्याचं काम माझ्याकडे आलं.
0: अच्छा.
1: आणि मग स्क्रिप्ट बोलता बोलता शास्त्रज्ञ असल्यामुळे मी स्क्रिप्ट लिहायचो आणि मग शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा माझं त्याच्यामध्ये सहभाग असायचा आणि ते रुचलं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी 100 वर कदाचित अशी स्क्रिप्ट लिहिलेल्या आकाशवाणीसाठी.
0: अच्छा.
1: आणि हे नभोवाणी शेती मंडळ असेल किंवा हे जे ग्रामीण भागामध्ये बायजा बजाबा किंवा महात्बा, हे जे होतं मंजुळा महात्बा, हे जे कॅरेक्टर्स होते हे जिवंत कॅरेक्टर झाले होते त्यावेळेला.
0: आणि सर याच्यामध्ये तुमचा कुठला रोल असायचा नेमका?
1: मी शास्त्रज्ञ म्हणून असायचं. स्क्रिप्ट मी लिहायचं
0: तुमची असायची,
1: म्हणजे महात्बाचं स्क्रिप्ट, मंजुळाचं स्क्रिप्ट, शास्त्रज्ञ काय बोलेल, त्याचे त्यांचे त्या क्वेरीज कशा येतील, त्याचं प्रत्यक्ष उत्तर कसं, साहेब जाऊन समजून घ्या, डिमेक्रॉन म्हणते ना साहेब, अरे डिमेक्रॉन समजलं काय तुम्हाला, डिमेक्रॉन का व्हायचे सर, डिमेक्रॉन का व्हाय, ती तिला विचारते. हे जे स्क्रिप्ट आहे, अरे हे एक असं रसायन आहे की जे शोषण करणाऱ्या किडींना हे जर मारलं आपण तर त्याच्यामध्ये ते पूर्ण त्या झाडामध्ये पसरतं आणि किडी मरतात. ऐका ऐका साहेबाचं ऐकून घ्या, अशा पद्धतीचे डायलॉग आपणच लिहायचे आणि आपणच त्याचं उत्तर द्यायचं, अशा पद्धतीचा तो प्रयोग होता.
0: बरोबर. सर तुम्हाला एखादा अविस्मरणीय क्षण तुमचा कुठला असेल आणि त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल सर? असे तर बरेच असतील सर, म्हणजे हा प्रश्नच जरा, म्हणजे तुम्ही जे बोलतात त्या सगळ्याला
1: गमती आहे, गमती व्हायच्या. आता अनेक तिथे शास्त्रज्ञ यायचे, गमतीदार सांगतो बरं का, म्हणजे मीच नाही तर आकाशवाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या विषयांचे तज्ज्ञ यायचे. आता माझं कसं एंटॉमॉलॉजीचं होतं, बरोबर आहे, तर माझं एंटॉमॉलॉजी असल्यामुळे मी एंटॉमॉलॉजीचा भाग घ्यायचो. आता काही लोक, एक मी नाव घेणार नाही त्या शास्त्रज्ञांचं, मोठी व्यक्ती होती, पण ती मोठी व्यक्ती एकदा आली, त्यांचं स्क्रिप्ट कुणीतरी लिहून दिलं आणि ते स्क्रिप्ट लिहून दिल्यानंतर त्या स्क्रिप्टमध्ये ते बोलायला लागले की असं करायचं की त्याच्यामध्ये इतकं आणि मग त्याच्यामध्ये हे जे हार्मोनियमचा फवारा द्यायचा. हार्मोनियमचा फवारा, तर तो हार्मोनचा फवारा होता.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामध्ये मग इंटरसेप्ट केलं तुमच्या त्या ह्यानी जे कम्पेरनी, तर ते म्हणे अरे साला चुकलं चुकलं, हे चुकलं माझं, नाही नाही नाही नाही हार्मोनियम नाही, ते हार्मोन हार्मोन पाहिजे होतं, हार्मोन पाहिजे, हे कसे लिहून देतात मला समजत नाही म्हणे आमचे असिस्टंट. आणि हा लाईव्ह आहे, म्हणजे एक म्हणजे असंही होतं, म्हणजे दुसऱ्याने स्क्रिप्ट लिहून दिल्यानंतर इथे वाचायला जे यायचे, तर त्याच्यामुळे अशा घोटाळा सुद्धा अनेकदा अनेक लोकांचा झालेला,
0: म्हणजे या सगळ्या गोष्टी लाईव्ह झालेल्या तेव्हा. अच्छा. आणि सर साधारण हे जे सगळे रेकॉर्डिंग हे लाईव्ह असायचे का सर? तेव्हा
1: लाईव्ह असायचे, लाईव्ह असायचे आणि रेकॉर्डिंगही असायचं.
0: अच्छा.
1: हा म्हणजे लाईव्ह म्हणजे लोक बसून करायचे आणि मग ते कालांतराने त्याच्यामध्ये ते ब्रॉडकास्ट व्हायचे.
0: बरोबर.
1: काही लाईव्ह पण व्हायचे स्पेशल, पण बहुतेक प्रोग्राम हे ऑलरेडी रेकॉर्ड प्री रेकॉर्डेड राहायचे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्या समयानुसार ते मग ब्रॉडकास्ट व्हायचे. पण एक आहे तिथे हे जे नभोवाणी शेतकरी मंडळ वगैरे जे होत होतं बाहेर कार्यक्रम, बाहेर जसं ब्रह्मपुरीला इतर ठिकाणी जे व्हायचं, खूप खर्च करायचे आकाशवाणी त्यावर करता, तर तिथे मात्र ते लाईव्ह असायचं.
0: अच्छा.
1: हा तिथे हे पात्र हे लाईव्ह असायचे आणि त्यामध्ये काही लोक असायचे बघायचे ना कार्यक्रम बघायला, तर तेव्हा ते थोडंसं काही ठिकाणी लाईव्ह करायचे.
0: बरोबर. सर आपण बोलता बोलता सांगितलं होतं की तेव्हाच्या काळामध्ये माध्यमं फार कमी होते लोकांपर्यंत पोहोचायला, तर सर त्याच्यामध्ये आपल्या रेडिओची किंवा आपल्या ऑल इंडिया रेडिओच्या कार्यक्रमांची म्हणा किंवा रेडिओची तेव्हाच्या काळात काय भूमिका होती सर?
1: रेडिओ हे एकच माध्यम होतं.
0: बरोबर.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने आता आम्ही सुद्धा जेव्हा दुसरं माध्यमच नव्हतं, म्हणजे वर्तमानपत्र सुद्धा खूप कमी होते. म्हणजे आता इथं जर नागपूरचा जर हिशोब आपण घ्यायचा म्हटलं तर एक तरुण भारत नावाचा पेपर होता, त्याच्यानंतर महाराष्ट्र होता आणि एक हितवाद होता. तीन होते फक्त आणि ते वाचक वर्ग हा फक्त इलाइट असायचा, ग्रामीण भागापर्यंत हे पोहोचायचंच नाही. त्याच्यानंतर हे जे कृषी विभागाचं किंवा काम होतं ते थोडंसं नाही म्हटलं तरी

0: स्टेरियोटाईपच असायचं. एखाद्या वेळेला एखादा कुठला कार्यक्रम झाला,
1: हे
0: कसं होतं की याच्यामधून सातत्य याच्यामध्ये होतं कायम. म्हणजे दर मंगळवारी 7:30 हे होणार आणि त्याचा एक विशिष्ट प्रकारची धून होती बघा. ती धून वाजली की आकाशवाणी सुरू झालं तर लोक येऊन बसायचे, सगळे कामधाम टाकून बसायचे आणि ते ऐकायचे.
1: बरोबर.
0: तर हे जे होतं मग त्याच्यामध्ये मनोरंजन पण होतं. म्हणजे त्याच्यामध्ये मनोरंजन होतं, गीत होते, बाकीच्या गोष्टी होत्या, म्हणजे ज्ञान आणि मनोरंजन. तर मनोरंजनातून सुद्धा हा असा विषय लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे त्यावेळेला फक्त कारण दूरदर्शनही नव्हतं.
1: बरोबर.
0: दूरदर्शन नाही काहीच, हेच एक फक्त माध्यम होतं. आणि आम्ही तर असे पाहिले त्यावेळेला रेडिओ सुद्धा फार लोकांकडे कमी असतात. म्हणजे एक ती तांब्याची पट्टी मोठी दोन याला बांधायची आणि एवढा मोठा तो रेडिओचा भाग आणि त्याच्यामध्ये ते तिथून पण नंतर ट्रान्झिस्टर वगैरे नंतरचा काळ आला. हा, तर अशा रीतीने एक अत्यंत लोकप्रभावी प्रसारणाचं माध्यम हे ऑल इंडिया रेडिओ म्हणा त्याला किंवा आपण आकाशवाणी म्हणा. त्याच्यानंतर 16 जुलै 1948 नंतर तुमचं हे सुरू झालं आकाशवाणीचं नामाधिकरण किंवा जे काही पुढे 56 नंतर प्रभावीपणे ते सुरू झालं. पण सुरुवात याची मात्र ऍक्च्युली 36 पासूनच आहे. म्हणजे आजही त्याला लोक ऑल इंडिया रेडिओच म्हणतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑल इंडिया रेडिओची ही जी सर्वात मोठी देणगी आहे प्रसारण माध्यमाला आणि विशेषतः माझ्या दृष्टीने, मी कृषी शास्त्रदृष्ट्यामुळे देशाची कृषी क्रांती, हरित क्रांती सक्सेसफुल किंवा ज्याला हे करण्यासाठी खऱ्या अर्थाने घडवण्याच्या संदर्भात आकाशवाणी किंवा ऑल इंडिया रेडिओ ज्याला सिनोनिम आहे याचं मात्र खूप मोठं योगदान आहे.
1: अच्छा.
0: हे मात्र विसरून चालणार नाही आणि विस्मरण्यात जाताही कामा नाही.
1: बरोबर.
0: असेच कार्यक्रम जे जुन्या काळामध्ये होते ते आता थोडेसे जास्ती प्रभावी व्हावे अजून, त्याला काही कारण असतील, पण ती मजा मात्र आज थोडीशी कमी पाहायला मिळते. एक थोडस शल्य मनामध्ये आहे की आपल्यासमोर बोलून दाखवणं माझं कर्तव्य आहे.
1: सर, आता असं सांगा की त्या काळामध्ये आपण म्हणू की जनजागृतीचं सुद्धा हे एकमेव साधन होतं, तर सर जो आपला समाज होता त्या समाजावर आपल्या रेडिओने कसा प्रभाव टाकला असं म्हणता येईल आपल्याला?
0: म्हणजे सर्वांगीण प्रभाव टाकला ना.
1: बरोबर.
0: म्हणजे याच्यामध्ये शेतीच नाही, भागच नाही, तेच शेती आहे, संस्कृती आहे, लोकजागर आहे, म्हणजे लोकांना शिक्षणाचा प्रसाराचा माध्यम आहे, सांस्कृतिक माध्यम आहेत लक्षात. त्याच्यानंतर अनेक विध आणि विशेष म्हणजे रोजगाराच्या संदर्भामध्ये अनेक दिशा आहे.
1: अगदी बरोबर.
0: रोजगार आहे, त्याला शेतीचे जोडलेले रोजगार आहेत. शेतीपासून तुम्हाला कशी कशी जगाची प्रगती कशी आहे. म्हणजे आता या ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी जे अधिवेशनं भरतात किंवा ज्याच्यामध्ये मेळावे भरतात त्याच्यातनं जी माहिती मिळायची त्याचं संकलन करून त्याची सुद्धा माहिती लोकांपर्यंत देणं म्हणजे सर्वांगीण उन्नतीचा भाग आहे. म्हणजे माझं गाव माझं वावर आमची माती आमची शेती हे जे कार्यक्रम होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून फोकस हा गाव आणि माझ्या वावरावर होता ना.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यातून जे काही निघणार आहे त्याचं व्यवस्थापन, त्याचं रिव्हॅल्युएशन, त्याचं प्रोडक्शन, त्याच्यापासून म्हणजे होणारे धंदे, शेळीपालन, मत्स्यपालन, त्याच्यानंतर तुमचं हे म्हणजे पशुपालन, त्याच्यापासून होणारे दुग्ध व्यवसाय, या संदर्भात सुद्धा फार मोठं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ना.
1: अगदी बरोबर सर.
0: म्हणजे ही माहिती सुद्धा शेती, शेती व्यवसाय, शेती रोजगार अशी सर्वांगीण प्रकारच्या संदर्भामध्ये आणि नवीन वाण, नवीन वाणाची कशी हे करायची, त्याच्यामध्ये फळबागाच्या संदर्भातलं हे सगळं बाजारपेठेपासून आपण त्यांना ज्ञान या ठिकाणी द्यायचं असं.
1: अगदी बरोबर सर. स्वरांचा हा सुवर्ण प्रवास, आठवणींची ही सुवर्ण मैफिल आणि अनुभवांचे हे अमूल्य शब्द आपल्या संवादातून आम्हाला लाभले. ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षाच्या या प्रेरणादायी वाटचालीला मानाचा मुजरा करत आपले आजचे पाहुणे डॉक्टर शरद निंबाळकर सर, माजी कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचं मी मनपूर्वक आभार मानते. सर, आजच्या कार्यक्रमात आपण आलात, आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, नक्कीच आमच्यासाठी फारच अभिमानाची.
0: मला 90 वर्षाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलावून माझं जे हृदगत आणि मनोगत आपण ऐकून घेतलं आणि लोकांपर्यंत पोहोचणार याबद्दल मी स्वतःच ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षाच्या संदर्भामध्ये मी माझं भाग्य समजतो आणि आपला मी कृतज्ञ राहू इच्छितो.
1: सर, तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. सर, आकाशवाणीच्या वतीनं मी आपलं खूप आभार मानते. धन्यवाद सर.
2: एअर ऍट द रेट 90 या निमित्तानं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात

0: खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करा, पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यातर्फे सूचना. यावर्षी एल निनोमुळे सदृश्य दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत असल्यामुळे अंदाजित पर्जन्यमानानुसार पावसाचे पाणी कमी होणार असल्याचे वर्तविल्या जात असल्याचे खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात पालकमंत्री श्री भोयर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. सभेला खासदार डॉ प्रशांत पडवळे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी सावंत कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता उईके ह्या उपस्थित होत्या. श्री भोयर यांनी नुकताच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे यावेळी निर्देश त्यांनी दिलेत. खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित लागवडीप्रमाणे मुबलक प्रमाणात बी बियाणे, खते, निविष्ठा, कीटकनाशके यांची उपलब्धता असली पाहिजे. यात काही कमतरता असल्यास त्याचीही पूर्तता करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी ठेवावी. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच कृषी दुकानदारांची बैठक घेऊन बोगस बी बियाणे विक्रीला चाप लावण्याच्या सूचना दिल्यात. कृषी विभागाने याबाबत भरारी पथकांवर नियंत्रण ठेवावे, तसेच भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सजग राहून बोगस बी बियाणे विक्रेत्यांवर अंकुश लावण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्री भोयर यांनी दिलेत. खते, बी बियाणे आणि कीटकनाशके विक्रीनंतर दुकानदारांनी शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे असेही निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले. रेशीम आणि कृषी विभागाचे शेतकरी प्रशिक्षणाचे नियोजन करावे, तसेच रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावे असे निर्देश सुद्धा त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी, जिल्हा आणि तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी, तसेच जिल्ह्याचा तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी जाहीर करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात खरीप हंगाम पिकाखाली क्षेत्र 1,98,097 हेक्टर असून यामध्ये भात, तूर, ऊस, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, हळद आणि इतर मसाला पिके, तीळ आणि इतर पिके घेतली जातात. त्यामुळे खरीपाची पेरणी करण्यासाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांनी काढावा, जेणेकरून त्यांना अडचणीच्या वेळी दिलासा मिळतो. ही मदत शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी उपयोगी ठरते, त्यामुळे पीक विमा काढावा असे श्री भोयर यांनी सांगून कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

पुरकेंद्र आहे. 9:05 होत आहेत. ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आकाशवाणीचं संचित संकटातील सोबती.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओ भोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी है. एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान,
3: जय जवान,

0: जय जवान,
1: जय किसान,
0: जय किसान,
1: जय किसान,
0: जय हिंद,
1: जय हिंद,
0: जय हिंद।
2: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं। शास्त्रीजींच्या या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं। युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं। आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही।
3: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे। 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली। अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं।
2: मुंबई केंद्रावरून त्याकाळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती। रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले। त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक।
4: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये। कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये। आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा। मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा। टोल फ्री क्रमांक आहे।
3: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे। आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं। ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे। आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो। याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात।
4: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल। प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे। मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता, ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली। जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली। काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना, आणि आताच्या सारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं। नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं। संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता। बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांक सुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो। आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी सुद्धा आम्ही घेतला। त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं। आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा, आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र, म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं। याशिवाय पोलीस, शासनाचे महत्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली।
2: अगदी खरे, 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत। जेव्हा

0: हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
1: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 चा कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल, तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. RJ जे पोचू शकले 1-2 ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी, अधिकारी मंडळी, ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या

0: घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कुणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणा घरात होती, ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणा घरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या, त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता, पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे, त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो, तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत रहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत रहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं, याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला. तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता.
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशावेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.

0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं संचित संकटातील सोबती. श्रोते आता ऐकूया आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 याविषयी एक निवेदन. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी एक निवेदन आहे का? आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे गोल्डन आर फर्स्ट 60 मिनिट्स. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर दीपक जयस्वाणी. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: पर्दा ही मेला है.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वाह।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। 9:30 झालेली आहे। शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया सुमंत गहाणकर यांनी यांचं व्हायोलिन वादन। राग आहे नटभैरव, तबल्यावर साथ संगत देत आहेत संदेश पोपटकर।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुमंत गहाणकर यांचं व्हायोलिन वादन आताच आपण ऐकलं. राग होता नटभैरव, तबल्यावर साधसंगत दिली होती संदेश पोपटकर यांनी. श्रोते हो, स्वरसंध्या 2026 बद्दल एक निवेदन आहे का. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्रोत्यांनो नमस्कार. क्रिटिकेअर हॉस्पिटल आणि रिसर्च

श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:35 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ओटीवर.

नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ओटीवर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सादर करतोय मी उद्यमी ही मालिका. सख्यांनो, महिलांनी जर ठरवलं तर घर सांभाळतानाच स्वतःच्या कर्तृत्वाने यशाची नवी उंची त्या नक्कीच गाठू शकतात. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक महिला आज स्वतःचा उद्योग उभा करत आहेत आणि इतर महिलांसाठीही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. तर अशा मी उद्यमी या मालिकेत आपण भेटणार आहोत मसाले निर्मिती उद्योग यशस्वीपणे उभारणाऱ्या अनिता बोरखेडे यांना.

बचत गटातील महिलांना सोबत घेऊन त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे. तर ऐकूयात त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून उभ्या केलेल्या मसाले निर्मिती उद्योगाविषयी थेट त्यांच्याच कडून.

0: नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं नाव सांगा.
1: अनिता जय बोरफडे.
0: कुठले आहेत आपण प्रॉपर?
1: मी नागपूरचीच प्रॉपर आहे, रामेश्वरी कौशल्यनगर मध्ये राहते.
0: कुठला व्यवसाय आहे आपला?
1: माझा एक प्रशब्दी बचत गटांतर्गत एक गृहउद्योग आहे. गृहउद्योग आम्ही करतो 10 महिला मिळून.
0: बरं, तर या गृहउद्योगांतर्गत आपण कुठला व्यवसाय करता?
1: मॅडम, आमच्याकडे मसाले पॅकिंग होते, जसं की मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, धनिया पावडर,
0: म्हणजे विविध प्रकारच्या मसाल्यांचं काम तुमच्याकडे केलं जातं.
1: हो मॅडम.
0: तर बचत गटामध्ये एकंदरीत किती महिला आहे साधारण?
1: 10 महिला आहे.
0: तर सुरुवातीपासूनच 10 महिला आहेत की आपण सुरुवातीला कमी?
1: स्टार्टिंगला म्हणजे गटामध्ये तर 10 महिला असतात कंपल्सरी, पण राहिला गृहउद्योगाचा तर त्याच्यामध्ये पहिले स्टार्टिंगला 4 महिला जोडल्या, कारण आमच्याकडे काही फंड वगैरे नव्हता ना. तर मग स्टार्टअप कसं करायचं, काही महिलांना विश्वासही नव्हता, तर मग 4 महिन्यापासून आम्ही गृहउद्योग स्टार्ट केला. तर आता पूर्ण 10 महिला आमच्याकडे आमचं गृहउद्योग करतात.
0: बरं, 10 महिला आहेत. आणि किती वर्ष झाले आपण हा व्यवसाय करतो?
1: आता 9 वर्ष होत आहे मॅडम.
0: 9 वर्ष होत आहे. तर गृहउद्योग हा मसाल्यांचाच, कारण बरेचसे गृहउद्योग असतात वेगवेगळ्या प्रकारचे, पण हाच गृहउद्योग निवडावा मसाल्या निर्मितीचा, ही कल्पना कशी काय सुचली आणि इकडे कसे काय वळला तुम्ही?
1: मॅडम, मसाले म्हटलं की त्या मसाल्याशिवाय घर नाही आहे, कारण असं कुठलं घर नाही आहे की तिथे मसाले यूज केले जात नाही, वापरले जात नाही. म्हणून आम्ही तसं मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी मिळतात मसाले, पण एक आपलेपणाची हे आणि एक घरी बनवून एक गृहउद्योगाने बनवलेले, बचत गटांनी बनवलेले, त्याला जास्त डिमांड आहे. कारण आम्ही सगळ्या महिला एका ठिकाणी बसून ते सगळं मटेरियल तयार करून आम्ही ते करत असतो. आणि बचत गटाचं नाव जरी घेतलं तरी लोकांपर्यंत ते पोहोचलेलं आहे. आता की बचत गट म्हटलं का महिला स्वयंरोजगार करतात.
0: बरोबर. आणि तुमचा मसाल्यांचा उद्योग आहे, घराघरापर्यंत
1: पोहोचतात.
0: तुमच्या बचत गटाचं नाव काय आहे?
1: प्रशब्दी महिला बचत गट.
0: बरं, तर प्रशब्दी हे नाव ठेवावं म्हणजे कशावरून तुम्ही हे नाव ठेवलेलं आहे?
1: मॅडम, प्रशब्दीचा अर्थ होते प्रवाह, आणि प्रवाह असा आहे की तो कधीही कुठेही न थांबणारा, अविरत चालणारा असं आहे. म्हणून आम्ही प्रशब्दी हे नाव ठेवलं की आम्हाला कुठेच थांबायचं नव्हतं. कितीही अडथळे आले, कितीही त्रास झाला, तरी थांबायचं नव्हतं आम्हाला. म्हणून आम्ही प्रशब्दी हे नाव ठेवलं.
0: आणि तुम्ही जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली तर साधारण किती गुंतवणूक केली होती सुरुवातीला?
1: स्टार्टिंगला आम्हाला 1 लाख लोन मिळालं होतं आमच्या बचत गटाला महानगरपालिका अंतर्गत. तर आम्ही 1 लाखापासून सुरुवात केली होती. थोडंसं कमी होतं तेव्हा, पण कालांतराने जसं जसं आमचा वाढत गेला बिझनेस, तसं तसं आम्हाला लोन पण प्रोव्हाइड करण्यात आलं. तर आता आम्हाला आमच्या गटाला 4 लाख लोन मिळालेलं आहे. 1 लाख मिळाले, त्याच्यानंतर आम्ही स्टार्टअप केलं, त्याच्यानंतर मग 1 वर्षानंतर आणखी 2 लाख मिळाले. असं आम्ही वर्षानुवर्ष स्टेप बाय स्टेप, तर आता बराच बिझनेस वाढलेला
0: आहे. तर एकंदरीत प्रक्रिया कशी काय असते? म्हणजे गृहउद्योग म्हटला मसाल्यांचा, तर ती एक प्रक्रिया प्रोसेस असेल, तर ती कशी काय असते?
1: हा, आम्ही होलसेल मधून, म्हणजे जे आता आमचं ब्रँड आहे, आमच्या मसाल्याचे नावं आहेत, जसं की भिवापुरी मिरची, वायगाव हळद, हे जे 2 नाव आमच्याकडे मसाले तिथूनच येतात. म्हणजे मसाले नाहीत, मटेरियल येते तिथून मटेरियल आलो ना, आम्ही ते घरी प्रोसेस करतो त्याच्यावर, म्हणजे चक्की वगैरे दळून वगैरे घेतो.
0: बरं, तर म्हणजे मटेरियल जे काही हे असतं ते तुम्हाला बाहेरून येतं आणि त्याच्यानंतर तुम्ही मग
1: सगळी प्रोसेस आमच्या उद्योगामध्ये होते.
0: बरं, तर साधारण दिवसाला किती
1: विक्री आमची? माझी 10-15 हजार जाते एका दिवसात.
0: एका दिवसाला 10-15 हजार रुपये म्हणजे सगळे मसाले मिळून?
1: हा, सगळे मसाले.
0: तर तुमच्याकडे पॅकेजिंगचं पण काम चालतं की तुम्ही म्हणजे कसं विकता?
1: पॅकेजिंग करूनच विकतो ना आम्ही.
0: पॅकिंगच्या मशीन्स वगैरे तुमच्याकडे आहेत?
1: हा, पॅकिंगच्या छोट्या छोट्या मशीन आहेत आमच्याकडे.
0: आणि भाव कसा मिळतो मग त्याच्यामध्ये?
1: भाव जो आम्ही म्हणतो तोच भाव दिला जाते, कारण आम्ही काही जास्त रेट नाही घेत. जे मार्केट आहे त्याच्यावरून थोडेसे कमीच असतात आमचे, तर त्याच्यामुळे भाव वगैरेच काही असं बार्गेनिंग वगैरे नाही होत. पण टेस्ट असं कलर पाहून, टेस्ट पाहून असं सगळे घेऊन घेऊन की नाही बा आहे, सेंटर आहे आणि क्वालिटी छान आहे
0: त्याच्यामुळे. आणि सुरुवातीला असं झालं असेल की सुरुवात केल्यानंतर विकायचं कसं, हाही प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर तुम्ही याचं मार्केटिंग कसं केलं?
1: स्टार्टिंगला खूप त्रास झाला की कसं मार्केटिंग करायचं म्हणून, कारण मार्केट अवेलेबल नव्हतं की कसं जायचं, सगळ्यांनी कसं विचार केला की बा कुठे जायचं, कसं सेल करायचं. रॉ मटेरियल तर

0: तयार होत होतं पण सेल नव्हतं होत. तर मग आम्ही होम टू होम पण जाऊ शकत नव्हतो कारण महिलांची तेवढी कॅपॅसिटी नव्हती होम टू होम फिरायची. तर मग आम्ही जे आठवडी बाजार असते तिथे काही महिला घेऊन बसायच्या. त्याच्यानंतर माझे जे ऑफिसेस आहे, माझे जे ओळखीचे ग्रुप्स आहेत, तिथे मी माझ्या ऍड टाकायची बचत गटाची स्पेशल म्हणून. तर तिथून मला ऑर्डर यायचे आणि आता तर माझे घराघरापर्यंत प्रशब्दी मसाले
1: आहेत. आणि तुम्ही एक्झिबिशनला वगैरे पण देता?
0: एक्झिबिशन माझे नागपूरमध्ये असते, नागपूरच्या बाहेर ऑल इंडियामध्ये पण असते. एमएसएमई एनएसआयसी अंतर्गत महानगरपालिकेचे पण एक्झिबिशन असतात.
1: बरं, तर तुम्हाला त्याचा काय बेनिफिट मिळतो? या सगळ्या
0: बेनिफिट मिळते मॅडम, सेलिंग होते त्याच्यामुळे, नवीन नवीन कस्टमर मिळतात. त्यांनी एक वेळा टेस्ट केलं की ते दुसऱ्यांदा कॉल करतात याची गॅरंटी आहे.
1: तुम्ही सांगितलं की गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला, तुम्ही स्टॉल एक्झिबिशन्समध्ये स्टॉल वगैरे लावता, तर त्यांच्याकडनं काय तुम्हाला मदत मिळते? म्हणजे आपण एक्झिबिशनमध्ये जायचं म्हटलं की तिथे तुम्हाला रेंट द्यावा लागतो तितके दिवस, तर याच्यामध्ये काय त्यांचं योगदान?
0: प्रायव्हेट असते तिथे रेंट द्यावं लागते, 5,000 पासून ते 25,000 पर्यंत रेंट राहते. आणि जे आपले महानगरपालिकेचे असतात ते टोटली फ्री असतात.
1: फ्री असतात, तुम्हाला कुठलाच खर्च लागत
0: नाही.
1: तुमच्या याचं गृह उद्योगाची म्हणा किंवा तुम्ही जे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे विकतात त्याची विशेषता काय, वैशिष्ट्य काय आहे?
0: वैशिष्ट्य आहे की ते घरी बनवले जातात. आणि दुसरं वैशिष्ट्य हे आहे की त्याची क्वालिटी आम्ही मेंटेन करतो. की जो जसं आता आम्ही आपल्या घरी वापरतो त्याच पद्धतीचं आपण पण घरी वापरायचं म्हटलं की आपण त्याचे मसाल्याची क्वालिटी बघतो. त्याच्यामध्ये केमिकल तर नाही आहे, पावडर तर कुठला मिक्स नाही आहे, कुठला कलर मिक्स नाही आहे, आपण स्वतः पण ते चेक करूनच घेतो. तसं आम्ही त्या गोष्टीच्या खूप दूर आहे की जर ओरिजिनल मसाले दिले तुम्ही लोकांना तर लोक आवडीने घेतात. आणि जो एक वेळा यूज करते तो माझ्याकडे नेहमी नेहमी येते, ही गॅरंटी आहे.
1: म्हणजे अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही मसाले तयार करता. मला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट दिसत आहे, म्हणजे तुम्ही 1/2 किलो, 1 पाव, 1 असा, तर त्याच्यानुसार रेट कसा ठरवता तुम्ही?
0: आता मार्केटमध्ये सध्या 380 रुपये किलो सुरू आहे मिरची, तर आपले तेच आहे, थोडेसे 4-5 रुपयाने कमी आहे.
1: कमी आहे, म्हणजे तुमचा प्रॉफिट पण तुम्हाला होतं? म्हणजे जी गुंतवणूक तुम्ही करता त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट किती प्रमाणात तरी मिळतं? महिन्याकाठी वगैरे असं
0: महिन्याचा जर विचार केला तर माझा 1.5-2 लाखापर्यंत जातो.
1: 1.5-2 लाखापर्यंत. आणि सगळ्या महिलांचं त्याच्यामध्ये?
0: सगळ्या महिला घरीच असतात, आपल्या गृहोद्योगामध्येच काम करतात, बचत गटाच्या जे आपलं काम आहे तिथेच काम करतात आणि आपलं उदरनिर्वाह करतात. एक त्यांचं सक्षमीकरण झालेलं आहे.
1: नक्कीच, एक महिला म्हणून तुम्ही काम करता आहात, तर घर आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात, तर याच्यामध्ये तुम्हाला कधी काही अडचणी आल्या किंवा घरातून काही तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं मदत मिळाली? किंवा तुम्ही या दोन्ही गोष्टी कसं, घर आणि व्यवसाय कसं मॅनेज?
0: स्टार्टिंगला मॅनेज करणं खूप कठीण होतं की घरी जर घरचे कामं पडलेले राहायचे आणि इकडे गृहउद्योगाचं काम करायचं म्हटल्यावर दोन्ही अंडरस्टँड करणं खूप, कारण इकडे जर गेलं तर माझे मुलं आहे शिक्षणाचे, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायचं. तिकडे जर कंटिन्यू गृहउद्योगामध्ये राहिली तर हे प्रॉब्लेम होते. आणि घरी जर राहिली तर कंटिन्यू कॉल्स, मॅडम आज मसाले पाहिजे मसाले पाहिजे, तर ते थोडंसं खूप म्हणजे त्रास झाला स्टार्टिंगला.
1: मग
0: नंतर हळूहळू माझ्या हसबंडला थोडंसं कळलं तर ते थोडंसं सपोर्ट करायला लागले. मग माझे सासू सासरे त्यांनी पण सपोर्ट केला, माझ्या मुलीला सांभाळतात माझ्या घरचे आणि मग मी बाहेर पडते.
1: बरं, म्हणजे सुरुवातीला तुम्ही स्वतःहून तयारी दाखवली, तुम्ही ते निर्माण केलं आणि ते बघून तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट,
0: माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला.
1: तर तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहे, समोर काय करायचं?
0: फ्युचर प्लॅन्स हे आहे की आणखी जर थोडीशी जागा मिळाली तर आणखी 10-15 गट मिळून अशा महिलांना आपण काम दिलं पाहिजे की ज्या घरी बसतात, कुठे कामाला जात नाही, लहान मुलं असतात. तर फ्युचरमध्ये माझं हेच एक स्वप्न आहे की त्यांना सगळ्यांना पण रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे आणि घर आणि आपला बिझनेस त्यांनी सांभाळला पाहिजे. म्हणजे घरी राहता त्यांनी 5-10 हजार रुपये कमवले तर ती एक वेगळीच खुशी राहते.
1: तर तुम्ही आता स्वतः हा बिझनेस करत आहात आणि तुम्हाला एक त्याच्यातून असं वाटतंय की महिलांचं सक्षमीकरण होऊ शकतं या याच्यातून, तुम्ही अशा महिलांना काय संदेश देऊ इच्छिता की त्यांनी कसा व्यवसाय सुरू करावा किंवा याच्यातून काय बेनिफिट्स मिळतात? आणि एक कॉन्फिडन्स एक वेगळा असतो, जेव्हा आपण स्वतः अर्थार्जन करतो त्याच्यामधनं आपल्याला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो की नाही मी करू शकते. म्हणजे चूल आणि मूल इथपर्यंतच न राहता आपण त्याच्या पलीकडे जातो, तर यावर तुमचं काय मत आहे?
0: चूल आणि मूल ही संकल्पनाच आपण म्हणजे पुसल्यासारखी झाली आहे, कारण आता प्रत्येक स्त्री घरी जरी राहिली तरी ती सक्षम आहे, कारण ती काही ना काही करत आहे, आपलं मुलं बाळ सांभाळून आपलं फॅमिली सांभाळून ती 2 पैसे कमवत आहे. तर ही आणि मेहनतीने करत आहे ना.
1: बरोबर,
0: आणि सर्व महिलांनी बिझनेसच करायला पाहिजे. मला असं वाटतं की जॉब न करता त्यांनी बिझनेसच करायला पाहिजे आणि त्या पुढे जाता जाता बाकीच्या महिलांना पण घेऊन जाऊ
1: शकतात.
0: हे जॉब मध्ये नाही.
1: बरोबर, अनिता मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून इतकं छान आपल्या व्यवसायाबद्दल आम्हाला सांगितलं, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.

सख्यांनो, आपण मी उद्यमी या मालिकेअंतर्गत नागपूर स्थित अनिता बोरखेडे यांची मुलाखत ऐकलीत आणि त्यांच्या यशाच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी आपण जाणून घेतलं. तर आपण ऐकत होतात मी उद्यमी या मालिकेअंतर्गत नागपूर स्थित अनिता बोरखेडे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. यानंतर कार्यक्रमात आस्वाद घेऊयात एका छानशा गीताचा.

सख्यांनो, आपण मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत ऐकलं. तर या गीतासह आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह, व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या ओटीवर या कार्यक्रमात. नमस्कार.

ओटीवर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:50 होत आहेत. श्रोतेहो, स्वरसंध्या 2026 या सुगम संगीताच्या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं. श्रोते, आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना.

तमकिनत नाज वल्द अब्दुल खालिद 20 वर्ष वयाची ही युवती आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 4 फूट 6 इंचा बांधा मध्यम रंग गोर आहे. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे मोठा ताजबाग नागपूर किंवा पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर. पूर्वा प्रकाश गायकवाड ही 19 वर्ष वयाची तरुणी घरून बेपत्ता झाली आहे. हिची उंची 5 फूट 5 इंच बांधा मजबूत रंग गोरा आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या वडिलांना कळविण्यासाठी पत्ता आहे प्रकाश गायकवाड प्लॉट नंबर 16 शिर्डीनगर संजूबा शाळेजवळ नागपूर. नेहा निखिल ठाकरे ही 23 वर्ष वयाची महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. ची उंची 5 फूट 3 इंच बांधा सडपातळ रंग सावळा आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास पतीला कळविण्यासाठी पत्ता आहे निखिल गणेश ठाकरे प्लॉट नंबर 76 चंदन शेष नगर हुडकेश्वर रोड नागपूर. प्रियंका गोपाल दुपारे 35 वर्ष वयाची ही महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट 4 इंच बांधा साधारण रंग सावळा आहे. हिला हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे ललित किशोर उके प्लॉट नंबर 16 मायानगर लघुवेतन कॉलनी जरीपटका नागपूर. कश्यप वामनराव कोसारे हे 66 वर्षाचे गृहस्थ दिल्लीवरून बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 4 इंच बांधा सडपात रंग सावळा आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. हे गृहस्थ झेरॉक्स मशीन घ्यायला दिल्ली इथे गेले होते. यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास त्यांच्या मुलाला कळविण्यासाठी पत्ता आहे निखिल कश्यप कवसरे प्लॉट नंबर 677 पवननगर अशोधरानगर नागपूर. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12809 हावरा मेल 11:15 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 12626 केरला एक्स्प्रेस 11:45 11404 नागपूर एक्सप्रेस 12:00 20825 बिलासपूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 12:15 12405 गोंडपाना एक्सप्रेस 12:40 22352 बेंगलुरू एक्सप्रेस 1:05 12622 तमिळनाडू एक्सप्रेस 1:05 18029 लोकमान्य शालिकमार 1:05 22674 जोधपूर एक्सप्रेस 1:20 12214 दिल्ली यशवंतपूर दुरंतो एक्सप्रेस 1:25 22848 लोकमान्य तिलक विशाखापट्टणम एक्सप्रेस 1:35 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 20826 नागपूर बिलासपूर वंदे भारत 2:05 12976 जयपूर मैसूर एक्सप्रेस 2:10 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 20911 इंदौर नागपूर वंदे भारत 2:35 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 22619 बिलासपूर एक्सप्रेस 2:55 02141 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर 3:10 11403 नागपूर एक्सप्रेस 3:15 20912 नागपूर इंदौर वंदे भारत 3:20 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 03253 पटना छत्रपती 3:50 22648 कोरबा एक्सप्रेस 4:40 12722 दक्षिण एक्सप्रेस 5:05 12649 संपर्क क्रांती एक्सप्रेस 5:05 या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावत आहेत. उशिरा येणाऱ्या गाड्यांसंबंधी माहिती 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 येणारी गाडी 2:45 उशिरा धावते आहे. 08609 हातिया लोकमान्य टिळक 8:10 येणारी गाडी 3:56 उशिरा धावती आहे. 03251 दानापूर यशवंतपूर 12:05 येणारी गाडी 1:27 उशिरा येईल. 12810 हावरा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी

मिनिटं उशिरा येते आहे. 12102 जानेश्वरी एक्सप्रेस 2:15 येणारी गाडी 27 मिनिटं उशिरा येत आहे. 12994 पुरी गांधीधाम एक्सप्रेस 2:45 येणारी गाडी 20 मिनिटं उशिरा येईल. 18030 शालिकमार लोकमान्य टिळक 1:15 येणारी ही गाडी 1 तास 51 मिनिटं उशिरा येत आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 येणारी गाडी 3 तास 4 मिनिटं उशिरा धावते आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकलीत. श्रोते आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 44.4 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 29.8 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं होतं. येत्या 24 तासांमध्ये उष्णलहर वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे आणि कमाल किमान तापमान 45 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

श्रोतेहो, आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 या निमित्त निवेदन ऐका. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 सायंकाळी 6:30 यांनी सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून ती रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून मिळवावीत. स्वरसंध्या 2026 विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

0: गाते रहे मेरा दिल या कार्यक्रमात फिल्मी गीतं आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झाली आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार. आलेख आणि निवेदन राखी पाटील यांचा आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. श्रोते हो, स्वरबहार कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही मस्तपैकी फिरून आला असाल किंवा काहींचे प्लॅन बनले असतील. पुढे मुलांच्या शाळा सुरू होतील, ऑफिसची घाई राहील, वर्षभर तेच रुटीन राहील. त्यामुळे हा जो सुट्ट्यांचा वेळ असतो ना, तो आपल्या हक्काचा असतो. या सुट्ट्यांमध्ये छान आपण फिरायला जातो, वेगवेगळी ठिकाणं पाहतो. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या प्रांतातलं वेगवेगळं सौंदर्य पाहून मन कसं मोहून जातं. म्हणूनच तर उन्हाळ्याची आपण आतुरतेने वाट पाहतो, कारण फिरायला

जाण्याचे बेत आखायचे असतात. काहींचं मात्र खूप छान असतं. काही घरीच थांबतात, घरीच आराम करतात आणि त्या आरामाच्या वेळेमध्ये आवडीचे चित्रपट पाहतात, आवडीची गाणी ऐकतात, मनसोक्त गप्पा मारतात. प्रत्येकाची आवड असते आणि ही आवड प्रत्येकाने तशीच जोपासायला हवी. आता चित्रपटाचा विषय निघाला आहे तर चित्रपटसृष्टीचं आकर्षण हे सगळ्यांनाच असतं ना. त्यामुळे चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचा प्रवास कसा घडला, त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत आलेले अनुभव, प्रसिद्धी याबाबत जाणून घ्यायला आपण नेहमीच उत्सुक असतो. एका ऍक्शन शब्दाने सुरू होणारा हा प्रवास आणि कट नंतर न संपणारी कहाणी, कॅमेऱ्यासमोर हसणारा चेहरा पण त्यामागे घडलेला स्ट्रगल जेव्हा आपण जाणून घेतो ना, तेव्हा त्या अभिनेत्याबद्दल अभिमान आणि कौतुक वाटतं. श्रोते हो, आजच्या स्वरबहार कार्यक्रमातून आपण प्रसिद्ध सिनेकलाकारांच्या कलेचा घडलेला प्रवास जाणून घेणार आहोत.

श्रोते हो, आज आपण नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याच्या सिनेप्रवासाविषयी जाणून घेऊया. सिद्दीकी यांनी सिनेमात सुरुवातीला छोट्या भूमिका केल्यात. भूमिका छोटी असली तरी त्यांच्या अभिनयानं ती प्रेक्षकांच्या लक्षात राहत होती. या भूमिकेमुळे त्यांची घराघरात ओळख झाली आणि हळूहळू चित्रपटातील मुख्य भूमिकेतही ते दिसायला लागलेत. त्यांच्या अभिनयाचा प्रवास कसा घडत गेला जाणून घेऊया. श्रोते हो, नवाजुद्दीन सिद्दीकी हे आपल्या कामाच्या वेगळ्या शैलीमुळे ओळखले जातात. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आयफा पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित केलेले सिद्दीकी यांचा जन्म 19 मे 1974 रोजी झाला. भावंडांमध्ये सर्वात मोठे असलेले सिद्दीकी यांनी हरिद्वार येथील गुरुकुल कांगरी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली. यानंतर नोकरीच्या शोधात दिल्लीला जाण्यापूर्वी एक वर्ष रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी कामही केलं. तिथे असताना त्यांनी एक नाटक पाहिलं आणि त्या प्रकाराकडे ते खूपच आकर्षित झाले. अभिनय करायचा जणू तेव्हा त्यांनी निर्धारच केला. श्रोते हो, नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमधून अभिनयही केला. पुढे यात पदवी घेतल्यावर ते मुंबईला अभिनयाच्या प्रवासासाठी निघाले आणि त्यांचा तो स्ट्रगल सुरू झाला. 1999 साली आमिर खानसोबत सरफरोश या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा हा प्रवास त्यांचा सुरू झाला.

श्रोते हो, पुढे शूल, 2000 सालचा जंगल या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. राजकुमार हिरानी यांचा मुन्नाभाई एमबीबीएस हा एक चित्रपट, यातील त्यांची छोटीशीच भूमिका पण ती लोकांना खूप आवडली. काम मिळवण्याचा स्ट्रगल त्यांचा मात्र सुरूच होता. 2003 साली द बायपास नावाचा एक लघुपट, या लघुपटात इरफान खान यांच्यासोबत त्यांनी अभिनय केला. या लघुपटात काम केल्यावर अभिनयाबाबतच्या अनेक गोष्टी, विविध पैलू त्यांना समजले. अभिनयाच्या जोरावर त्यांना लहान भूमिका मिळत होत्या. एक चित्रपट देवडी, या चित्रपटातील इमोशनल अत्याचार या गाण्यात रंगीलाच्या भूमिकेत ते होते. तसंच पिपली लाईव्ह या चित्रपटातील पत्रकाराच्या भूमिकेमुळे त्यांना एक अभिनेता म्हणून चांगलीच ओळख मिळाली. श्रोते हो, 2012 साली पतंग द काईट या चित्रपटात त्यांनी काम केलं, ज्याचा प्रीमियर बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता. चित्रपट समीक्षकांनी सिद्दीकी यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. पुढे कहानी हा त्यांचा चित्रपट आला. या चित्रपटात त्यांनी तापट स्वभावाच्या गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण चित्रपट तो म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांची ओळख घराघरात जाऊन पोहोचली. जबरदस्त स्टोरी आणि कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला. पुढे द लंच बॉक्स हा एक चित्रपट. श्रोते हो, सिद्दीकी यांनी किक या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं, भरपूर प्रशंसाही झाली. हा चित्रपट हिट ठरण्यात त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेचाही मोठा वाटा आहे. ऐकूया किक या चित्रपटातील हे गीत.

सिद्दीकी असे अनेक महत्वपूर्ण चित्रपट करत होते. जी भूमिका मिळत होती त्या भूमिकेचं सोनं करत होते आणि यशाच्या पायऱ्या ते चढत होते. पुढे किक हा एक चित्रपट ज्यात खलनायक शिव गजरा याची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या कारकिर्दीतील आणखीन एक महत्वाचा चित्रपट आहे तो म्हणजे बजरंगी भाईजान. या चित्रपटात त्यांनी चांद नवाब नावाच्या पत्रकाराची महत्वाची भूमिका साकारली होती. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय आणि सुंदर गाणी यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. पुढे असे अनेक चित्रपट आले, अनेक महत्वपूर्ण भूमिका त्यांनी केल्या आणि त्या भूमिका गाजत होत्या. या अभिनयाच्या प्रवासात त्यांनी अनेक प्रेक्षकांची मनं जिंकलीत. वेगळा आवाज, अभिनयाची वेगळी शैली यामुळे त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पुढेही त्यांची दमदार कारकीर्द अशी सुरू राहील यात शंकाच नाही. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांना आपल्या कार्यक्रमातून शुभेच्छा देऊया आणि ऐकूया बजरंगी भाईजान या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, कलाकार आपल्या मेहनतीनं काम करतात, प्रेक्षकांना काय आवडेल त्या पद्धतीनं भूमिकेत शिरतात आणि आपण रसिक श्रोते लगेच मनमुरादपणे त्यांच्या कामाला दाद देतो आणि इथेच त्या कलाकाराला त्याच्या कलेची पावती मिळते आणि तिथून सुरू होतो एका कलाकाराचा तो प्रवास, जिद्दीचाच प्रवास म्हणावा. आणि हाच प्रवास जाणून घ्यायला आपल्याला खूप आवडतो. अशा एका मराठी गुणी अभिनेत्रीचा प्रवास आता आपण जाणून घेऊया. ही अभिनेत्री कोण? थांबा, त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं ऐकूया, म्हणजे लगेचच तुमच्या लक्षात येईल.

श्रोते हो, आलं ना लक्षात? मॉडेल, नृत्यांगना, कलाकार असलेली ही अभिनेत्री आहे सोनाली मनोहर कुलकर्णी. आज त्यांच्याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे नुकताच 18 मे रोजी त्यांचा जन्मदिवस होता. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सोनाली यांनी कमी कालावधीत खूप वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. पदार्पणातच त्यांना झी गौरव पुरस्काराचा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटासाठी मिळाला. पुढे क्षणभर विश्रांती, अजिंठा, झपाटलेला दोन हे त्यांचे चित्रपट आले. स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांच्यासमवेत मितवा हा एक त्यांचा महत्वपूर्ण चित्रपट. सुंदर गाणी, त्यांचा बहारदार अभिनय हा चित्रपट खूप गाजला. उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना झी गौरव पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी या चित्रपटासाठी नामांकन मिळालं होतं. चला ऐकूया मितवा या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, अनेक वेगवेगळ्या चित्रपटात त्यांनी काम केलं. गौरी, गाढवाचं लग्न, इरादा पक्का, पोस्टर गर्ल, जिम्मा, धुराळा, पांडू हे असे अनेक त्यांचे चित्रपट. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वपूर्ण चित्रपट तो म्हणजे नटरंग. या चित्रपटातील लावणी नृत्यासाठी त्या खास ओळखल्या जातात. वेगळं कथानक आणि सोनाली यांचा दमदार अभिनयामुळे हा चित्रपट हिट ठरला. श्रोते हो, सोनाली कुलकर्णी यांच्या चित्रपट कारकिर्दीतील एक महत्वाचा चित्रपट आहे तो म्हणजे हिरकणी. एका धाडसी आईची भूमिका उत्तमरित्या त्यांनी वठवली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर क्रिटिक्स पुरस्कार आपल्या नावावर केला. मराठीसोबत त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं, जसं ग्रँड मस्ती, सिंघम रिटर्न्स हे ते चित्रपट. अनेक वेगवेगळे चित्रपट, भूमिकाही वेगळ्या, ज्यात त्यांनी आपल्या अभिनयानं त्या भूमिकेचं सोनं केलं आणि अनेक पुरस्कार आपल्या नावावर केलेत. अनेक मराठी अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव एका मोठ्या उंचीवर आहे ते त्यांच्या कामामुळे. त्यांच्या पुढच्याही वाटचालीसाठी आपण आपल्या

0: श्रोते हो, पहिला सिनेमा, पहिली ओळ अर्थात पहिला डायलॉग, पहिली टाळी, ते अनेक सिनेमे, अवॉर्ड्स आणि प्रेक्षकांच्या मनातलं अढळ स्थान, हा प्रवास एका कलाकाराचा असतो. हा प्रवास सोपा नसतो, पण कलाकार आपल्या अभिनयाने ते करून दाखवतात. आज आपण अशाच ग्रेट दोन कलाकारांच्या कलेचा प्रवास जाणून घेतलात. पुढच्या भागात नवीन माहिती जाणून घेऊया. श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात स्वरबहार. आलेख आणि निवेदन होतं राखी पाटील यांचं आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती. राखीचा नमस्कार.
1: स्वरबहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 12 वाजता प्रसारित करीत आहोत महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुजाण पालकत्व या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत. सख्यांनो, परीक्षा आणि विद्यार्थी यांना वेगळं करताच येत नाही, इतकं हे नातं अतूट आहे, दृढ आहे. त्यातही स्पर्धा परीक्षांना आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे पुढे जाऊन मुलांना स्पर्धा परीक्षांना यशस्वीरित्या तोंड द्यायचं असेल तर त्याची तयारी त्यांच्या शालेय जीवनापासूनच झाली तर खूपच चांगलं, हो ना? चला तर आज याविषयीच अधिक मार्गदर्शन घेऊयात मनीषा दहिगावकर यांच्याकडून. मनीषाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: आजचा आपला विषय आहे मनीषाताई, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची तयारी. तर या स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय?
1: स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेणारी, त्यांना आर्थिक मदत करून प्रोत्साहन देणारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी एक मूलभूत परीक्षा आहे. या परीक्षेतील सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग नसतं, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही परीक्षा दिली पाहिजे असं माझं मत आहे.
0: तर मग या शालेय स्तरावर कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा प्रामुख्यानं घेतल्या जातात काय सांगाल?
1: शालेय स्पर्धा परीक्षा या साधारण दुसरीपासून सुरू होतात, ज्या शाळेतूनच घेतल्या जातात. सगळ्यात आधी शाळेतून ऑलिम्पियाडच्या परीक्षा घेतल्या जातात, ज्याच्यामध्ये मॅथ्स ऑलिम्पियाड असतं, इंग्लिश ऑलिम्पियाड असतं, सायन्स ऑलिम्पियाड असतं आणि सायबर ऑलिम्पियाड असतं. या दुसऱ्या वर्गापासून दहाव्या वर्गापर्यंत दरवर्षी या घेतल्या जातात. या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीबीएसईच्या परीक्षा असतात. त्यानंतर स्टेट बोर्डसाठी खरी पहिली स्पर्धा परीक्षा जी मुलांची, सगळ्या माध्यमातील मुलांची घेतली जाते, ती म्हणजे आपली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा, म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम, जी आतापर्यंत पाचव्या आणि आठव्या वर्गासाठी होत होती, पण आता यावर्षीपासून आणि याच्या पुढे ती चौथ्या आणि सातव्या वर्गापासून घेतली जाणार आहे. याशिवाय नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, नंतर NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षा असते, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी घेतली जाते, जी आठव्या वर्गाची असते. त्यानंतर गणित अध्यापक मंडळाची प्रज्ञा आणि प्राविण्य परीक्षा ही पाचव्या आणि आठव्या वर्गासाठी घेतली जाते. नंतर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा ही सहाव्या आणि नवव्या वर्गासाठी घेतली जाते, ती तीन स्तरावरची असते. नंतर आठवी, नववी आणि दहावी यांच्यासाठी MTSC महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम ही घेतली जाते आणि दहाव्या वर्गासाठी NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम घेतली जाते. अशा शालेय स्तरावरच्या सगळ्या एक्झाम्स असतात.
0: नक्कीच, म्हणजे शालेय स्तरावरही भरपूर परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात.
1: हो हो.
0: मनीषा, ते असं म्हणतात की शालेय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, आत्मविश्वास आणि पायाभूत शैक्षणिक क्षमता मजबूत करतात, तर याविषयी आपण काय सांगाल?
1: हो, अगदी खरं आहे. शालेय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, आत्मविश्वास, पायाभूत शैक्षणिक क्षमता मजबूत करतात, पण याशिवाय जिज्ञासा, वाचनाची आवड विकसित होते. पाठांतर न करता मुलांनी समजून घेऊन तयारी करण्यावर भर दिला जातो. मुलांचा पाया पक्का होतो. रोज वर्तमानपत्र वाचणे, सामान्य ज्ञान वाढवणे, प्रश्न विचारण्याची सवय लागणे, वेळेचं नियोजन, हे सगळं आपल्याला स्पर्धा परीक्षा शिकवतात. यामुळे काय होतं की स्पर्धा परीक्षांमुळे मुलांची विश्लेषण करण्याची क्षमता सुधारते.
0: अगदी.
1: हा, नंतर निर्णय क्षमता विकसित होते आणि स्पर्धात्मक वातावरणाचा त्यांना अनुभव मिळतो की त्या वातावरणात कशी परीक्षा दिली जाते, याचा त्यांना नंतर मोठं झाल्यानंतर
0: खूप फायदा होतो.
1: खूप फायदा.
0: खूप छान सांगितलं. तर मनीषा, तय्या शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा

0: या साधारणपणे त्या मुलांच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित असल्यामुळे मुलांचा पाया पक्का होतो. तर याविषयी काय सांगाल?
1: नक्कीच, जसं मी आधी सांगितलं की स्पर्धा परीक्षांमुळे शालेय अभ्यासक्रम खूप सोपा वाटतो त्यांना, कारण स्पर्धा
0: अभ्यास
1: आधीच झालेला असतो. तयारी आधीच केल्यामुळे त्यांना विचार करण्याची आधीच सवय लागलेली असते. त्यांचा बौद्धिक विकास, निर्णय क्षमता, जो प्रश्न आलेला असतो तो वाचून ऐनवेळी त्याचं उत्तर कसं तयार करायचं हे सगळं स्पर्धा परीक्षेमुळे त्यांना समजतं.
0: तर या स्पर्धा परीक्षा ज्या शालेय स्तरावरच्या होतात याच्यासाठी कम्प्युटरचं ज्ञान किती आवश्यक आहे?
1: आहे, कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे, कारण काही ज्या स्पर्धा परीक्षा असतात याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटरचे पण काही प्रश्न विचारले जातात. हो, कम्प्युटरचं ज्ञान तर आवश्यक आहेच, पण या परीक्षा ऑनलाईन नसतात, या सगळ्या पेन पेपर परीक्षा असतात. मुलांना सेंटरवर जाऊन शालेय स्तरावरील परीक्षा द्यायच्या असतात.
0: तर मग या स्पर्धा परीक्षांचं सर्वसाधारण स्वरूप काय असतं?
1: या स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्यामध्ये सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. त्यात कुठेही निगेटिव्ह मार्किंग नसतं. जी आपण परीक्षा देऊ त्या प्रत्येक परीक्षेमध्ये वेगळे वेगळे विषय असतात. म्हणजे जसं मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये मॅथ्स असतं, सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सायन्स असतं, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बौद्धिक चाचणी असते, बुद्धिमत्ता चाचणी असते, नंतर मराठी असतं, इंग्लिश असतं, गणित असतं. त्यामुळे त्या त्या विषयांची त्यांची तयारी केली जाते, त्यामुळे त्यांना सोपं जातं सगळं शाळेचं.
0: मनीषाताई, कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हटलं की वेळेचं नियोजन हे फार महत्वाचं असतं. वेळेत विद्यार्थ्यांना पेपर हा सोडवायचा असतो, मग यासाठी आपण त्या मुलांना कसं तयार करायचं?
1: खूप चांगला प्रश्न आहे. वेळेचं नियोजन करण्यासाठी मुलांना सगळ्यात आधी तर खूपदा असं होतं की स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर मग मुलांना किंवा पालकांना असं वाटतं की आता आपण तयारी केली पाहिजे. तर तसं न करता त्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. म्हणजे जेव्हा परीक्षेची वेळ येते तोपर्यंत त्यांनी दररोज 1 ते 1.5 तास या स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. अगदी म्हणजे वेळ देऊन जेव्हा आपण एखादी स्पर्धा परीक्षा देतो तेव्हा आपल्याला ज्ञान कितीही असलं तरी पण दिलेल्या वेळात आपल्याला तो पेपर सॉल्व करता आला पाहिजे, सोडवता आला पाहिजे. म्हणून मग त्याच्यासाठी आपण काय तयारी करायची तर 1 वर्षभर आधीपासून, जसं आपण म्हटलं की शिष्यवृत्ती परीक्षेला जर समजा तुम्ही बसणार असाल तर तुम्ही जुलैपासूनच रोज 1 तास त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून परीक्षेच्या 1 महिना आधी तुमचा पूर्ण अभ्यासक्रम झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जो 1 महिना असतो त्या 1 महिना तुम्ही रोज जशी तुमची शिष्यवृत्ती परीक्षा होणार असते तसाच पेपर तुम्ही सोडवला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला बरोबर ते वेळेचं नियोजन करता येईल की रोज 1 तास जर 1.5 तास जर तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला ती सवय होते आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेव्हा तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतो.
0: या स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश मिळावं म्हणून मुलांकडून कशी विशेष तयारी पालकांनी करून घ्यावी, काय सांगाल?
1: पालकांनी सगळ्यात पहिले म्हणजे खूप आधीपासून तयारी सुरू केली पाहिजे. मुलांना जी स्पर्धा परीक्षा आपण देणार आहोत त्याची सगळी माहिती आधी पालकांना असली पाहिजे, मुलांना माहिती असली पाहिजे, त्याचं स्वरूप माहिती असलं पाहिजे. आणि त्याची एकदम 15 दिवस आधी किंवा 1 महिना आधी स्पर्धेच्या तयारी केली पाहिजे असं खूप जणांना वाटतं, पण तसं नाही आहे. त्याची आधीपासून जर तुम्हाला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासामध्ये किंवा ते जी स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मग तुम्ही पूर्ण वर्षभर फक्त परीक्षेच्या 1 महिना आधी अभ्यास करणं हे अपेक्षित नाहीये. तो कारण की तुम्ही वर्षभर जेव्हा ती परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा तुमचा विकास, बौद्धिक विकास बरोबर होतो, मुलांना त्याची सवय लागते. एकदम 1 महिना आधी जर तुम्ही तयारी केली किंवा 15 दिवस आधी तयारी केली तर मुलं खूप घाबरून जातात, कारण ते सगळं पूर्ण नवीन असतं. स्पर्धा परीक्षा ही शाळेच्या परीक्षेपेक्षा थोडी वेगळी असते. तुम्ही शाळेच्या परीक्षेचा मध्ये खूप हुशार असाल पण स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे, कारण की तुम्हाला 1 मिनिटामध्ये त्याचं टायमिंग वेळ ठरलेली असते आणि प्रश्न पण ठरलेले असतात. त्या 1 मिनिटांमध्ये तुम्हाला तो प्रश्न वाचला पाहिजे, त्याचं उत्तर

0: काढलं पाहिजे आणि मग जे काही तुम्हाला ओएमआर शीट सर्कल करायची असते ती केली पाहिजे. हे सगळं करायला तुम्हाला फक्त एक मिनिट असतो, त्यामुळे वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुमची मुलांची अभ्यासाची तयारी खूप जास्त पक्की असली पाहिजे
1: आणि त्यांचा भरपूर सरावही घेतला गेला पाहिजे.
0: सरावही घेतला गेला पाहिजे. म्हणूनच मग शेवटचा एक महिना आधी तुम्ही रोज पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. त्याचे चेकिंग झालं पाहिजे की मुलांनी काय चुका केल्या तर त्या दुरुस्त झाल्या पाहिजे. असं रोज जेव्हा प्रत्येक जेव्हा तुम्ही शिष्यवृत्तीचं मी सांगते, जेव्हा तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसता तेव्हा तुम्हाला ऍटलीस्ट जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर तुम्ही प्रत्येक विषयाचे 20 पेपर तरी सॉल्व्ह केले पाहिजे.
1: अच्छा,
0: रोज एक पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की खूप मुलांना प्रेशर द्यायचं वगैरे, त्यांना खेळू पण द्यायचं, सगळं करायचं, पण एक तास पेपर त्यांनी सॉल्व्ह केलाच पाहिजे.
1: म्हणजे प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे.
0: प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे.
1: खूप छान. पण मनीषा, ते कसं होतं ना, कितीही प्रॅक्टिस केली, कितीही अभ्यास केला, कितीही सराव केला, तरी कधी कधी परीक्षेला गेल्यावर पहिला प्रश्न पाहिल्याबरोबरच मुलं इतकं घाबरून जातात की एकदम म्हणजे त्यांना दरदरून घामच फुटतो. तर मग अशा वेळेस मुलांनी न घाबरता त्यांना पेपर सोडवता आला पाहिजे, यासाठी आपण काय सांगाल?
0: आता हे तुम्ही जे सांगितलं मला, तर जर तुम्ही आधी रोज सराव परीक्षा दिली असेल, तुम्ही सराव पेपर सॉल्व्ह केले असतील, तर असं जनरली होत नाही. पण जर समजा एखाद्या मुलाची तयारी जर पूर्ण झाली नसेल तर मग तसं होतं. पण मी मुलांना हेच सांगेल की अशा वेळी न घाबरता, तुम्ही पहिला प्रश्न नाही आला ना तुमच्याकडे आहे वेळ, तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे जा.
1: हा,
0: आत्मविश्वास ठेवायचा स्वतःवर आणि तो आत्मविश्वास हा तुम्हाला सराव करूनच आलेला असतो. आणि तुम्ही हे पाहायचं की तुम्ही वर्षभर याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे, तुम्ही तयारी केलेली आहे, माझा सगळा अभ्यास झालेला आहे. एक प्रश्न कठीण आला म्हणून घाबरून न जाता पुढचे प्रश्नांकडे गेलं तर त्यांना नक्कीच त्याच्यात यश मिळेल.
1: मनीषा, ते विद्यार्थ्यांना मोठं झाल्यावर अनेक स्पर्धा परीक्षांचा सामना हा करावाच लागतो, तर मग या शालेय स्तरावर ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात याचा त्यांना मग कसा फायदा होतो?
0: नक्कीच फायदा होतो, कारण शालेय स्तरावरची स्पर्धा परीक्षा ही एक मूलभूत पाया आहे. कारण नंतर मोठं झाल्यानंतर त्यांना 11वी 12वी इंजिनिअरिंग जे काही त्यांना ग्रॅज्युएशन करायचं असेल त्यावेळी त्यांना आजकाल ज्या असतात जेईई असते, नीट असते, नंतर नोकरीच्या वेळी जेव्हा त्यांना जायचं असतं, इवन लॉ करायचं असेल तर क्लॅट असते, कॅट असते एमबीएच्या परीक्षेसाठी. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर सरकारी नोकरी जेव्हा तुम्ही पाहतात त्याच्यात सुद्धा तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी, रेल्वे, आरबीआय, बँक, स्टेट बँक किंवा या सगळ्या ज्या नोकऱ्या असतात या बहुतांश या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतरच आपल्याला मिळतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढलेला असतो, तुम्हाला सवय झालेली असते स्पर्धा परीक्षेची. त्यामुळे जेव्हा तुम्ही या मोठ्या परीक्षा देता अगदी यूपीएससी एमपीएससी सुद्धा त्यावेळी तुम्हाला न घाबरता तुम्ही त्याला परीक्षेला सामोरे जाता, कॉन्फिडन्स तिथे दिसल्यामुळे तुम्ही त्याच्यात उत्तीर्ण होता.
1: नक्कीच, म्हणजे या स्पर्धा परीक्षांचा पुढे मुलांना खूप फायदा होतो.
0: नक्कीच.
1: मनीषा, ते मुलांच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका ही फार महत्वाची असते, तर मग या शालेय स्पर्धांसाठी पालकांची भूमिका नेमकी काय असावी?
0: या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण चौथी पाचवीत जेव्हाही मी सांगितलं शालेय स्पर्धा परीक्षा आपण सुरू करतो त्यावेळी मुलं खूप छोटी असतात, त्यांना इतकं समजत नाही की तेव्हा तर त्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेही माहीत नसतं. त्यामुळे पालकांनी या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. खूप पालकांना अशा काही स्पर्धा परीक्षा असतात हे सुद्धा माहीत नसतं आणि त्यांना शाळेतून जेव्हा त्यांची मीटिंग होते तेव्हा त्यांना समजतं की अशी स्कॉलरशिप परीक्षा आहे शिष्यवृत्तीची किंवा कोणती जी काही होमी बाबाची बालवैज्ञानिक. आणि मग ते जेव्हा फॉर्म भरला जातो तेव्हा मग पालक जागृत होतात की अरे तेव्हा ते पुस्तक विकत घेण्याचा प्रयत्न करतात, मग मुलांना तेव्हा अभ्यास करण्यासाठी हे करतात. पण हे सगळं करेपर्यंत नोव्हेंबर उजाडलेला असतो, ऑक्टोबर नोव्हेंबर. आणि स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये असते, त्यामुळे मुलांना तयारी करायला खूप कमी वेळ मिळतो. म्हणून मग मी असं पालकांना सांगेन की तुम्ही जेव्हा तुमचं पाल्य पाचवीत किंवा ज्या ज्या वर्गामध्ये जाईल तर पहिल्याच वेळी तुम्ही चौकशी करून ठेवा की कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा यावर्षी त्याला द्यायची आहेत आणि त्याची आधी

0: पासून तयारी केली पाहिजे. इवन गणित अध्यापक मंडळाची जी प्रावीण्य आणि प्रज्ञाशोध परीक्षा असते त्याची सुद्धा तयारी आपल्याला खूप आधीपासून करावी लागते. कोणतीही परीक्षा असो आपल्याला त्याचे सराव प्रश्न सोडवावेच लागतात, तो सराव पेपर सोडवावाच लागतो, तेव्हाच तुम्हाला आत्मविश्वास आणि तुम्ही त्या पेपरमध्ये तेवढा रिझल्ट आणू शकता.
1: म्हणजे पालकांनी मुलांची मनाची तयारी करून घ्यावी या परीक्षांसाठी. मनीषाताई, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांमुळे बळ मिळतं, कारण त्यांना शिष्यवृत्ती मिळते, ही शिष्यवृत्ती त्यांना पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडते, तर याविषयी काय सांगाल?
0: हो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमधून भरपूर मदत होते, कारण खूप मुलं असतात जी खूप हुशार असतात पण पैशाअभावी त्यांना पुढचं शिक्षण घेता येत नसतं. अशा विद्यार्थ्यांसाठी मी हेच सांगू इच्छिते की तुम्ही या शिष्यवृत्ती परीक्षा, कारण त्यांना पहिली येणारी ही शिष्यवृत्ती परीक्षाच असते शालेय जीवनात चौथीची, तर ती शिष्यवृत्ती परीक्षा त्यांनी जर उत्तीर्ण केली तर त्यांना दरमहा काही त्यांची शाळेची फी तर भरलीच जाते पण दरमहा पण त्यांना स्कॉलरशिप मिळते, शिष्यवृत्ती मिळते. आता तर गव्हर्नमेंटनी ती शिष्यवृत्ती दर वर्षाला 7,000 रुपयापर्यंत केलेली आहे आणि ही त्यांना 7वीपर्यंत मिळते. मग 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना 7,000 रुपये वर्षाला हे 10वीपर्यंत मिळतात. मध्ये परत एक 8वीसाठी मी जसं सांगितलं होतं नॅशनल मेरिट कम परीक्षा जी आहे NMMS ही 8वीसाठी असते, ती परीक्षा जर त्यांनी उत्तीर्ण केली तर त्यांना दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. हे त्यांना 12वीपर्यंत मिळतात म्हणजे त्यांचं पुढचं शिक्षण जे आहे ते सुलभ होतं.
1: नक्कीच, म्हणजे या शिष्यवृत्तीमुळे त्यांना खूप फायदा होतो.
0: खूप फायदा होतो. त्यांच्यासाठी मी अजून एक हेच सांगू इच्छिते की आर्थिक अडचणी जरी असल्या तरी पण योग्य मार्गदर्शन आणि जिद्द असेल तर तुम्ही ही परीक्षा नक्कीच उत्तीर्ण होऊ शकता. त्यासाठी तुम्ही काय काय पर्याय शोधले पाहिजे, तर आजकाल ऑनलाईन मोफत शिकवलं जातं त्याचा तुम्ही वापर करा. शासकीय ग्रंथालयांमध्ये जाऊन त्याच्या शिष्यवृत्ती परीक्षेबद्दलची जी तुम्ही देत असाल त्याची माहिती काढा. नंतर तुम्हाला जे शिष्यवृत्ती मिळणार आहे ज्या शासकीय योजना आहेत त्यांची माहिती काढा, जेणेकरून तुम्हाला तुमचं पुढचं शिक्षण हे छान उत्तम प्रकारे घेता आलं पाहिजे.
1: तर मग आपल्या शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना आपण काय सल्ला द्याल?
0: मी पालकांना हेच सांगेल, शालेय जीवनात असतानाच मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करू द्या, त्यामुळे त्यांना त्यांचा पूर्ण विकास होईल. त्यांना रोज 1 ते 1.5 तास मैदानातही खेळू द्या. त्यांची आवड त्यांचा कल लक्षात घ्या, त्यांच्या मागे लागू नका. तुम्ही पालक आहात मालक नाही, त्यामुळे तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका. परीक्षा दिली म्हणजे तुम्ही मेरिट आलंच पाहिजे हा हट्ट नसला पाहिजे. तुम्ही 100% रिझल्टच्या ऐवजी 100% प्रयत्नांवर भर द्या. आपल्या मुलांनी प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपलं मूल हुशार व्हावं, पहिलं यावं, पण इथे सुजाण पालकत्व म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेचा हेतू हा आहे की मुलांची विचारशक्ती, तर्कशक्ती, आत्मविश्वास, कुतूहल वाढवलं पाहिजे. त्यामुळे आपण त्यांच्या निकालाकडे बघितलं तर मग मुलं घाबरतात. जर पालकांनी फक्त निकाल बघितला की तू परीक्षेला बसला होता तर मग तू मेरिट का नाही आला, उत्तीर्ण का नाही झाला, तसं न करता त्या परीक्षेमुळे मुलांचा जो विकास झाला आहे, मुलांचं जे सामान्य ज्ञान वाढलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, ते त्यांना नंतर उपयोगी येईल. मुलं पहिली आली नाही तरी चालेल, पण त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक पालकांनी केलं पाहिजे.
1: अगदी.
0: या परीक्षांमधून आपण त्यांना हे शिकवलं पाहिजे की समजा यावेळी पहिल्या वेळी काही लहान असतात मुलं चौथीतली वगैरे, तर तुम्ही पहिल्या वेळी उत्तीर्ण नाही झाले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तू प्रयत्न पूर्ण केलेला आहे आणि ही परीक्षा म्हणजे काही शेवट नाहीये, ही फक्त शिडी आहे,
1: सुरुवात आहे.
0: सुरुवात आहे. शिडी चढताना जर आपला मुलगा घसरला तर आपण त्याला सावरलं पाहिजे, उलट त्याच्यावर रागवलं नाही पाहिजे की तू कशी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण नाही होऊ शकला. तर हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं पाहिजे. आणि जर समजा पालकांनी त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी मेहनतही घेतली, त्यांच्याकडनं अभ्यास करवून घेतला, पहिली गोष्ट म्हणजे जबरदस्ती नाही केली पाहिजे. जर समजा

0: मुलाची इच्छा नाहीये, कारण प्रत्येकाचा कल वेगळा असतो, मुलाची इच्छा नाहीये तर मग तुम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये बसलंच पाहिजे मुलांनी असं नाही. तुम्ही त्याचा कल ओळखून घ्या, त्याची आवड ओळखून घ्या आणि एक दोन परीक्षा फक्त द्यायला लावा. प्रत्येक काही पालकांचं असं असतं की त्या वर्षाच्या सगळ्या परीक्षा मुलांनी दिल्याच पाहिजे आणि सगळ्यामध्ये मेरिट आलाच पाहिजे. असं न करता आवड लक्षात घ्या. काही मुलं सायन्समध्ये खूप चांगली असतात तर मग ते नॅशनल NSO मध्ये खूप छान करतात, होमी बाबामध्ये छान करतात. पण तीच मुलं काही गणितामध्ये नाही, त्यामुळे त्या गणित अध्यापक मंडळाच्या प्रज्ञा प्रावीण्य परीक्षेमध्ये त्यांना नाही यश येत, त्यामुळे त्याच्यात खचून न जाता आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की काही हरकत नाही, तुला ज्याच्यामध्ये आवड आहे इंटरेस्ट आहे त्या पुढे पण परीक्षा आपण दिल्या पाहिजे. कारण हाच बेस असतो. मग नंतर हेच शालेय जीवन संपल्यानंतर जेव्हा मुलं 11वी 12वीत जातात तेव्हा हे समजतं की यांनी इंजिनिअरिंग करायचंय की मेडिकल करायचंय, मग तिथे ते मॅथ्स जो विषय आहे गणित विषय तो ते ड्रॉप करतात. जर तुम्हाला एखाद्या मुलांना गणितात खूप जास्त आवड असेल तर ते कॉमर्स घेऊन CA होतात. काही जण चित्रकलेमध्ये खूप छान असतात ते फाईन आर्ट्समध्ये जातात.
1: म्हणजे या शालेय स्तरावरील स्पर्धांमुळे मुलांचा कल पालकांना ओळखता येतो.
0: हो नक्कीच,
1: खूप छान सांगितलं मनीषाताई. तर मनीषाताई आज आपण इथं आलात आणि स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची तयारी याविषयी इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद, नमस्कार.

सुजाण पालकत्व या मालिकेअंतर्गत आत्ताच आपण मनीषा दहिगावकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा विषय होता स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची तयारी. मैत्रिणींनो, आपण आता पुढल्या आपल्या मालिकेकडे वळणार आहोतच, पण तत्पूर्वी ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल

0: इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्सस्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं. मैत्रिणींनो, वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. साहित्य म्हणजे सृजन, नवनिर्मिती, कधी काल्पनिक, कधी सत्य परिस्थिती, कधी सामाजिक, कधी निसर्गाची अनुभूती, विषय कोणताही असो, सृजनशील मनानं टिपलं आणि कागदावर उतरवलं असं हे साहित्य. आणि हे साहित्य आपल्यापर्यंत पोचतं आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आज साहित्यविश्व या मालेत कविता वाचन आपण ऐकणार आहोत जयमाला उर्फ जयश्री दाणी यांच्याकडून. चला तर ऐकूया.
1: नमस्कार, मी जयश्री उर्फ जयमाला दाणी. आज मी आपल्यासमोर काही कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे ऊन. उन्हावर जास्तच बोलाया लागलो, उन्हावर जास्तच बोलाया लागलो, उन्हात भेटून ऊन व्हाया लागलो. तुझी मोगऱ्याची फुले घमघमली, तुझी मोगऱ्याची फुले घमघमली, तुझ्यातच सावली शोधाया लागलो. तुझा भास असा सर्वदूर भावा, तुझा भास असा सर्वदूर व्हावा, इतुके तुझ्यात मी बुडाया लागलो, बुडाया लागलो. मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे, हे खरे नाही, भासास परिसत्य मानाया लागलो. देऊन बघना आवाज कधीतरी, देऊन बघना आवाज कधीतरी, तुझ्या आसपास वावराया लागलो. तुझी भेट व्हावी अशी आस नाही, तुझी भेट व्हावी अशी आस नाही, न भेटता भेटणे भोगाया लागलो. उन्हावर जास्तच बोलाया लागलो, उन्हावर जास्तच बोलाया लागलो. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे वासंतिक सोहळा. आम्र वृक्ष मोहरला, आम्र वृक्ष मोहरला, राणी गाते ग कोकिळा, तरु डोले आनंदाने वासंतिक हा सोहळा. लाल पिवळी केशरी, लाल पिवळी केशरी, फुले आलिया फुलून, सृष्टीवर लावण्याची दिसे झळाळी उठून. नभी पाखरांचे थवे, नभी पाखरांचे थवे, मुक्त भासे विहरती, उमलून आली नवी, उमलून आली नवी, जीवा शिवा तली नाती. आहा ऋतुराज सखा, आहा ऋतुराज सखा, आगमनी नवलाई, चराचर प्रफुल्लित, हर्षभरे गीत गाई, हर्षभरे गीत गाई. माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे ऋणझुण. सावळ्यामी साजणाची लढी वाळ सजणी ग, सावळ्यामी साजणाची लढी वाळ सजणी ग, भेटायाला मज तोही करी तसे तगमग. अंधारून येई सारे खुले मेघांचा मंडप, अंधारून येई सारे खुले मेघांचा मंडप, लता वेली तो होतसे मग वाराही गडप. चाफ्याच्या ग उरी दाटे, चाफ्याच्या ग उरी दाटे, गर्द हिरवी शांतता, प्रेमातूर मिलनाची जाई चोही कडे वार्ता. पाखरेही थोडा वेळ, पाखरेही थोडा वेळ, थांबवती फडफड, दिगंबर देहावर गर्भरेश माची लड. असे चिंब ओले भोग, असे चिंब ओले भोग, जसा पावसात मध तसा गोडवा गोडवा, स्पर्श स्पर्शाचे औषध, स्पर्श स्पर्शाचे औषध. सरे पहिला आवेग, सरे पहिला आवेग, अंकुराची कुण कुण, सरे पहिला आवेग, अंकुराची कुणकुण, मनाच्या ग उद्यानात अलबेली रुणझुण.

मनाच्या ग उद्यानात अलबेली ऋण झुण। माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे समाधीस्त। मन दुखे तेव्हा, मन दुखे तेव्हा गंगेपाशी जावे, मन दुखे तेव्हा गंगेपाशी जावे, जळातून हळूच समाधीस्त व्हावे, जळातून हळूच समाधीस्त व्हावे। पावलांना स्पर्श नितळ तळाचा, पावलांना स्पर्श नितळ तळाचा, वर्ण मिटूप आहे जुनाट वळाचा, रंगीत नाभाचा, रंगीत नभाचा झुकला पिसारा, रंगीत नभाचा झुकला पिसारा, अपुली ओळख मागतो चेहरा। अंतरी अंतर, अंतरी अंतर उमटले असे, भंगल्या शिल्पात अभंगच दिसे। पुढची कविता आहे बुंधा, त्यात एकाकी झाडाचं वर्णन आहे आणि त्याचे शब्द आहेत असे। नदी पास उभा बुंधा, नदी पास उभा बुंधा सैर भैर संध्याकाळी, नदी पास उभा बुंधा सैर भैर संध्याकाळी, नभातल्या पाखरांना घरट्याची मऊ हाळी, नभातल्या पाखरांना घरट्याची मऊ हाळी। घरटेच नाही त्यांनी, घरटेच नाही त्यांनी मन लंघून फिरावे, घरटेच नाही त्यांनी मन लंघून फिरावे, हृदयाच्या पिळातून गाणे एकटे जन्मावे, गाणे एकटे जन्मावे। जन्मताच खून गाठी, जन्मताच खून गाठी, आला जो तो गोंदवून, आला जो तो गोंदवून, चुकामुक झाली तरी, चुकामुक झाली तरी, भास डोळ्यात तरुण, भास डोळ्यात तरुण, भास डोळ्यात तरुण। आता शेवटचं कडव्या, डोळ्यातल्या विराणीत, डोळ्यातल्या विराणीत तरंगत येई नाव, डोळ्यातल्या विराणीत तरंगत येई नाव, ऐल पैलाच्या पल्ल्याड दूर दूर तुझे गाव, ऐल पैलाच्या पल्ल्याड दूर दूर तुझे गाव। नंतरची कविता आहे वेणू। वेणू घुमते घुमते, वेणू घुमते घुमते सुखे यमुना लहरी, वेणू घुमते घुमते सुखे यमुना लहरी, वृंदावणी गोपिकांच्या देही वाजते बासरी, देही वाजते बासरी। हरी सवे राधाराणी, हरी सवे राधाराणी कळी भासते कोवळी, हरी सवे राधाराणी कळी भासते कोवळी, हरी वीणा राधाराणी दिसे हरीच सावळी, हरी वीणा राधाराणी दिसे हरीच सावळी। पशु पक्ष्यांनाही होई, पशु पक्ष्यांनाही होई सावळीशी कृष्ण बाधा, पशु पक्ष्यांनाही होई सावळीशी कृष्ण बाधा। राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण, कृष्ण आधी येई राधा। गोकुळात चक्रपाणी, गोकुळात चक्रपाणी बाळकृष्ण नंदा घरी, ब्रह्म मुखात आनंदे मोर पीस शोभेशिरी, मोर पीस शोभेशिरी। वेणू घुमते घुमते सुखे यमुना लहरी, वृंदावणी गोपिकांच्या देही वाजते बासरी, देही वाजते बासरी। माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे सय। सय माहेराची आली, सय माहेराची आली जीवा उसवून गेली, सय माहेराची आली जीवा उसवून गेली, बिलगुण वृक्ष वेली व्याकुळ पावसात, व्याकुळ पावसात। गुंता मनात कोवळा, गुंता मनात कोवळा देह रडतो बावळा, मेघ पल्ल्याड सावळा अनल मोरळाक, मेघ पल्ल्याड सावळा अनल मोरळाक। सय माहेराची आली जीवा उसवून गेली, सय माहेराची आली जीवा उसवून गेली। येई हाक आरपार, येई हाक आरपार त्यात करुणा अपार, येई हाक आरपार त्यात करुणा अपार, सरे संचिताचे सार, सरे संचिताचे सार, पानावली नजर, पानावली नजर। ओलसर बाळमुठ, ओलसर बाळमुठ जणू घामेजले बेट, ओलसर बाळमुठ जणू घामेजले बेट, दिंडी दारातच थेट, दिंडी दारातच थेट, सुख दुःखाची भेट, सुख दुःखाची भेट। अंतर्भूत अंतर्बाह्य, अंतर्भूत अंतर्बाह्य अनावृत्त वाटासाह्य, अनावृत्त वाटासाह्य। असो चंद्र सूर्य ग्राह्य, असो चंद्र सूर्य ग्राह्य विरघळत्या गावा, विरघळत्या गावा। घडलेल्या एकांतात,

गढ़लेल्या एकांतात रुतली तलमपात, गढ़लेल्या एकांतात रुतली तलमपात, पुन्हा करू सुरुवात निर्मळ जगण्याची, निर्मळ जगण्याची। जांभळा केशरी ढग, जांभळा केशरी ढग, तयास खेटू न खग, तयास खेटू न खग, भिरभिरे चित्त मग, भिरभिरे चित्त मग, जाई दिगंता पार, जाई दिगंता पार। पुढची कविता आहे सुखाचा सदरा। गढूळ मनाचा विसरून वाद, गढूळ मनाचा विसरून वाद, साधावा संवाद संध्याकाळी, गढूळ मनाचा विसरून वाद, साधावा संवाद संध्याकाळी। अडकला वारा, अडकला वारा मेघवलयात प्रार्थना रूपात गुंतावळी, अडकला वारा मेघवलयात प्रार्थना रूपात गुंतावळी। गपगार झाडे, गपगार झाडे पाखरांची गाणी, गपगार झाडे पाखरांची गाणी, शिणलेली वाणी निजूप आहे। तुळशीजवळ लावतसे दिवा, तुळशीजवळ लावतसे दिवा, उडालेला रावा मध्यानीचा, उडालेला रावा मध्यानीचा। आळवावा राग, आळवावा राग देवळाच्या पारी, आळवावा राग देवळाच्या पारी, एकटे अंधारी परतणे, एकटे अंधारी परतणे। सुखाचा सदरा, सुखाचा सदरा लाभला कुणाला, मोहर मनाला गंधाविना, मोहर मनाला गंधाविना। पुढची कविता आहे अष्टाक्षरी आणि छान तरल कविता आहे ही एक। कवितेचं शीर्षक आहे भेटी। काही देण्या घेण्यासाठी, काही देण्या घेण्यासाठी नसतात साऱ्या भेटी, काही देण्या घेण्यासाठी नसतात साऱ्या भेटी, जीवा लागी जीव वसे असतात अशा गाठी, जीवा लागी जीव वसे असतात अशा गाठी। जसे आभाळाने यावे, जसे आभाळाने यावे सोन हळव्या उन्हात, जसे आभाळाने यावे सोन हळव्या उन्हात, रुजवावे तरुवर आर्त भुईच्या गर्भात, आर्त भुईच्या गर्भात। तशी तशी वाटेवर, तशी तशी वाटेवर, तशी तशी वाटेवर सावळीशी अनुभूती, भिजणाऱ्या पाखरांना, भिजणाऱ्या पाखरांना, थोडे नभ थोडी माती, थोडे नभ थोडी माती। हलकासा मृदगंध, हलकासा मृदगंध, झुले फुलांची ही दिठी, झुले फुलांची ही दिठी, काही देण्या घेण्यासाठी, काही देण्या घेण्यासाठी नसतात साऱ्या भेटी, नसतात साऱ्या भेटी। जीवा लागी जीव वसे, जीवा लागी जीव वसे असतात अशा गाठी, असतात अशा गाठी। पुढची कविता आहे अजूनही। या कवितेत थोडी आर्तता आहे, विरह आहे आणि छान तरल एका स्वप्नाळू मुलीची ही कविता आहे। अजूनही आठवणी डोळा आणतात पाणी, अजूनही आठवणी डोळा आणतात पाणी, तुझं आठवते का ती परी कथेतली राणी, तुझं आठवते का ती परी कथेतली राणी। अजूनही असे ताजे, अजूनही असे ताजे फूल जुने पुस्तकात, अजूनही असे ताजे फूल जुने पुस्तकात, अजूनही पत्रांतून गंध परिमळतात, अजूनही पत्रांतून गंध परिमळतात। अजूनही अलगत, अजूनही अलगत ऋतू बदलतो कुस, अजूनही अलगत ऋतू बदलतो कुस, मनी फिरून या जाते, मनी फिरून या जाते, मऊ सुत मोरपीस, मऊ सुत मोरपीस। आता शेवटचं कडवं आहे अजूनही, अजूनही, अजूनही, अजूनही तेच सारे असे काही, अजूनही, अजूनही तेच सारे असे काही, तेच तुझे हात परी, तेच तुझे हात परी, त्यात माझा हात नाही, त्यात माझा हात नाही। पुढच्या कवितेचं शीर्षक आहे नभी चांदणे वाजले, नभी चांदणे वाजले तुझ समीप मी येता, तुझ समीप मी येता नभी चांदणे वाजले, थर थर अंतरात मन तुझ्यात गुंतले, मन तुझ्यात गुंतले। ऊन कोवळे पौषाचे, ऊन कोवळे पौषाचे रानी वनी बिलगले,

शुभ्र कळ्यांच्या प्रहरी, शुभ्र कळ्यांच्या प्रहरी भाव सारे उमगले. तीच धरा तेच व्योम, तीच धरा तेच व्योम असे अंबर सजले. तीच धरा तेच व्योम असे अंबर सजले. सरोवरी जणू काही, सरोवरी जणू काही पीक मोत्यांचे रुजले, पीक मोत्यांचे रुजले. भास आभासाचा खेळ, भास आभासाचा खेळ कोणी कुठे से लपले. भास आभासाचा खेळ कोणी कुठे से लपले. आरशात मी पाहता रूप तुझे झळकले, आरशात मी पाहता रूप तुझे झळकले. पुढची कविता आहे पुष्पसुख. उन्हाळ्यात बरीचशी फुलं उमललेली असतात आणि त्या पुष्पांचं सुख आपल्या डोळ्यांना मिळत असतं सतत. त्यावर आधारित ही कविता आहे. शीर्षक पुष्पसुख. आले ऊन कोवळे, आले ऊन कोवळे इवल्याशा तरुवर. आले ऊन कोवळे इवल्याशा तरुवर. मज मोहाचे आंदन लाभलेली पर्ण जर. मज मोहाचे आंदन लाभलेली पर्ण जर. केले उन्हाने घरटे, केले उन्हाने घरटे पानो पानी हरखून. मुळातल्या मातीलाही सौम्य धग लगडून, सौम्य धग लगडून. क्षण पोपटी अबोल, क्षण पोपटी अबोल क्षण समाधिस्त गण. पुष्प सुख मिळवाया रोप सोसतेया ऊन, रोप सोसतेया ऊन. असे मनोहर दृश्य, असे मनोहर दृश्य डोळे खिळवून गेले. असे मनोहर दृश्य डोळे खिळवून गेले. उभा जन्म काढावया ऊन उन्हास भेटले, ऊन उन्हास भेटले. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे सावळा. सावळा म्हणजे विठ्ठल. सावळ्या नभात सावळेसे जळ, सावळ्या नभात सावळेसे जळ. सावळ्या विठूची सावळी वाकळ. सावळी पंढरी, सावळी पंढरी सावळ्याशा तिरी. सावळी पंढरी सावळ्याशा तिरी. सावळी आर्तता सावळ्या मंदिरी. सावळा गजर, सावळा गजर सावळे तल्लीन. सावळी पायरी, सावळी पायरी सावळाईलीन. सावळेसे सुख, सावळेसे सुख सावळ्या मनात. सावळा आधार जगात जगात, सावळा आधार जगात जगात. पुढची कविता आहे तू मी. ही दोघांच्या सहजीवनावर आधारित कविता आहे. तू मी. तटस्थ तू आणि संयमी मी, तटस्थ तू आणि संयमी मी. अबोल तू आणि अचल मी, तटस्थ तू आणि संयमी मी. अबोल तू आणि अचल मी. दीर्घ प्रतीक्षा, दीर्घ प्रतीक्षा अनुभव तितिक्षा. दीर्घ प्रतीक्षा अनुभव तितिक्षा. मनस्वी तू आणि एकस्वी मी, मनस्वी तू आणि एकस्वी मी. फिरस्त तू, फिरस्त तू अश्वस्त मी. काहूर तू आणि हुरहुर मी. स्वतंत्र तू बंदिस्त मी, स्वतंत्र तू बंदिस्त मी. अस्तित्व तू आणि सत्व मी. अनंत क्षणात, अनंत क्षणात गुरफटून. प्रश्न तू आणि उत्तर मी, प्रश्न तू आणि उत्तर मी. समस्त तू, समस्त तू अस्त मी. समस्त तू अस्त मी. संन्यस्त तू आणि गृहस्थ मी, संन्यस्त तू आणि गृहस्थ मी. वादळ वाऱ्यात अवतीभोवती, वादळ वाऱ्यात अवतीभोवती. तोच तू, तोच तू आणि तीच मी, तीच मी. पुढची कविता आहे छंद. निळी निळी संध्याकाळ, निळी निळी संध्याकाळ निळे जांभळे आकाश. निळी निळी संध्याकाळ निळे जांभळे आकाश. निळ्या निळ्या क्षितिजाशी निळसर अवकाश. निळ्या निळ्या क्षितिजाशी निळसर अवकाश. निळा पाऊस पाऊस, निळा पाऊस पाऊस निळे सावळे आभाळ. निळा पाऊस पाऊस निळे सावळे आभाळ. निळ्या निळ्या वाऱ्यावर, निळ्या निळ्या वाऱ्यावर निळ्या फुलांची समाळ. जाई जुईच्या कळ्यांचा, जाई जुईच्या कळ्यांचा गंध निळा निळा मंद. जाई जुईच्या कळ्यांचा गंध निळा निळा मंद. जीव उमलून येई असा हिरवासा छंद, असा हिरवासा छंद.

0: रंगभूल पावसाळी, रंगभूल पावसाळी निळी नितळ निर्मळ, रंगभूल पावसाळी निळी नितळ निर्मळ, निळ्या निळ्या धुक्या मागे निळे निळे निळे जळ। धन्यवाद।
1: मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत जयमाला उर्फ जयश्री दाणी यांच्याकडून कविता वाचन ऐकलेत। भगिनींनो, सध्या ऊन बरंच तापतंय आणि या तापत्या उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची सरबत आपल्या दिमतीला असतातच। सरबतामुळे शरीराला लगेच थंडावा आणि ऊर्जासुद्धा मिळते। हं, या सरबतांमध्ये प्रामुख्यानं फळांचं, पालेभाज्यांचं आणि पारंपरिक औषधी गुणधर्माच्या सरबतांचा समावेश होतो। सरबतामुळे उष्णतेपासून संरक्षण होते। तेव्हा आज आपण बघणार आहोत शरीराला थंडावा देणारं गुलाबाचं सरबत कसं बनवायचं। त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे, 30 लाल गुलाबाच्या पाकळ्या, 1 बीटरूट, 20 ते 25 तुळशीची पानं, 20 ते 25 पुदिन्याची पानं, 1 चमचा चिरलेली कोथिंबीर, 5-6 छोटी वेलायची, 1 किलो साखर आणि 4 लिंबू। तर मैत्रिणींनो, करायचं काय की गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि सुकवून घ्यायच्या, त्यासुद्धा सावलीत। 1 कप पाणी उकळायचं आणि ते कोमट झाल्यानंतर ते पाणी घालून पाकळ्या मिक्सरमधून वाटून घ्यायच्या। त्यानंतर हे सारण गाळून घ्यायचं। बीटरूट, तुळस, कोथिंबीर, पुदिन्याची पानं यांची पेस्ट करून ती गाळून घ्यायची। त्यात लिंबाचा रस टाकायचा आणि त्यानंतर साखरेचा पाक करायचा आणि या पाकात हे सगळं साहित्य घालून एकत्र मिश्रण करायचं आणि त्याला थोडंसं परत उकळू द्यायचं। त्यानंतर गॅस बंद करून 4-5 तास झाकून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। आणि मैत्रिणींनो, आयत्यावेळी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन 2 चमचे हे सरबत टाकून सर्व करायचं आणि तुम्हीसुद्धा पिऊन बघा। नक्कीच हे थंडगार असं सरबत उष्णता नक्कीच कमी करेल आणि उन्हाळ्याचा त्रास नक्कीच कमी होईल। आणि कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकणार आहोत बालगंधर्व या चित्रपटातलं हे गीत।

बालगंधर्व भाई या चित्रपटातलं आनंद भाटे यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं आणि मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपायची वेळ झाली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: किया गया। अभी आपने सुना कार्यक्रम गौरा देवी। आशा है श्रोताओं ये कार्यक्रम आपको जरूर पसंद आया होगा। अब हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है, तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: श्रोते हो, आताच आपण NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे, आपलं नाव गाजवायचं आहे देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल ID csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय। देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना
3: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4th टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये, मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये, कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये, तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं। उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला। भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे। उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं। 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले।
5: 2030 तक हमने 500 गिगावॅट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने

0: का टारगेट रखा है। ग्रीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं।
1: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली। तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला। नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड पाचवे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला। दरम्यान आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत। तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत। शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले। भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले। देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला। केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली। नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं। एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला। ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला। 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे। कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे। इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991

0: मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे दोन वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. बुलढाणा शहरातील जिल्हा पोलीस कवायत मैदान इथं जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रीय सलामी स्वीकार. यावेळी पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलांच्या वतीनं संचलन सादर करण्यात आलं. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासनानं तातडीची पावलं उचलली आहे. मेहकर, चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता वाढल्यानं महसूल प्रशासनानं गावागावात जाऊन पाण्याचे स्रोत तपासले. सुमारे 48 हून अधिक खासगी विहिरींचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसंच 15 हून अधिक गावांमध्ये टँकर मंजुरीची प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्यात आली. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7, 12 आणि 8 अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 वर्षीय मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री तथा आमदार आकाश फुंडकर यांनी मातोश्री पांदण रस्ता योजना अंतर्गत खामगाव आणि शेगाव तालुक्यातील शेकडो किलोमीटर रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन केलं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी 12 रस्ते उपलब्ध

0: व्हावेत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाने मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदी लागू केली असून भाविकांच्या शिस्तबद्ध दर्शनासाठी नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीचे वार्षिक भाकीत यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आले. या भाकीतानुसार देशात मुसळधार पाऊस आणि काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राजकीय बदलांचे संकेतही दिले गेले आहेत. राजकीय पातळीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्याचा दौरा करून घरघर चलो अभियानाचा आढावा घेतला. खामगाव, चिखली आणि शेगाव इथं पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील उन्हाळखेड गाव स्वगणना करणारं पहिलं गाव ठरलं असून एकाच दिवसात 20 कुटुंबांची डिजिटल नोंदणी करण्यात आली. 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय आयुष तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.
1: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपला ब्रँडचं
2: नाव. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी, आपण ऐकत आहात 1:45 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रमात आताच आपण सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत ऐकलं. या कार्यक्रमात आपण रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत आणि सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्व माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का? त्यांची निगराणी करताना कुठली विषवल्ली कशी फोफावली? ही तणकटे काढून मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का? माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिघातल्या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारं माणूस असा का वागतो हे अंजली चिप्पलकट्टी यांनी लिहिलेलं राजहंस प्रकाशनचं पुस्तक। पारंपरिक शैक्षणिक चौकटी मोडून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून मानवी वर्तन समजावून सांगणारं हे लिखाण मराठी साहित्यात महत्वाची भर घालतं। हे पुस्तक मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीचा शास्त्रीय आणि बहुआयामी वेध घेणारं महत्वपूर्ण लिखाण आहे। मन आणि शरीर, जाणीव आणि नेणीव, भावना आणि विचार यांचा परस्पर संबंध केवळ तत्वज्ञानापुरता मर्यादित न ठेवता लेखिकेने त्याचा वैज्ञानिक अभ्यास विविध ज्ञानशाखांच्या सहाय्याने उलगडला आहे। मेंदू विज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशशास्त्र अशा शाखांच्या मिलाफातून माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाची सखोल चिकित्सा या पुस्तकात केली आहे। माणसाच्या वर्तनावर केवळ जैविक घटकांचा नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटकांचाही मोठा प्रभाव असतो असं हे पुस्तक ठामपणे मांडतं। नैतिकता, धर्मभावना, विषमता, हिंसा, प्रेम, लैंगिकता, कन्फर्मेशन बायस यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करताना लेखिकेने विविध संशोधने, प्रयोग आणि सर्वेक्षणांचा आधार घेतला आहे। मानवी समाजातील तणाव, दुभंग आणि सामूहिक वर्तनातील विसंगती हे सगळं समजून घेण्यासाठी हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो। पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तरी या पुस्तकाच्या सखोल विश्लेषक मांडणीची व्याप्ती ध्यानात येते। भाषा कशी वाकवली वापरली जाते, राष्ट्रहिताच्या नावानं युद्ध कशी पेटवली जातात, समाजमन पेटवून दंगली कशा घडवल्या जातात, भावना, संस्कृती आणि समस्थिती, सामाजिक भांडवल, लिंकिंग कॅपिटल आणि बॉन्डिंग कॅपिटल, सामाजिक भावना उत्क्रांत होताना संस्कारित कशा होतात, या आणि अशा विषयांचा मागोवा घेताना लेखिकेने अनेक ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधनांचा आधार घेतला आहे। क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना सुलभ प्रवाही मराठीत मांडताना लेखिका रोजच्या उदाहरणांचा आणि रूपकांचा वापर करतात। विषबा, हुशारबा यासारख्या संज्ञा, स्मरणयुक्त्या आणि चित्रात्मक मांडणी यामुळे हा वाचन अनुभव सुलभ आणि रंजक बनतो। पुस्तक विद्वत्तापूर्ण असूनही याचमुळे वाचकाला दुरावलेले वाटत नाही। पुस्तकाचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्याची समाजाभिमुख दृष्टी। केवळ सिद्धांत मांडण्यावर न थांबता भारताच्या सामाजिक राजकीय वास्तवाशी त्यांची सांगड घालत

0: काय करता येईल याबद्दलही लेखिका विचार मांडतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि करुणा यांचा समतोल साधत त्या विवेकपूर्ण समाज निर्मितीची दिशा दाखवतात. माणसाच्या भावभावना, रागलोभ, आशा निराशा मेंदूत उपजतात, तिथेच त्यांची वृद्धी होते. पण त्यांची अभिव्यक्ती मात्र आंतरिक आणि बाह्यवर्ती प्रेरणास्रोतांशी निगडीत असते. बुद्धी आणि प्रज्ञा, कलाकौशल्य आणि क्रीडा नैपुण्य, जाणीवेचा प्रकाश आणि नेणीवेचा अंधार हे सगळं माणसाच्या आत रुजलेलं असतं. पण माणसाच्या वर्तनात निसर्गदत्त प्रेरणांचा आणि बाह्य पर्यावरणाचा तुल्यबळ वाटा असतो. मने आणि समूह दुभंग झालेल्या या अपकाळात हे अन्योन्य संबंध समजून घेणं अपरिहार्य ठरतं. माणूस असा का वागतो हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या मनात आणि समाजाच्या रचनेत डोकवायला प्रवृत्त करतं. विवेक, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करत अधिक समजूतदार आणि सजग समाजाकडे वाटचाल करण्यासाठी बौद्धिक बळ देतं.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे दुग्ध व्यवसाय असेल। साधारणपणे दुधाची वाहतूक करताना दूध कधीही उघड्या कॅनमधून किंवा बरण्यामधून आपण ती वाहतुकीस नेऊ नये, कारण रस्त्याच्या धुळीमुळे दुधामध्ये सूक्ष्म जीवाणूंचा प्रादुर्भाव होत असतो। दुधाच्या बरण्या ज्या असतात त्या न गळणाऱ्या असाव्यात। दुधाच्या वाहतुकीमध्ये आपण बर्फाचा वापर करत असतो आणि म्हणूनच बर्फ हा नेहमीच पिण्याच्या पाण्यापासून तयार केलेला असावा। दूध वाहतुकीकरता वापरण्यात येणारे ट्रक्स असतील किंवा इतर वाहनं जी असतील ती देखील सुस्थितीतील असावी। दुधाच्या बरण्यांचा सरळ सूर्यप्रकाशापासून आपल्याला बचाव करायचा आहे। याशिवाय दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल। साधारणतः जास्त उत्पादन क्षमतेच्या संकरित गायी आपण ठेवल्या पाहिजे। जनावरांना पोषक आणि संतुलित आहार दिला पाहिजे। तसंच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वच्छ आणि ताजं पाणी जनावरांना पिण्यासाठी दिलं पाहिजे। लक्षात घ्या, 1 लिटर दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे जनावरांना आपण 4 लिटर पाणी पाजावं। प्रत्येक जनावराला प्रत्येकी प्रतिदिवस 25 ते 30 किलो हिरवा चारा शक्य असल्यास द्यावा। हिरवा चारा चांगल्या प्रतीचा आणि भरपूर प्रमाणात असेल तर 6 ते 7 लिटर दूध उत्पादनात असलेल्या गायीला खुराक देण्याची गरज राहत नाही। साधारणतः गायीच्या बाबतीत लक्षात घ्या की ती जर 2.5 लिटर दूध उत्पादन देत असेल तर अशा गायीला 1 किलो खुराक आपल्याला द्यायला हवा। म्हशीच्या बाबतीत मात्र 2 लिटर दुधामागे 1 किलो खुराक आपल्याला द्यायचा असतो। गायीचा दूध देण्याचा कालावधी साधारणपणे 280 ते 300 दिवसांचा असावा। भाकड काळ हा 45 ते 60 दिवस असावा। म्हशींमध्ये भाकड काळ हा साधारणपणे 60 ते 90 दिवसांचा असावा। संकरित गायीच्या बाबतीत लक्षात घ्या की 2 वेतामधील अंतर हे 12 ते 13 महिने तर म्हशींमध्ये 18 ते 22 महिने असावे। गाय किंवा म्हैस व्हायल्यानंतर 60 ते 90 दिवसांनी ती आपण फळवून घ्यावी। आवश्यकता नसल्यास नर वासरे जी असतात ती विकून टाकावीत। गायीचे साधारणपणे 7 वेतापर्यंत आपल्याला उत्पादन घेऊन ते नंतर विक्री करता येते। संकरित गायीची 1 वेदामध्ये साधारणतः 2500 ते 3000 लिटर दूध दिलं पाहिजे ही अपेक्षा असते आणि या दृष्टिकोनातून आपण नियोजन केलं पाहिजे। अशा रीतीनं कास्तकार बंधूंनो, डॉ

0: पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या जनावरांची काळजी घेतली आणि विशेषत दूध टिकवण्यासाठी जर प्रयत्न केलेत तर निश्चितच दुधाचं उन्हापासून होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.
2: आपल्या ब्रँडला नवी ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन अप्लाय. देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csu नागपूर.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळवर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला. हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन.

या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यांइतके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रिया नंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखी, खांदे दुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भा

0: स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखे, खांदे दुखे, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे, यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:10 झाली आहेत.
3: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड, आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतो. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकला. पुन्हा भेटूया उद्या.

0: या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर
1: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता मराठे यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली आहे. विलंबित रचना 3 तालात. बोल आहेत ये माई रे पिया के मिलन को आज. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत साची कहत वाकी कौन ना माने. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्राजक्ता मराठे यांचं गायन राग सामंत सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण प्राजक्ता मराठे यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकला. त्यांनी तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं.

0: उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोटेगावकर याच्या केंद्रातल्या

विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या एक दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी.

0: कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90

0: पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये तर डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगीही न्यायालयानं दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. तसंच 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खांडोरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज 114 अंकांनी खाली आला आणि 75,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 32 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया रणजित पाठक यांचे संतुरवादन राग पुरिया कल्याण. मध्यालय गत झपताल तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ दिली आहे अजित पाठक यांनी. ऐकूया रणजित पाठक यांचे संतुरवादन राग पुरिया कल्याण.

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांचं संतूर वादन ऐकलं. राग पुरिया कल्याण, त्यांना तबल्यावर साथ दिली होती अजित पाठक यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी समृद्धी शनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, यंदा आपण साजरा करत आहोत आपल्या आवडत्या आकाशवाणीचे 90वे वर्धापन दिन. 1936 साली आकाशवाणीची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत या माध्यमानं भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनात अतिशय मोलाचं योगदान दिलं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रेरित होऊन आकाशवाणीनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं कार्य सातत्यानं केलं आहे. एकेकाळी जेव्हा माहितीचं साधन फार मर्यादित होते तेव्हा रेडिओ हा लोकांसाठी जगाशी जोडणारा एकमेव दुवा होता. विशेषतः ग्रामीण भागात जिथं आधुनिक साधनांची कमतरता होती तिथं आकाशवाणीनं माहिती आणि ज्ञान पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य केलं. आकाशवाणीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची सांस्कृतिक जपणूक. भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत, नाटके, काव्यवाचन, कथा, मुलाखती आणि चर्चासत्रे या सर्व माध्यमातून आकाशवाणीनं आपल्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन केले आहे. शेतकरी बांधवांसाठी आकाशवाणी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे. हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान, शेतीविषयक सल्ला हे सर्व कार्यक्रम आजही नियमितपणे प्रसारित केले जातात. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. मित्रांनो, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, तसा आकाशवाणीनंही स्वतःला या बदलांसोबत जुळवून घेतलं आहे. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीचे कार्यक्रम FM रेडिओ, मोबाईल ऍप्स, इंटरनेट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारे सहज उपलब्ध आहे. त्यामुळे आजची तरुण पिढीही या माध्यमाशी जोडली गेली आहे. या 90 वर्षांच्या प्रवासात आकाशवाणीनं लाखो श्रोत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती फक्त एक प्रसारण सेवा नसून ती लोकांच्या भावना, आठवणी आणि संस्कृतीशी जोडलेली एक जिवंत परंपरा आहे. आजच्या या विशेष प्रसंगी आकाशवाणीच्या या अद्वितीय प्रवासाला खरंच नमन आहे. तेव्हा या आनंददायी क्षणी आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण ऐकत आहात आपला आवडता युववाणी कार्यक्रम समृद्धी सोबत. आता ऐकूया जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा वेध घेणारी मालिका वेध विश्वाचा. आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्या सोबत.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा.
0: सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या.
1: मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, वेध विश्वाचा या कार्यक्रमात मी देविका चौधरी तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, मे महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते प्रखर ऊन, आंब्यांचा सुगंध, शाळांच्या सुट्ट्या, गावाकडची मजा आणि नवीन आशांनी भरलेलं वातावरण. पण या सगळ्यांसोबतच मे महिना देशात आणि जगात घडणाऱ्या अनेक सकारात्मक, प्रेरणादायी आणि भविष्याला दिशा देणाऱ्या घटनांचाही साक्षीदार ठरत आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात आधी बोलूया भारताच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल. आज भारत जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांमध्ये गणला जातो. विज्ञान, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, उद्योग, तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात भारत सातत्याने नवनवीन यश मिळवत आहे. भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे आणि जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. यामुळे रोजगारच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. मित्रांनो, भारतातील तरुणाई आज देशाची सर्वात मोठी ताकद बनली आहे. आजचे तरुण केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचे व्यवसाय सुरू करत आहेत. स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांमुळे अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत.

0: छोट्या गावातील तरुणही आज डिजिटल माध्यमातून स्वतःचा व्यवसाय वाढवत आहेत. सोशल मीडिया, ऑनलाईन मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अनेक युवक स्वतःसोबत इतरांनाही रोजगार देत आहेत. मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जगाला नवीन दिशा दाखवली आहे. आज UPI मुळे भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अगदी छोट्या दुकानापासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होताना दिसत आहे. डिजिटल इंडिया हे स्वप्न आता खऱ्या अर्थाने साकार होत आहे. ग्रामीण भागातही इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे लोकांपर्यंत माहिती सहज पोहोचत आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI या तंत्रज्ञानाची सध्या जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. AI मुळे शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण अधिक सोपं होत आहे. डॉक्टरांना आजार शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान मदत करत आहे. शेतकऱ्यांना हवामानाची माहिती आणि आधुनिक शेती पद्धती मोबाईलवर मिळत आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास देशाचा विकास आणखी वेगाने होऊ शकतो. मित्रांनो, विज्ञान क्षेत्रातही भारत सातत्याने प्रगती करत आहे. इस्रोच्या यशस्वी मोहिमांमुळे आज संपूर्ण जग भारताचं कौतुक करत आहे. चंद्रयान आणि आदित्य मोहिमेनंतर भारत अंतराळ संशोधनात अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारतीय वैज्ञानिक दिवस रात्र मेहनत करून देशाला नवीन उंचीवर नेत आहेत. विशेष म्हणजे महिला वैज्ञानिकांचं योगदानही खूप मोठं आहे. आज अनेक मुली विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहेत. आता शिक्षण क्षेत्राबद्दल बोलूया. मे महिना म्हणजे निकालांचा काळ. अनेक विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलं आहे. पण मित्रांनो, फक्त मार्क्स म्हणजे आयुष्य नाही. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी क्षमता असते. काही जण अभ्यासात पुढे असतात तर काही जण कला, क्रीडा, संगीत किंवा इतर क्षेत्रात चमकतात. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, मे महिना हा केवळ उन्हाळ्याचा महिना नाही तर नवीन स्वप्न पाहण्याचा आणि स्वतःला घडवण्याचा महिना आहे. सुट्ट्यांचा उपयोग नवीन कौशल्य शिकण्यासाठी, पुस्तक वाचण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी केला पाहिजे. आजची पिढी खूप हुशार, आत्मविश्वासी आणि स्वप्नाळू आहे. योग्य दिशा, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण देशातील आणि जगातील अनेक प्रेरणादायी आणि सकारात्मक घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयांसह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा, धन्यवाद. मित्रांनो, आताच आपण वेदविश्वाचा ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्यासोबत. आता ऐकूया तरुणाई ही मालिका आपली मैत्रीण भार्गवी बाबरेकर हिच्यासोबत.
1: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या तरुणाई या मालेत मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपल्याशी संवाद साधायला आपण एका खास व्यक्तीला आमंत्रित केलंय. आज आपल्या स्टुडिओमध्ये जी व्यक्ती आलीय तिला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं बाळकडू तिच्या घरूनच मिळालंय. पण तिने स्वतःची भरतनाट्यमची आवड सुद्धा जपली आहे. अगदी लहानपणीपासूनच गायन आणि नृत्याचे धडे ती गिरवते आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय इंद्राणी इंदूरकर हिला. इंद्राणी, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: इंद्राणी, आज तुला नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय?
2: खूप छान वाटतंय. म्हणजे मी इंटरव्ह्यूसाठी तर फर्स्ट टाइम आली आहे. आकाशवाणीचा मी खूप आभार मानते की मला त्यांनी बोलवलं, त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय.
1: तर आपण आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करूया.
2: नक्की.
1: इंद्राणी, तुला गाण्याचं बाळकडू जे आहे, शास्त्रीय संगीताचं बाळकडू, हे तुझ्या घरूनच मिळालेलं आहे. पण तरीही भरतनाट्यमकडे वळण्याची तुला प्रेरणा कुठून मिळाली?
2: लहानपणीपासून मला भरतनाट्यमची आवड होती, डान्सची आवड होती. त्यामुळे लहानपणापासून मी भरतनाट्यमचे व्हिडिओ पाहत होती, मोठ्या डान्सर्सचे. त्या काळी जे चांगले चांगले नर्तनकार होते त्यांचे मी डान्स पाहायचे. त्यामुळे मला भरतनाट्यमकडे अजून जास्ती वळायचं वाटलं. त्यामुळे

0: ना बाबांची पण इच्छा होती की मी क्लास शास्त्रीय नृत्याकडे वळलं, त्यामुळे मी तिकडेच गेले.
1: तर खूप छान. आणि मग लहानपणीपासूनच तू भरतनाट्यम आणि गाणं हे दोन्ही करत आलेली आहे, तर तू अभ्यास आणि या दोन्ही कला या दोघांमधली सांगड कशी घातली?
0: अभ्यास करताना असं म्हणता येईल की अभ्यास करताना मला जो तणाव यायचा तो मी माझ्या कलांमध्ये, कला साकारताना किंवा कलेमध्ये प्रॅक्टिस करताना माझा तो तणाव सगळा निघून जायचा. आणि नृत्य करताना तो आनंद, तो ते भाव सगळे निघाल्यावर मला पुन्हा फ्रेश वाटायचा. त्यामुळे असा कधी तणाव असल्यासारखा वाटला नाही, तसं सुरू राहायचं.
1: म्हणजे तुला येणारा तणाव तुझ्या कलेच्या माध्यमातून रिझॉल्व्ह करत आली आतापर्यंत. खूप छान. गाणं आणि भरतनाट्यम या दोन्ही मध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडतं?
0: मला दोन्ही कला सगळ्यात जास्त आवडतात, कारण की दोन्ही वेगवेगळ्या कला आहेत, त्यामुळे त्याचा प्रत्येक कलेची एक ब्युटी असते स्वतःमध्येच. पण या दोघांमध्ये पण एक गोष्ट कॉमन आहे जी मला त्यातली दोन्ही गोष्टी मी करते आहे त्याच्यामधला एक हे आहे की मला भाव त्यातला, जसं की आपण गाण्यातनं सुरांमधनं भाव दर्शवतो,
1: बरोबर,
0: आणि डान्समध्ये आपण मुद्रा एक्सप्रेशन्स या सगळ्या गोष्टी मिळून आपण भाव दर्शवतो. त्यामुळे भाव जर लोकांना तुम्ही दाखवू शकले तरच तुमचा रस उत्पन्न होईल, त्यामुळे मला ही गोष्ट आवडते या दोघांमधनं, त्यामुळे मी दोन्ही कला सोबत ठेवलेले आहे.
1: खूप छान. तू डान्स आणि गाणं याच्या व्यतिरिक्त काय करते आहे, तुझं शिक्षण काय घेते आहे?
0: मी आता BA डिग्री करते, फायनल इयरला आहे. त्यात सायकॉलॉजी आणि संस्कृत हे माझे मेजर सब्जेक्ट्स आहेत. आता फायनल डिग्री होईलच माझी, त्यानंतर पुढे सायकॉलॉजी आणि संस्कृतमध्येच पुढे करते करेल.
1: बरं, म्हणजे तुला सायकोलॉजी म्हणजे तसं आपण वर्तनाचा अभ्यास करतो आणि डान्समध्ये सुद्धा तुला ते भाव एक्सप्रेशन्स इमोशन्स या सगळ्या गोष्टींमध्ये फार मदत होत असेल.
0: हो, खूप. म्हणजे जसे डान्स आणि गाणं याच्यामध्ये पण आपण आपल्या मनात काय चाललंय त्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळून येतात, तर ते सायकॉलॉजीमध्ये पण मला त्याचाच सगळा अभ्यास करतो, तर माझा दोन्ही साईडनी सेमच अभ्यास होतोय, त्यामुळे मजा येते करायला.
1: खूप छान. तर इंद्राणी, गाणं म्हणजे बसून सादर करण्याची कला आणि जो तू डान्स करते, भरतनाट्यम करते, त्यामध्ये पूर्ण शरीराचा कस लागतो, तर या दोन्ही कलांमध्ये तुला काय तफावत जाणवते?
0: गाण्यामध्ये म्हणजे आपण सुरांचा अभ्यास करतो, त्यामुळे ऍक्च्युली दोन्ही कलांमध्ये ती एक समर्पण जो भाव असतो तो नेहमी यायला हवा असं मला वाटतं. आणि एकदा समर्पण आलं त्या तर तुम्हाला तो प्रॉब्लेम जाणवत नाही की मी बसून आहे, मी कंटिन्यू एक कलेची बसून प्रॅक्टिस करत आहे आणि कंटिन्यू एक कला मी पूर्ण शरीराचा उपयोग करून करत आहे. तर जोपर्यंत तो समर्पण भाव येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच वाटत राहतं की कठीण आहे गोष्टी, की कसं होईल. पण एकदा तुम्ही त्या गोष्टीला प्रायोरिटी सगळ्यात दिली आणि तुम्ही त्याला समर्पण दिलं तर कधीच असं वाटणार नाही की, म्हणजे मला कधी असं वाटत नाही की मी शरीराचा जास्ती प्रयोग करते तर मी खूप थकली आहे, किंवा मी बसून तेच डान्स केल्यानंतर जर मी प्रॅक्टिस करते बसून तर मी माझा आवाज थकला असं कधीच वाटत नाही. एकदा सुरू केलं की सुरूच असतं.
1: खूप छान. या दोन्ही कलांमध्ये तुला पुढे करिअर करण्याची इच्छा आहे का?
0: नक्कीच. मी आतापर्यंत हे सुरू ठेवलंय तर नक्कीच मला माझ्या आतापर्यंतची जी मेहनत मी केली आहे तर मला नक्कीच असं वाटतंय की मी समोर याच्यात काहीतरी करेल पुढे.
1: तू हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात काय केलेलं आहे आणि भरतनाट्यम मध्ये काय, ते आपल्या श्रोत्यांना सांगू शकशील?
0: हिंदुस्थानी क्लासिकल मी माझ्या घरीहूनच मला मिळालं. माझे आजी आजोबा पहिले गात होते, त्यानंतर माझे बाबा सगळ्यात लहान घर आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांकडनं जे काही शिकलं. पहिले बाबा तबला वादन करायचे, खूप चांगले महामहोपाध्याय त्यांना मिळाले आहे तबल्यामध्ये, आणि त्यानंतर त्यांनी शास्त्रीय गायन मध्ये पुढे गेले. म्हणजे कोणालाच म्हणजे वाटत नव्हतं की बाबा तबलं सोडून शास्त्रीय गायनमध्ये जातील, तर त्यामुळे बाबांसाठी पण खूप चेंजिंग पार्ट होता. आणि सगळे गायन करत असल्यामुळे, म्हणजे लहानपणापासून तेच ऐकत आहे मी, त्यामुळे मला शास्त्रीय गायन करण्याची मला आवड लागलीच ती. समोर मग मी आता लहानपणापासून करत असतानाच मी आता विशारद झालीय.
1: अरे वा.
0: शास्त्रीय म्युझिकमध्ये विशारद झालीय आणि भरतनाट्यम मध्ये सुद्धा मी विशारद झालीय, त्यामुळे दोन्ही सुरू आहे माझा. मी भरतनाट्यम हे मी डॉक्टर किशोरी आणि किशोर हंपी होळीकडे शिकते, त्यांनीच लहानपणापासूनच मी त्यांच्याकडे आहे आणि आता

0: पर्यंत विशारद पर्यंत मी अजूनही त्यांच्याचकडे शिकते आहे आणि पुढेही सुरू राहील माझी प्रॅक्टिस भरतनाट्यमची. आणि गाणं तर सुरूच आहे, त्यामुळे गाण्यामध्ये नॅशनल युथ फेस्टिवल असतो त्याच्यामध्ये नॅशनलला सिलेक्शन झालं आणि प्राईज पण जिंकली आहे नॅशनलला.
1: खूप छान अभिनंदन तुझं.
0: त्याचंही मला खूप छान म्हणजे प्राऊड फील होतं की माझ्या युनिव्हर्सिटीला मी नॅशनल लेवलवर रिप्रेझेंट केलेलं आहे आणि प्राईज आणला आहे.
1: असे तू लहानपणीपासून अनेक प्राइजेस जिंकली असतील, अनेक स्पर्धा तू जिंकले असतील, तर तेव्हा मग आई बाबा काय म्हणतात, त्यांची काय प्रतिक्रिया असते?
0: घरी ऍक्च्युली माझे बाबाच माझे गुरु असल्यामुळे मला नेहमी बाबांनी कुठल्याही गोष्टीला मी कुठली अचीव्हमेंट केल्यानंतर बाबा नेहमी म्हणायचे की ठीक आहे, इतकं खुश होण्याची गरज नाहीये, तुला जे मिळालं आहे ते कदाचित तू अजून चांगलं प्रेझेंट करू शकली असती तर तुला म्हणजे विचार करायला पण म्हणजे विचार करायची पण गरज नसती की तुला फर्स्ट प्राइज का मिळाला. त्यामुळे बाबांनी कधीच असं एक उत्साह नाही दाखवला, पण तीच एक गोष्ट आहे गुरु आणि शिष्यामध्ये. बाबा जरी असले तरी एक गुरुच्या नात्याने त्यांनी जे पण काही केलंय मूल्य जे आहे ते बरोबर त्यांनी टिकवून ठेवलंय एक गुरु असल्याच्या नात. आई आणि बाकी घरचे तर तिला तर नेहमीच चांगलं वाटायचं की जे करते आहे ते चांगलं करते आहे. आणि बाबांचं हेच होतं की मला मिळाल काही गोष्टी अचीव्ह केल्यावर मला त्याचा माझ्या कलेला नाही विसरून जाव. त्यामुळे बाबा आणि आई या दोघांचेही प्रतिक्रिया वेगळे राहायचे, पण ठीक आहे ते एक अनुभव चांगलाच होता.
1: तुला तुझ्या बाबांमध्ये एक गुरु आणि एक टीकाकार सुद्धा मिळतो आहे की जो तुला प्रत्येक वेळेला एक पकडून ठेवतो की तू ग्राउंडेड राहावं, तुझे पाय नेहमी जमिनीवर राहावे असं बाबांना वाटत असतं. खूप छान. इंद्राणी, तू आजपर्यंत दोन्ही कलांचे अनेक सादरीकरण केले असतील, तर त्यातलं काही एखादं सादरीकरण जे असेल जे तुझ्या लक्षात राहिलं असेल?
0: म्हणजे पुष्कळ गेले आहेत त्यामुळे सगळे सादरीकरण मध्ये काही वेगळं असतं, त्यामुळे कुठलाही एक सांगणं असं मला लक्षात नाहीये किंवा मला असं सांगता येणार नाही. पण प्रत्येक सादरीकरण करण्याच्या आधी जो बॅकस्टेज जॅमिंग म्हणतो आपण, त्यामुळे ज्या गोष्टी असतात बॅकस्टेजला होतात त्या या गोष्टी सगळ्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. जसं की आम्ही डान्स जेव्हा प्रोग्राम देतो आतमध्ये आम्ही ज्या घाईत गोष्टी करत असतो त्या जसं की चेंजिंग असते कोणाची, कोणाचं मेकअप असतो, कोणाचं काही गोष्टी राहून गेलेल्या असतात, कोणाचा स्टेजवर नेक्स्ट परफॉर्मन्स असतो आणि तो रेडी नसतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यानंतर परफॉर्मन्स झाल्यानंतर बॅकस्टेजला आम्ही जे मस्ती मजा करतो किंवा गाण्याच्या प्रोग्राम मध्ये पण आधी आम्ही जे जॅमिंग करतो, भलेही प्रोग्राम आता सुरू होणार आहे, जे गाणे आम्हाला गायचे आहे ते गाणे न गाता आम्ही कुठले दुसरेच गाणे गातो किंवा दुसरेच आम्हाला जे मनाला आवडतं ते करतो, त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या नेहमीच्या लक्षात राहण्यासारख्या आहे. तर प्रत्येक कलाकाराला तर नक्कीच हा अनुभव येत असेल.
1: खूप मस्त. भरतनाट्यम मधलं एखादा आवडणारा रस आणि गाण्यातला एखादा आवडणारा राग असं सांगू शकशील?
0: खूप कठीण क्वेश्चन आहे, पण राग हा प्रत्येक राग हा त्याच्यामध्ये सुंदरच आहे आणि तो एकदा कळला की आपण आपल्याला कळायला हवा त्याचा स्वभाव जो आहे तो आपल्याला कळायला हवा, तेव्हाच आपण त्या रागाला चांगलं प्रेझेंट करू शकतो किंवा
1: न्याय देऊ शकतो.
0: बरोबर. त्यामुळे असा एक राग सांगणं म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण आहे. पण पुर्या धनश्री झाला, श्री झाला, त्यानंतर केदार झाला, जे एनर्जेटिक आहे आणि जे एकदम अध्यात्माकडे जे एकदम सायलेंट फील करवतात किंवा हील करवतात जे राग, ते मला खूप आवडत.
1: खूप छान.
0: आणि डान्समध्ये सगळ्यात जास्ती म्हणजे माझ्या एजच्या मुलींना आवडणारा रस तर म्हणजे शृंगार रस आहे. तर त्यात आपल्याला सगळा आनंद भाव जो प्रेम असतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवता येतात. आपलं मेन प्रेमाशी जे कनेक्शन असतं ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दाखवता येतं, त्यामुळे शृंगार रस हा मला खूप आवडतो.
1: खूप छान. तू बोलता बोलता आताच तुझ्या पिढीबद्दल उल्लेख केला आणि तू तुझ्या या पिढीसोबत जगताना शिकताना तुला तुझ्यामध्ये कला असताना काय फरक जाणवतो आणि ज्यांच्यामध्ये ही कला नाहीये ते ज्या पद्धतीने जगतात आहे तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक जाणवतो?
0: मला असं वाटतं की कला जोपासायला हवी, कारण की कला तिचा कुठला तरी एक चांगला गुण सोडतेच आणि म्हणजे ही फॅक्ट आहे. कारण की मी जसं की मला डान्समुळे किंवा प्रत्येक डान्सर समजू शकतो की डान्स जेव्हा जे करतात ते डान्सच्या बाहेर निघाल्यानंतर पण नॉर्मल जगताना सुद्धा त्यांचे हावभाव, आता मी पण बोलते तर माझे एक्सप्रेशन ओव्हर एक्सप्रेशन दिसतील, म्हणजे मी मला नाही म्हणायची गरज नाही, माझ्या चेहऱ्यावरून दिसून जाईल किंवा मला राग जरी आला तरी माझ्या चेहऱ्यावरून दिसून जाईल, तर खूप एक्सप्रेशन दिसतात. त्यानंतर हाताचे हावभाव आहे, मला म्हणजे बॉडी लँग्वेज खूप ओव्हर एक्सप्रेसिव्ह असते आणि चालण्याची पद्धत जी आहे जे एक स्टेडीनेस येतो आपल्या बॉडीमध्ये, कसं उठायचं कसं बसायचं, हे डान्स मधनं शास्त्रीय नृत्य म्हणजे मधून जे मिळतं हे ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्या नॉर्मल जीवनामध्ये आपल्याला सवय लागते त्या गोष्टींची. आणि गाण्यामध्ये

0: जसं आपण सुरांचा अभ्यास करतो, म्हणजे कुठलीही कला ही आपल्याला एक पीस देते. आपल्याला आपल्या कुठलाही गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती जर आपण कलेमधनं केली तर ती नक्कीच खूप म्हणजे डबल चांगलं बनवते ती प्रत्येक गोष्ट ती कला. त्यामुळे गाण्यामध्ये जर सुरांचा अभ्यास करतो आपण, त्यामुळे कसं बोलायचं, कुठल्या सुरांमध्ये आपण बोललं तर तो कसा इम्पॅक्ट पडेल समोरच्यावर, ही एक म्हणजे ही एक बेसिक गोष्ट आहे जी प्रत्येक सिंगरला कळते त्याच्या सुरांच्या अभ्यासामुळे. स्पीड, बोलायची स्पीड कशी असते, त्यामुळे गळ्याची लवचिक म्हणजे वाढते गाण्यामुळे. म्हणजे गळा जो ज्यांचा आवाज खूप असा भारी असतो, त्यांचा पण आवाज सुंदर वाटतो. भारी जरी असला तरी तो एक सुरात असतो, एक ट्यून आवाज असतो, त्यामुळे चुकीचा वाटत नाही. मला तरी वाटतं की एक कला असणं हे खूप मोठी गोष्ट आहे.
1: खूप छान. तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की तुझ्याकडे आजी आजोबांपासून गायकी चालत आलेली आहे, तर घरात एकंदरीत वातावरण कसं असतं?
0: म्हणजे सगळेच जण गाणारे होते, त्यामुळे प्रत्येक जण चालता बोलता रियाज असतो आमच्याकडे. की नुसतं बसून कोणीच नुसतं बसून नाही दिसणार. बाबा बसले आहे तर ते तबल्याची प्रॅक्टिस करत आहे, हातावर तबल्याची प्रॅक्टिस करत आहे, कुठलं गाणं गुणगुणत आहे, कुठला रागाचे स्वर कंटिन्युअस गुणगुणत आहे, किंवा फक्त तानपुरा लावला आहे तोच नुसता या स्वरामध्ये सुरू आहे. आपण किंवा कूलर, इवन कूलरचा आवाज किंवा एसीचा आवाज जो कंटिन्यू आपल्याला ऐकू येतो तो कुठल्या सुरात आहे, तो कुठल्या सुरात जर आपण नॉर्मल गात पण आहे घरात ना, तंबोरा नाही लावला आहे, काहीच नाही आहे, नॉर्मल गुणगुणत आहे, तर जे घरात सुरू आहे तो कुठल्या सुरात सुरू आहे. गोष्टी, गॅसचा आवाज आहे तो कुठला सुरात आहे, तर या सगळ्या गोष्टींचा खूप फरक पडतो. त्यामुळे
1: म्हणजे एक तुम्हाला दृष्टी मिळते दैनंदिन
0: त्या गोष्टीमध्ये राहून आपण नॉर्मल जीवनामध्ये त्या कशा वापरू शकतो, ते एक विजन मिळतं, त्यामुळे मजा येते अशा गोष्टी करायला.
1: खूप मस्त. तू भरतनाट्यम सुद्धा शिकते आहे आणि तू गाणं सुद्धा शिकते आहे, तर या दोन्ही क्षेत्रांमध्ये तुला स्वतःला कुठे बघायला आवडेल?
0: नक्कीच प्रत्येक कलाकाराला वाटतं की तो प्रसिद्ध कलाकार व्हावा पुढे जाऊन, आणि पण मलाही असं वाटतं की मी पुढे जावं याच्यामध्ये, आणि नक्कीच जाईल. पण भाग्य एक असतं, गुरूंची कृपा असते आपण म्हणतो, आणि योग जुळून आला हे सगळं जर मला भेटलं तर नक्कीच मी पुढे माझी स्वतःची ओळख निर्माण करेल माझ्या कलेमध्ये, आणि माझ्या कलेला पूर्ण न्याय देईल असं नक्कीच माझं स्वप्न आहे.
1: इंद्राणी, तू आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आली, आपल्या खूप छान गप्पा झाल्या, आणि आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येतो आहे, तर जाता जाता तू या सगळ्या तुझ्या मित्रमैत्रिणींना काय संदेश देऊ इच्छिते?
0: मला हेच म्हणायचं आहे, प्रत्येक व्यक्तीनी कला जोपासायला हवी, आणि असं कुठलीच गोष्ट नाही आहे की कुठला व्यक्ती करू शकणार नाही. आणि कला हे फक्त एंटरटेनमेंट आणि दुसऱ्यांसाठी असते हा कुठलाच संदेश मला द्यायचा नाही आहे, कारण की स्वतःच्या आनंदासाठी पण कला जोपासणे चांगली गोष्ट आहे, आणि ती तीच असते. जे मोठे मोठे कलाकार आहेत ते स्वतःसाठी गातात, त्यामुळे लोकांना पण ते आवडतं.
1: खूप छान. इंद्राणी, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.
0: खूप धन्यवाद.
1: आणि तू आज आली, आम्हाला खूप आनंद झाला. तर मित्रांनो, आपण आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्याशी संवाद साधायला आमंत्रित केलं होतं इंद्राणी इंदूरकर हिला. आपण अशाच एका नवीन विषयासह नवीन व्यक्तीसह पुन्हा एकदा नवीन भागात भेटूया. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण भार्गवी बाबरेकर हिच्या सोबत. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबियांची, आणि ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम युववाणी. तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. नमस्कार.
3: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या

उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन अप्लाय. देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचं आहे, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय? आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NTPCL, अदानी पॉवर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करत असून स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महायुतीकडे 75% मतदान असल्याचा दावा करत देशासमोरील सध्याचं संकट लक्षात घेता नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यातील ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बावनकुळे आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल दरवाढ आणि संभाव्य तुटवड्याबाबत बोलताना अखाती देशांमधील परिस्थितीमुळे देशासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे, त्याचे परिणाम भारतावरही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणतंही राजकारण न करता देशहितासाठी पंतप्रधानांना पाठबळ दिल्यास आपण या संकटातून बाहेर पडू असं ते म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रतिलिटर इतकं झालंय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून केली आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहिता संहितेचे सर्वांनी पालन करावे असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलंय. नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषदेसाठीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसंच कामठी इथल्या कटक मंडळातील 3 नामनिर्देशित सदस्य असे एकूण 834 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज नागपुरातील सुरेश भट सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यानं अर्थसंकल्प सादरीकरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी सभासदांना दिली.
1: महानगरपालिकेची अर्थसंकल्प सादर करण्याची आजची विशेष सभा होती. 8 दिवसांपूर्वी म्हणजे 14 तारखेला याचा अजेंडाही आपण काढलेला होता आणि आजची तारीखही निश्चित झालेली होती. आकस्मिकपणे काल MLC जे इलेक्शन आहे ते लागलं आणि आचारसंहिता लागली. नगरसेवक याचे मतदार असल्यामुळे निश्चितपणे या गोष्टीवर याचा परिणाम प्रभाव होऊ शकतो. या अर्थाने या आचारसंहितेमध्ये साधारणतः बजेट पेश करता येत नाही अशी एकूण स्थिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे बजेट सादर करता यावं यासाठीचं पत्र, कारण ही पूर्वतयारी झालेली होती त्यामुळे निवडणूक आयोग कडे पत्र दिलेलं आहे. आतापर्यंत त्याचं कुठलं उत्तर आलेलं नाही, पण ते येईल. जो पत्रव्यवहार होईल, जे दिशानिर्देश निवडणूक आयोगाकडून येतील त्याच्यानुसार पुढील संकल्प सादर करण्याची सभा घेण्यात.
0: आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तीगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर भावगीतं सादर करतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी

घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एक मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केलाय. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्विजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च

0: विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एक मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केलाय. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्विजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून अवघ्या 2,500 रुपयात 1 किलोवॅट सौर यंत्रणा बसवण्याची संधी मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह नागपूर परिमंडळात 3 लाखांहून अधिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. वीज बिलातून कायमची मुक्ती यातून मिळण्याची शक्यता आहे. महावितरणनं पात्र ग्राहकांची तातडीनं नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी इथं निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई विरोधात महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. जलजीवन मिशन योजना राबवूनही अनेक महिन्यांपासून नळांना पाणी मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाण्यासाठी महिलांना रोज 3 किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत 2 ट्रायबल फेलो पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती 10 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 मे रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून वॉक इन इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा इथं उपस्थित राहण्याचं आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम असून आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार अमरावती जिल्ह्यात 46.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46, अकोला इथं 45.3, नागपूर इथं 45.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याशिवाय चंद्रपूर इथं 44.4, गडचिरोली इथं 43.4, गोंदिया इथं 41 तर बुलडाणा इथं 40.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. आज अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतामानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अमरावती, अकोला आणि वर्धा इथं ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज आणि उद्या नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष. नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं प्रतिपादन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान. सर्व जिल्ह्यात तापमान उच्चांकी पातळीवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.

आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा

0: नको तर नुसती नाती. श्रोते हो, या ओळींसारखं आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या घरात प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे आणि कुटुंबातल्या सगळ्यांना एकमेकांविषयी ओढ वाटली पाहिजे. पण बऱ्याचदा तसं होताना दिसत नाही. घर म्हटलं की वाद आले, भांडण आली, राग, द्वेष, मत्सर आला आणि मतभेदही आलेत. आणि या सगळ्या गोष्टींचा घरातल्या ज्येष्ठांना खूप त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी ते निराश होतात, हतबल होतात. पण या सगळ्यामधूनही मार्ग काढता येतो, वाद मिटवता येतात आणि त्यासाठी फक्त पाहिजे असतो तो संवाद. तो कसा करायचा आणि कुटुंबातले वाद भांडणं कशी मिटवायची यासाठी आपल्याकडे अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वादपूर्व समुपदेशन केंद्र. या न्यायालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक वाकोडकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांना अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या मदतीने त्यांची निवड फॅमिली कोर्ट काउन्सिलिंगसाठी झालेली आहे. वाकोडकर सर हे देगलूर महाविद्यालयात 38 वर्ष अध्यापक आणि 15 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे स्थायी लोक अदालतमध्ये 2 वर्ष न्यायदान विषयक काम केलेलं आहे. कुटुंब प्रबोधन या विषयावर 75 पेक्षा अधिक व्याख्यानं त्यांची झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत आणि आज आपण कोर्टाची पायरी चढण्याआधी या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धती हा आपल्या समाजाचा कणा आहे. आणि आता जरी संयुक्त कुटुंब पद्धती खूप राहिली नसली तरी या पद्धतीचा प्रभाव आपल्यावर आहेच. तर ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून या कुटुंब व्यवस्थेविषयी आपण आधी बोलूया.
1: निश्चितच ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्था ही अनन्यसाधारण महत्वाची आहे. आणि आपली कुटुंब व्यवस्था ही तर जगातली आदर्श कुटुंब व्यवस्था अशी मानली जाते. या कुटुंब व्यवस्थेमध्ये संस्काराचं सिंचन होतं, नीतिमत्तेचे धडे मिळतात. आणि असंही म्हटलं जातं की कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीची पाठशाळा आहे. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था टिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुटुंब हा समाजाचा आधारस्तंभ आहे, समाज हा राज्याचा आधारस्तंभ आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा पाया जर काय असेल तर कुटुंब व्यवस्था आहे. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था सुदृढ असणे ही काळाची गरज आहे.
0: सर, तुम्ही आता वादपूर्व समुपदेशन केंद्रासाठी काम करता समुपदेशक म्हणून, पण या केंद्रामध्ये या कक्षामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरण आपल्या समोर येतात?
1: वादपूर्व विवाह विषयक समुपदेशन केंद्र यालाच सोप्या भाषेमध्ये आपल्याला चला बोलूया असंही म्हणता येईल. कारण अलीकडे आपण असं बघतोय की कुटुंबातील संवादच संपलेला आहे. आणि म्हणून हा संवाद कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी झाला पाहिजे, याकरिता याला चला बोलूया अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे.
0: खूप छान नाव.
1: हा, खूप छान नाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं कौटुंबिक प्रकरणं या ठिकाणी येत असतात. मग ते पती पत्नींचा वाद असेल, मग तो मुलाचा किंवा आईचा वाद असेल, किंवा वडिलाचा आणि मुलाचा वाद असेल, किंवा बहिणीचा आणि भावाचा वाद असेल, अशा स्वरूपाची जी प्रकरणं आहेत ती इथे येत असतात. आणि प्रामुख्यानं जे ज्येष्ठांचे प्रश्न आहेत ते ज्येष्ठांचे प्रश्न सुद्धा प्रकर्षानं या ठिकाणी चर्चिले जातात.
0: ही प्रकरणं तुमच्यापर्यंत पोचतात कशी?
1: ही प्रकरणं आपल्याकडे पोलीस आयुक्तालय जे आहे त्याच्या अंतर्गत महिलांच्या साठी भरोसा सेल अशा प्रकारची एक यंत्रणा तिथे आहे. आणि म्हणून भरोसा सेलमध्ये ज्या महिला तक्रारी घेऊन येतात किंवा ज्येष्ठ तक्रारी घेऊन येतात, यातली काही प्रकरणं ही भरोसा सेलकडून ही चला बोलूया या कक्षाकडे पाठविण्यात येतात. एक दुसरी गोष्ट अशी की ग्रामीण SP कार्यालय जे आहे तर त्या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातली काही कौटुंबिक प्रकरणं तिथे येतात, तिथे नोंदविली जातात. आणि ती प्रकरणं मग प्रत्यक्ष कोर्टामध्ये पाठवण्यापूर्वी ती प्रकरणं आधी चला बोलूया कक्षाकडे पाठविली जातात. आणि अलीकडे तर झालं असं की आत्तापर्यंत साधारणतः म्हणजे आपण ऑनली रेकॉर्ड विचार केला ते 257 प्रकरणं ही सेटल झालेली आहेत. आणि त्याशिवाय की असे पक्षकार माझ्याकडे

0: आले की ज्यांना न्यायालयात यायला जरा संकोच वाटला आणि म्हणून ती प्रकरणं परस्पर बाहेर सोडवली, त्यांना बाहेर समुपदेशन केलं, अशा प्रकारची म्हणजे एकूण साधारणतः 306 प्रकरणं आजपर्यंत ही सेटल झालेली आहेत. म्हणजे 612 कौटुंबिक प्रकरणं ही न्यायालयामध्ये प्रविष्ट होण्यापासून परावृत्त केलेली आहेत.
1: याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं येतात सर तुमच्या समोर?
0: यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरणं समोर येतात.
1: एखादा प्रसंग,
0: एक तर खूप छान प्रसंग असा आहे की कोरोनापूर्वी एक प्रकरण माझ्या समोर आलं. पती पत्नींचा वाद होता, तो वाद सामोपचाराने मिटला गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती की कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर काही दिवस न्यायालयातील हे कामकाज बंद होतं, पण जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एक पती पत्नी कक्षाच्या बाहेर आले आणि माझ्या कक्षाच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी असतात. त्या मॅडम आतमध्ये आल्या म्हणाले की सर एक पक्षकार आलेले आहेत आणि ते तुम्हाला मिठाई देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर मी त्यांना आपल्याला इथे मिठाई वगैरे आपले काही आचारसंहिता आहे, काही संकेत आहेत, आपल्याला असं काही देता येत नाही, तुम्ही नम्रतेनं त्यांना नाही म्हणून सांगा. 2-3 मिनिट गेल्यानंतर पुन्हा ते आले आणि ते म्हणले सर तुम्हाला फक्त 1 मिनिट त्यांना भेटायचं आहे. म्हणलं भेटू, त्यांना भेटायला काही हे नाही आहे. मग ते दोघी भेटायला आले आणि त्या महिलेच्या कडेवरती एक छोटंसं बाळ होतं आणि ते बाळ दाखवता दाखवता तिच्या डोळ्यातून असुरू आले आणि ती असं म्हणाली की सर तुम्ही आमचं प्रकरण जे मिटवलं त्याच्यानंतर काही काळ गेला, आम्ही एकत्र राहिलोत आणि त्याच्यानंतर हे बेबी आम्हाला झालेलं आहे, हे इतका आनंद आम्हाला झाला की या आनंदाप्रित्यर्थ हे बेबी दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला मिठाई द्यायला इथे आलोत. मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही एक काम करा, त्यातला एक पेढा घ्या, तिला म्हणलं त्याच्या तोंडामध्ये घाल, त्याला म्हणलं तिला पेढा दे, मला तुम्हाला दोघांचं तोंड गोड झालं म्हणजे माझं तोंड गोड झालं. अशा प्रकारचे काही अगदी आनंदमय क्षण हे काम करत असताना आठवतात.
1: सर हे जे कौटुंबिक न्यायालयाचं वादपूर्व समुपदेशन केंद्र आहे याचा नेमका उद्देश काय आहे?
0: याचा उद्देश म्हणजे अलीकडे किरकोळ कारणावरून जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्याच्यामुळे झालं असं मॅडम की इतका लोड विद्यमान न्यायालयावरती आलेला आहे आणि न्यायालयाची एक विशिष्ट पद्धती असते, त्याच्यामुळे अशा प्रकारची अनावश्यक किरकोळ कारणावरून जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्या प्रकरणांना कुठेतरी थोपविलं जावं, म्हणजे एक प्रकारचं स्पीड ब्रेकरचं काम आमचं चला बोलूया हे केंद्र करत आहे. आणि म्हणून यामुळे याचा परिणाम असा झाला की नक्कीच काहीतरी प्रकरणं न्यायालयात जाण्यापासून आम्ही परावृत्त करू शकलो.
1: मगाशी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं तुमच्यापर्यंत येतात, याच्यामध्ये कौटुंबिक कलह तर असतोच पण त्यापेक्षाही मालमत्तेविषयी काही प्रकरणं तुमच्या समोर येतात का?
0: निश्चितच,
1: आई वडिलांच्या
0: निश्चितच येतात. 25 ऑगस्ट 2018 चला बोलूयाची सुरुवात, याचा प्रारंभ इथे झाला आपल्याकडे. आणि त्याच दिवशी माझ्यासमोर एक ज्येष्ठाचं प्रकरण आलं होतं. त्या ज्येष्ठाच्या प्रकरणामध्ये साधा विषय होता की वडील जे आहेत ते वयोवृद्ध आहेत, थकलेले आहेत, आई थकलेली आहेत, मुलगी ही अपंग आहे, अशा स्थितीमध्ये यांना माहिती न होता मुलांनी परस्पर जी काही मालमत्ता म्हणजे जमीन आहे ती जमीन स्वतःच्या नावाने करून घेतली. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मग त्यांना समुपदेशन असं करण्यात आलं की अरे बाबा ही नाहीतरी पुढे ही जमीन तुझीच आहे ना, मग आज वडिलांच्या हयातीमध्ये त्यांना दुःख देऊन ही जमीन घेण्यामध्ये काय पॉईंट आहे? ही भावनिक साध घातल्यानंतर तिथेच हे प्रकरण संपुष्टात आलं. आणि अलीकडे ज्या वेळेला त्या ज्येष्ठ कुटुंबाशी मी जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला ते अजूनही म्हणतात की सर आता आमचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे, आता त्यांची नाती सुद्धा खूप सुदृढ झालेली आहेत. मुलगाही आता येतो, सुनही येते, तेही विचारतात यांना. अशा प्रकारे ते उद्घाटनच त्या प्रकरणाने झालेलं आहे.
1: सर या समुपदेशक कक्षाची कार्यप्रणाली कशी असते, म्हणजे इथे कशा पद्धतीने काम केलं जातं?
0: इथे जसं मी कल्पना दिली की या दोन माध्यमातून आमच्या समोर प्रकरणानंतर माझा जो तिथे क्लर्क आहे तो पहिल्यांदा तो फॉर्म भरून घेतो. तो फॉर्म भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती अगदी साधी माहिती असते, तुमचं नाव काय, मोबाईल नंबर काय, आधार कार्डची झेरॉक्स त्याला असतो, पासपोर्टचं फोटो त्याला लावला जातो आणि तो फॉर्म

0: माझ्याकडे पाठवतो. तो पाठवल्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे ती पत्नी असेल तर त्या पत्नीला मी कक्षामध्ये बोलावतो. पत्नी तिथे आल्यानंतर तिचं काय म्हणणं आहे म्हणजे तिची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे त्या तक्रारीचा सारांश मी तिथे घेतो आणि त्याच्यानंतर मग एक आठवड्याच्या आतमध्ये पतीला बोलावलं जात. किंबहुना पती जर तिथलाच असेल, जसं माझं वर्किंग हे मंगळवारी असतं आणि बुधवारी असतं, तो पती जर संभाजीनगरचाच असेल त्याला लगेच बुधवारी त्याला बोलावलं जातं, म्हणजे फार वेळ दिला जात नाही. आणि दुसऱ्याशी तो आल्यानंतर त्या तक्रारीविषयी त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घेतलं जातं. आणि या दोघांच्या याच्यामध्ये जे कॉमन डिस्प्यूट पॉईंट आहेत, या कॉमन डिस्प्यूट पॉईंटवरती दोघांना एकत्रित बोलावलं जातं आणि एकत्रित बोलावून त्यांना प्रदीर्घ असं समुपदेशन केलं जातं. आणि समोर पक्षकार आल्यानंतर, दोन्ही पक्षकार जर समोर आले तर सांगायला आनंद वाटतो मला, 60-70% प्रकरणामध्ये सेटलमेंट होतेच.
1: मी त्याच मुद्द्याकडे येत होते की कितपत तडजोड या प्रकरणांमध्ये तुम्हाला दिसून येते.
0: नक्कीच, म्हणजे दोन्ही पक्षकार जर उपस्थित झाले तर अशा प्रकरणामध्ये 60-70% प्रकरण ही नक्कीच त्याच्यामध्ये समेट होते,
1: सेटल होतात.
0: आता पुढचा प्रश्न असा अपेक्षित आहे, ही सेटल झालेली प्रकरण कायम सेटल राहतात का? हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला ही सेटल झालेली जी कुटुंब आहेत त्यातल्या काही निवडक कुटुंबांना आम्ही बोलावतो आणि ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणे सगळं सुरळीत चाललंय का त्याचा फॉलोअप घेतला जातो. फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: कारण सेटल झालं आणि ते प्रकरण संपला असं नाहीये, तर फॉलोअप घेतला जातो. आणि त्या फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळेला ते अतिशय भावना प्रधान यांनी ते बोलतात की सर खूप छान झालं, त्याच्यामुळे आमचं मुलं सुद्धा आता आमच्याकडे आहेत आणि आता आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, अशा प्रकारचं ते सांगतात. त्यांचं हे सांगणं म्हणजे आम्हाला पुढील कार्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते आम्हाला.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात आज तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: चला बोलूया याच्याशी समर्पक अशा प्रकारचं गीत मला सांगायला आवडेल. भले बुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण, चला विसावू या वळणावर.
1: खूप छान गाणं आहे, ते नक्की ऐकूया सर आपण.
2: भले

0: तुम्ही काही असे उपक्रम राबवता का लोकांमध्ये याच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी?
1: कोणतीही यंत्रणा जोपर्यंत समाजाभिमुख होणार नाही तोपर्यंत त्या यंत्रणेचा लाभ किंवा त्या व्यवस्थेचा लाभ हे लाभार्थींना मिळणार नाही हे लक्षात घेऊन जसं तुम्ही परिचय करून देताना सांगितलं की तुम्ही 38 वर्ष प्राध्यापक म्हणून होतात आणि प्राध्यापक म्हणल्यानंतर भाषणाचा नक्की छंद असणारच आणि म्हणून मग मी असं ठरवलं की आपण याचं प्रबोधन केलं पाहिजे आणि म्हणून हे प्रबोधन जर कुठं करायचं असेल तर ते आधी शाळेमध्ये करायला हवं, ते आधी महाविद्यालयामध्ये करायला हवं आणि शाळा आणि महाविद्यालय अशा ठिकाणी जवळजवळ 75 ठिकाणी अशा प्रकारची मांडणी या संदर्भामध्ये केली. केवळ मांडणी केली नाही, आता परवाला जे MP राव कॉलेजला जे झालं व्याख्यान त्याच्यानंतर अर्धा तास मी बोललो आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अर्धा तास आपण चर्चा करूयात. चर्चा करूयात म्हणल्यानंतर ही चर्चा पाहून ते एक तास चर्चाच चालली ती, कारण विद्यार्थ्यांनी इतके समर्पक अशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यातून खूप अनेक प्रश्नांचा उलगडा त्यातून झालेला आहे.
0: सर, सासू सून संमेलन हा पण उपक्रम तुमच्या अंतर्गत राबवला गेला होता, त्याविषयी थोडंसं सांगा.
1: विचार असा केला की सासू आणि सून या पवित्र नात्याबद्दल अलीकडे जे समज गैरसमज झालेले आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे आणि ते दूर जर करायचे असतील तर केवळ आपण बोलून चालणार नाही तर आपण त्याच्यामध्ये सासू आणि सून यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून पुण्याला नांदेड सिटीमध्ये जी सिंहगड रोडवरती आहे या नांदेड सिटीमध्ये सासू सून संमेलनाचं आवाहन केलं आणि या आवाहनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 125 सासू आणि 125 सुना यांनी नोंदणी केली, म्हणजे 150. आता आम्हाला मर्यादा इथे अशी होती की तो हॉलच 300 होता त्याच्यामुळे आम्हाला इथे 250 स्टॉप करावं लागलं. आणि या सासू सून संमेलनासाठी पुणे येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश हे तिथे मार्गदर्शनासाठी आले, त्याचबरोबर ज्या सदस्य सचिव आहेत त्या पाटील मॅडम आल्या, त्याच्यानंतर भरोसा सेलच्या ज्या तिथल्या प्रमुख होत्या अनुराधा पाटील मॅडम त्यांनाही तिथे बोलावलं आणि अशा पद्धतीनं सासू सून संमेलनावरती अतिशय सकारात्मक पद्धतीनं मांडणी तिथे करण्यात आलेली आहे आणि ती मांडणी केल्यानंतर अनेक सासू आणि सुना यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले, तिथे
0: संवाद साधला
1: आणि एक संवाद साधल्यानंतर वातावरण कसं प्रसन्न होऊ शकतं याची एक अनुभूती आम्हाला त्या दिवशी सासू सून संमेलनाच्या अनुषंगाने आली. पुढे ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांच्याशी ऑनलाईन संवाद मी साधला त्यावेळेला त्यांना ही कल्पना दिली, त्यांना सांगितले की सर आपण नाट्य संमेलन ऐकतो, आपण साहित्य संमेलन पाहतो, आपण संगीत संमेलन पाहतो, पण आम्ही एक अशा प्रकारचं आगळं वेगळं सासूसून संमेलन घेतलेलं आहे. त्यांना ही कल्पना एवढी आवडली की त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली सर अशा प्रकारचा प्रयोग जो आहे तो आता प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे आणि म्हणून तशा पद्धतीनं एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्याला करण्याचा मानस आता पुढे आहे आणि माननीय न्यायालयाच्या संमतीने हे सगळं पुढे केलं जाईल.
0: सर, आपण कुटुंब म्हटलं की ज्येष्ठ आणि तरुण पिढी हे दोन पिढ्या त्याच्यामध्ये येतात, तर विशेषतः तरुणांना जर याकडे आकर्षित करायचं असेल की कुटुंबामध्ये सामंजस्य असलं पाहिजे, शासन स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर आपण काय केलं पाहिजे?
1: दोन पिढ्यामध्ये अंतर राहणं म्हणजे वैचारिक अंतर राहणं हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेला रेल्वेची पटरी रेल्वे ज्यावेळेला बदलते त्यावेळेला थोडा खडखडाट होतोच पण तो खडखडाट कायमचा नसतो आणि पुढे तशा प्रकारचं त्यांचं अंतर नसतं. अशाच भावनेतून नवी पिढी आणि जुनी पिढी खरं तर काय की जुन्या पिढीचे अनुभव हे आम्हाला असायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून संस्कार हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून नैतिक धडे हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत आणि म्हणून ते मिळण्याची अपेक्षा ही तरुणाईने केली पाहिजे. आणि तरुणाई जी आहे काल सापेक्ष तिच्यामध्ये वैचारिक बदल होणं हे स्वाभाविक आहे,
0: बरोबर,
1: जीवनशैली बदलणं स्वाभाविक आहे, हे सुद्धा ज्येष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं दोघांच्या मध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा सुसंवाद घडेल त्यावेळेला नक्कीच परस्पराविषयीचं अंतर हे राहणारच नाही, कमी काय राहणारच नाही.

कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कौटुंबिक न्यायालयाच्या वादपूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अशोक वाकोडकर यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. सर, मघाशी तुम्ही म्हणालात की अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये तडजोड होते आणि सामोपचाराने वाद मिटतात, पण त्यासाठी

0: याच्या पद्धतीचं
1: कमी व्हायला मदत
0: मदतही होईल.
1: सर, या विषयावर तुम्ही अनेक माध्यमांमधनं लेखन केलेलं आहे, तुम्ही व्याख्यानं देत आहात, आत्ता सध्या या विषयावर काही तुमचं नवीन लिखाण चालू आहे का?
0: या विषयावरती नवीन नक्कीच अनुभवजन्य अशा प्रकारची विचाराची मांडणी आपण पुस्तकामधून करावी अशा पद्धतीचं मला मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या पद्धतीनं मग आता या विषयावरती लिखाण करणं हे सुरू केलेलं आहे की ज्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन होईल ही अपेक्षा नक्कीच आहे आणि त्याला नावसुद्धा मी दिलेलं आहे, चला विसावू या वळणावर, या शीर्षकाअंतर्गत हे पुस्तक लिखाण होणार आहे.
1: सर, तुमच्या या पुस्तकासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर, कार्यक्रमात जाता जाता घरातल्या ज्येष्ठांना आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी असं म्हणेल की रागावल्यावर जरा थांबलं आणि चूक झाल्यावर जरा नमलं की जगातले सर्व प्रश्न सुटतात. जर जगातले सुटू शकत असतील तर कुटुंबातले नक्कीच सुटणार आहेत. म्हणून प्रत्येक घटकाने परस्पराशी संवाद साधला पाहिजे. अलीकडे तो संवाद कमी झालेला आहे आणि म्हणून तो जर संवाद निर्माण झाला तर नक्कीच त्यातून सुसंवादही होईल आणि कुटुंब छान एक प्रकारचं पवित्र अशा प्रकारचं मंदिर बनेल अशा प्रकारची अपेक्षा नक्की मला वाटते.
1: सर, खरं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे पण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. आज इतक्या महत्वाच्या अशा विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्यासाठी आपल्या श्रोत्यांच्या करवी आणि आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मीही आकाशवाणीचे आभार मानतो की या माध्यमातून हा विषय समाजासमोर जाणार आहे.
1: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वाद पूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकला. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असं

0: ही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी, लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं, 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरडशहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली.

0: झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थाने विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्या

0: बद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही, अजूनही एफआरपी वाढवली पाहिजे त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीने हे महत्वाचं आहे की एका बाजूने नुसती एफआरपी वाढवायची आणि एमएसपी वाढवायची नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. एफआरपी आतापर्यंत 6 वेळा आणि ही आता 7वी वेळ वाढवली, 2750 आता 3650 झाली. पण दुर्दैवानं एमएसपी ज्याला म्हणतो आपण साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3000 रुपयेच आहे. त्यामुळं एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेळ्या कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला, तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे, आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊसतोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे, सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर कोसळण्यापूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असतंय, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही, तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा याचं अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला या पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या, आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बीट इथेनॉलनं बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरंच, इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन ब्रेस इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22%, तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 4500 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरा, एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्याने फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते ते सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004, 2007 आणि 2011 केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रो

0: वनचे संपादक रमेश जाधव।
1: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची जी स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूस सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे। या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत। म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिलं दिले जातात ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राईस, तर ती FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल। म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग आणखी अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे। सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली, तर एक कारण हे सांगितलं जाते की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि बाकीचे पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे। तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल, परंतु सध्याचं जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं। परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढायला भेटले अशी परिस्थिती अजिबात नाहीये, परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते। त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे। शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP वाढ होते, परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राईस असं म्हणतो ती मात्र काही वाढलेली नाही। म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची MSP होती मिनिमम सेल प्राईस, ती आता पण तेवढीच आहे, तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही। साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो कारखाने विक्री करतात त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतुरीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे। अशा कारखान्यांनी मग FRP थकवलेली आहे आणि कायद्यानुसार FRP थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं। परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात, कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो, त्यामुळे FRP थकवली का तर थकवलेली आहे। म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची FRP थकवलेली आहे, तर हा आकडा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये, तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी FRP आहे, त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे, इकडे FRP थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे। साखरे साखर जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये, तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो। भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते, ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे, तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते। साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात, त्या शेवटीमध्ये जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो। त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यापर्यंत सोल्युशन निघू शकतो। हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे, हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखाने

0: त्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, त्याचबरोबर इथेनॉल बद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी FRP आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये FRP मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली FRP देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळं साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी FRP मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: श्रोतेहो नमस्कार. नागपूर आकाशवाणी प्रस्तुत माझं घर माझं वावर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो शेती, पशुपालन, ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रातील नव्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणारा आपला हा कार्यक्रम आजही एका महत्वपूर्ण विषयासह आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर अशा कार्यक्रमाची सुरुवात करूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवींनी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, शहरी यंत्राधिके आली, गावची उद्योग कला मेली, कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी, शहरी गेली गावची बुद्धी, शहरी गेली गावची समृद्धी, कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी तेही गेली.
0: श्रोतेहो आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात. यानंतर वळूयात अशा आपल्या कार्यक्रमाकडे. कास्तकार बांधवांनो, खरीप हंगाम आता येऊ घातलेला आहे. योग्य नियोजन आणि पूर्वतयारी केल्यास उत्पादनात वाढ होऊन खर्चात बचतही करता येते. जमीन मशागत, बियाण्यांची निवड, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि हवामानाचा अंदाज यासारख्या बाबींची माहिती जाणून घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. तर आज याच महत्वपूर्ण विषयावर म्हणजेच खरीप हंगाम पूर्वतयारी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उषा डोंगरवार. चला तर त्यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या कार्यक्रमातून.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारी बद्दल चर्चा करूया. आपला

2026 चा खरीप हंगाम येऊ घातला आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण त्या तयारीला लागले असणारच, परंतु त्यामध्ये जर काही सुटलेलं असेल तर आपण थोडा विचार करावा आणि पूर्वतयारी व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी. सध्या आपल्या शेतामध्ये काही कुठे बांधबंदिस्ती करायची गरज असेल तर ती आताच करून घ्यावी लागेल, कारण की एकदा पाऊस पडला की नंतर सगळीकडे कामाची लगबग सुरू होते, धावपळ सुरू होते, अवजारं मिळत नाही आणि ओलावाही जमिनीत झाला की मग आपली अवजारं पण तिथे व्यवस्थित चालत नाही. तर जी काही बांधबंदिस्ती असेल ती आतापासून करून घ्या. तसंच बांधबंदिस्ती झाल्यानंतर एक नियोजन करा की आपल्याला येत्या खरीप हंगामामध्ये कुठलं पीक घ्यायचं आहे, नंतर रबीमध्ये कुठलं घ्यायचं, उन्हाळीमध्ये कुठलं घ्यायचं, कारण की या खरीप हंगामामध्ये आपण जे पीक निवडणार आहात पीक तुमच्या आवडीनुसार घ्या, ज्याला चांगला बाजारभाव आहे, ज्याला चांगली मागणी आहे आणि तुमच्या भागामध्ये किंवा इतर ठिकाणी अधिक पैसा तुम्हाला मिळू शकेल अशा पिकाची तुम्ही निवड करा. त्याचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन सुद्धा आपण व्यवस्थित करू शकाल तसं पीक निवडा. तुमची जी जमीन आहे किंवा आपल्या भागातलं जे हवामान आहे ते हवामानाच्या अनुसरून पिकाची निवड करा. जर एखाद्या तलावाखाली जमीन असेल आणि पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी बाकी पिकं जमणार नाही, धान जमेल. तर अशा प्रकारे बांधावर जर घ्यायचं असेल तर तिथे तूर वगैरे जमेल. काही ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही बांध केले तयार किंवा बीबीएफ केले, जर वाफे तयार केले, बेड तयार केले, तर तुम्ही त्याच्यामध्ये तूर घेऊ शकताय. तर असं आपल्या पिकाची निवड करून घ्या, त्यासाठी नियोजन करून घ्या आणि त्यानुसार तुमची जमीन तयार करून घ्या. आपल्याला जर सरीवरंबे पाहिजे आहे तर सरीवरंबे आताच तयार करावे लागतात. आपल्याला जर पेरीव धान घ्यायचं आहे तर पेरीव धानासाठी आपल्याला आत्ता जमीन तयार करून ठेवली तर फार जास्त सोयीचं होईल. त्यामध्ये रोटाव्हेटर मारून किंवा इतर जी अवजारं आहे ती जर करून घेतली तर नंतर जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा आपल्याला पेरणीला सोयीचं होतं. बऱ्याच वेळा काय होतं, पाऊस एकदम पडतो मग आपली जमीन वापसायला येत नाही, आपली जमीन तयार होत नाही, नांगरटी वगैरे व्यवस्थित, आणि मग आपल्याला पेरीव धान घेता येत नाही. म्हणून त्याकरिता आत्ताच आपण आपली शेताची जी मशागतीची कामं आहेत ती करून घ्यावी, पिकांची निवड करून घ्यावी. निवड करताना स्वतःची संसाधनं आणि त्याला मागणी बाजारभाव याचा विचार करा आणि त्यानुसार पीक निवडा. सोबतच जेही कोणतं तुम्ही पीक घेणार त्या पिकापासून आणि पुढील त्याच्या नियोजनाचं जर व्यवस्थित झालं तर आपल्याला तीनही पिकं घेता येतात, ओलिताची सोय असेल तर, किंवा दोनही घेता येतात, किंवा मग आपण एकाच पिकावर थांबतो. तर ही सगळी नियोजन तुम्हाला आधी करावं लागेल, ते आपण करून घ्यावं. त्यानंतर सध्या आता उन्हाळा सुरू आहे, आपल्याला निळं हिरवं शेवाळ तुम्ही तुमच्या घरच्या घरी तयार करू शकता आणि ते निळं हिरवं शेवाळ तुम्ही तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या खरीप हंगामामध्ये वापर करू शकता. जर धानाचं पीक आहे तर धानाच्या पिकामध्येही हे निळं हिरवं शेवाळ आपण रोवणीनंतर टाकू शकतो, पण तेव्हा आपल्याला बटन दाबून खत तयार करता येतं किंवा आपण याला जवळपास कुठे उपलब्धता आहे म्हटलं तर तसंही होत नाही. म्हणून हे आत्ताच आपण आपल्या घरी गच्चीवर तयार करू शकतो, तुमच्या अंगणात तुम्ही हे तयार करू शकता. त्याच्यासाठी अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर आपण नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राला संपर्क करावा. तसंच आज आता तुमच्याकडे उन्हाळी धान कापून झाला असेल किंवा रबी पिकं निघाली असतील तर त्या रबी पिकांचे जे अवशेष आहेत त्या अवशेषांमध्ये जे कुजवणारे जीवाणू आहे, पिकाचे अवशेष कुजवणारे जे जीवाणू आहे त्यांचा वापर करून त्यांना कुजवून घ्या. म्हणजे तुमच्या शेतामधले तण पिकांचे अवशेष या सर्वांपासून तुम्ही लवकरात लवकर कंपोस्ट तयार करू शकाल, कारण की ही सेंद्रिय खतं जी आहे ही सेंद्रिय खतं सर्व पिकांना लागतात आणि जोपर्यंत तुमच्या जमिनीत सेंद्रिय खतं भरपूर प्रमाणात राहणार नाही तोपर्यंत जमिनीची सुपीकताही टिकून राहणार नाही. आणि म्हणून सेंद्रिय खतांकडे लक्ष द्या. आपल्याकडे जे अवेलेबल आहे, आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यापासूनच आपण ही सेंद्रिय खतं तयार करा. नंतर सोनबरू आणि ढेंचा, गिरीपुष्प ही जी पिकं आहेत ही हिरवडीच्या खताची पिकं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ही हिरवडीच्या खतांसाठी लागणारं बियाणं आतापासून तयार करून घ्या. यावर्षी तयार केलं नसेल तर पुढच्या वर्षी येणाऱ्या रब्बीमध्ये पेरून पुढच्या वर्षीच्या हंगामाची तयारी करून घ्या.
हिरवडीच्या खताचं जे बियाणं आहे हे फार बाजारामध्ये महाग मिळतं, ते तुम्ही रब्बी मध्ये तुमच्या शेतात तयार करू शकता, परंतु त्याचं बियाणं आताच मिळेल तर ते तुम्ही खरेदी करून ठेवा, नियोजन करा आणि काही रब्बी मध्ये पेरा आणि काही आता तुम्ही हिरवडीचं खत पेरून त्याचं

त्याला जमिनीमध्ये मातीमध्ये गाडू शकता, तर त्यापासून तुमच्या पिकाला सेंद्रिय खताची उपलब्धता होईल. तर हे झालं सेंद्रिय खतांच्या बाबतीत. नंतर ज्या पिकांना रोपवाटिकेची गरज आहे, म्हणजे आपण रोपं तयार करतो आणि नंतर त्याची पुनर्लागवण करतो, तर तशा पिकांसाठी नर्सरी तुम्हाला आताच तयार करून ठेवावी लागेल. नांगरून, वखरून, व्यवस्थित बारीक करून, रोटावेटर करून ती बारीक नर्सरी आपल्याला तयार करून ठेवावी लागते रोपवाटिका. आणि त्यासाठी त्याची जागा ठरवून व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला तयारी ही आताच करून घ्या. नंतर तुम्ही जेही पीक निवडलं असेल त्या पिकाचं बियाणं निवडून घ्या. आपल्याकडे किती ओलिताची सोय आहे त्यानुसार, आणि तुमच्याकडची संसाधनं, आपल्याकडे ओलिताची सोय किती, आपल्या बांध्या कशा, आपलं शेत कुठं आहे, आपल्या इथलं हवामान कसं आहे, आपल्याकडे पाण्याची सोय कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण बियाण्याची निवड. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे आजूबाजूला खूप धानाचं पीक असतं किंवा इतर पीकं असतात भारी, आणि आपला वाहन आपण हलका जर निवडला तर सगळ्यांचं कापायला येत नाही, आपलंच कापायला येत, मग त्याला आपण कापणी करून कसं साठवायचं हा मोठा प्रश्न पडतो. म्हणून स्वतःच्या शेताचं एक तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि त्यानुसार आपण बियाणं निवडा. जर तुम्हाला हलका पाहिजे असेल वाहन तर हलका वाहन घ्या. तुम्हाला रबीमध्ये उन्हाळीमध्ये पिकं घ्यायची असतात तर त्याच्यासाठी हलका वाहन कधीही चांगला असतो. जर तुम्हाला मध्यम वाहन चांगला असेल सोयीचा तर मध्यम घेऊ शकता, भारी पाहिजे असेल तर भारी घेऊ शकता. फक्त तुम्ही तुमच्या शेताच्या गरजेनुसार आणि तुमच्या नुसार त्याचं नियोजन करून घ्या. नंतर हे जे बियाणं आहे हे बियाणं घरचं असलं तर फार जास्त चांगलं. आपल्याकडे आपण दरवर्षी घरचं बियाणं विकून घेतो आणि दरवर्षी आपण बाहेरच्या बियाण्यांवर अवलंबून राहतो. आपल्याकडे जर घरचा चांगला वाहन आहे तर ते बियाणं निवडून घ्या, स्वच्छ करून घ्या. काही प्रमाणामध्ये बियाणं विकत घ्यायचं, काही बियाणं बदल केलाही पाहिजे, परंतु संपूर्णच संपूर्ण बियाणं आपण जर बाहेरून खरेदी करायला गेलो तर ज्या बियाण्यावरचा खर्च वाढतो, मग आपल्याला बियाण्याचा खर्च वाढला. आणि बऱ्याच वेळा असं होतं की बियाण्यासाठी सगळे लोक गर्दी एका वेळेला करतात आणि बियाण्यासाठी जेव्हा गर्दी करतात तेव्हा मग बऱ्याच वेळा कुठेतरी सुटून जातं. हलका वाहन भारी म्हणून घेतला जातो, भारी जागेला हलका वाहन लावला जातो. तर तशा चुका होऊ नये. आपल्याकडेही चांगलं बियाणं असतं, सुरुवातीला ही प्रॅक्टिस होती, आपण मध्यंतरी सोडली, परंतु आपण स्वच्छ करून घ्या घरचं बियाणं आणि ते बियाणं लागवड करू शकता. जर तुम्हाला हायब्रीड बियाणं वापरायचं असेल तर हायब्रीड धान किंवा इतर पीक लावायचं असेल तर हायब्रीड करिता आपल्याला दरवर्षी बियाणं बदला लागतं, दरवर्षी घ्यावे लागते. परंतु इतर जे सरळ वाहन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला दरवर्षी बियाणं खरेदी करण्याची गरज नाही. आता बियाणं तुम्ही निवडल्यानंतर त्याची उगवण तपासून घ्यायची. आता सध्या आपल्याकडे वेळ आहे, मे आणि जून च्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण त्याची उगवण तपासून घ्यायची. उगवणीला जर 80% जर ते व्यवस्थित आलं तर त्याला आपण पेरणी करू शकतो. आपलं बियाणं उगवणीमध्ये व्यवस्थित आहे किंवा नाही हे सुरुवातीलाच आपल्याला कळून जातं जर आपण तपासणी केली तर. आणि म्हणून तुम्ही विकतचं बियाणं असो किंवा घरचं बियाणं असो त्याची उगवण तपासून घ्या की नंतर तुम्हाला त्रास नको की आपलं बियाणं उगवलं नाही, आपल्याला रोपं कमी पडले किंवा आपली पिकं पातळ उगवलेत, ही तुम्हाला नंतर नुकसान नको. म्हणून आत्ताच उगवण तपासून घ्या, त्यानंतर ते पीक किंवा ते बियाणं पेरायचं की नाही हे आपण ठरवा. आता हे बियाणं ठरवल्यानंतर त्याची उगवण तपासल्यानंतर त्याला बीज प्रक्रियेची ही सोय करून घ्या. म्हणजे आपण पेरणार आहे त्याच्या आधी आपल्या जवळ हे बीज प्रक्रिया करण्याचं जे साहित्य लागतं ते सगळं आपल्याकडे तयार असायला पाहिजे. थायरम मिळतो, ट्रायकोडर्मा मिळतो, रायझोबियम. ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी आहे, ती तुम्हाला बीज प्रक्रियेकरिता वापरायची आहे. रायझोबियम हे वातावरणातला नत्र स्थिर करतो. एजोटोबॅक्टर वातावरणातील नत्र स्थिर करतो. रायझोबियम हा शेंगावर्गीय पिकांना पाहिजे असतो. तसंच जमिनीमध्ये स्फुरद विरघळवणारा जीवाणू असतो, पोटॅश मोबिलाईज करणारा जीवाणू असतो. तर या सगळ्या जीवाणूंची आणि जीवाणू खतांची आपण आत्ताच सोय करून ठेवायची. धानासारखं जर पीक असेल तर धानाला 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी लागते. ती बीज प्रक्रिया आत्ताच आपण जर करून ठेवली उन्हाळ्यामध्येच, कारण की हा धान
3% मिठाच्या द्रावणात धुवून नंतर स्वच्छ पाण्यानं धुवायचा, फोल जो येईल निघेल तो फेकून द्यायचा आणि त्याला सावलीत वाढवायचं असते. तर या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ते पीक लवकर तुमचं म्हणजे बियाणं लवकर व्यवस्थित होईल, सुकेलही, कारण की आपण पंख्याखाली जर सावलीमध्ये वाढवून घेतलं तर ते लवकर वाढवलं जातं. तर हे झालं बीज प्रक्रियेबद्दल. आपण बीज प्रक्रिया सगळ्या पिकांच्यासाठी

0: ती करायचीच असते. आपण लहान बाळाचं जसं लसीकरण करतो की पुढे त्याला कुठला आजार होऊ नये, तसंच बियाला बीज प्रक्रिया करायची असते आणि ही बियाची बियाचं लसीकरण असते. म्हणून याकडे आपण व्यवस्थित लक्ष द्या, आतापासून तयारीला लागा आणि सगळी सोय करून ठेवा. नंतर आपण जी अवजारं वापरतो, फावडा असेल, कुदळ असेल, सब्बल असेल, ट्रॅक्टर असेल, पॅडी ट्रान्सप्लांटर असेल, फन असेल आपली, जेही कुठलं बीबीएफ प्लांटर असेल, जेही कुठलं अवजार तुमच्याकडे आहे त्याचं सर्व्हिसिंग करून घ्या. ऑइलिंग ग्रीसिंग सगळं व्यवस्थित करून ठेवा की वेळेवर ते खराब होणार नाही आणि वेळेवर तुम्हाला धावपळ पण होणार नाही. कारण की एकदम सीझन सुरू होतो, त्यावेळेस मजूर मिळत नाही, कुणाला वेळ नसतो एवढा, आणि मग त्यावेळेस घाई गडबडीमध्ये सगळी कामं चुकतात. म्हणून आत्ताच आपल्याकडे वेळ आहे, तर आपण ती सर्व तयारी करून घ्या. आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं की जर धान रोवणी यंत्राने मशीनने जर तुम्हाला रोवणं करायचं असेल, तर तुम्हाला आत्तापासून माती चाळणी करून ठेवावी लागेल. म्हणजे आपल्या शेतामध्ये जी माती असते ती माती चाळून घ्यायची की जेणेकरून त्यामध्ये खडे गोटे राहणार नाही आणि ते गोटे त्या मशीनमध्ये अडकणार नाही आणि त्याची पिन तुटणार नाही. म्हणून माती चाळून घ्यायची, त्यामध्ये सेंद्रिय खत मिसळायचं, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, चांगलं कुजलेलं शेण खत असेल तुमच्याकडे, तर ते पण चांगलं चाळून त्या मातीमध्ये मिसळून ठेवून द्यायचं. जेव्हा आपला हंगाम सुरू होईल आणि आपल्याला ट्रे भरायचे असतील धान रोवणी यंत्राने रोवणी करण्याकरिता, तर तेव्हा आपली धावपळ होणार नाही आणि माती ओली असते तेव्हा. आताची कोरडी आहे आणि कामही भरभर होतात आता जर आपण कोरड्यामध्ये केले तर, तर ती माती आत्ताच चाळणी करून घ्यायची. मग ते मला ट्रे ठेवायची आहे तर माझी जागा सपाट आहे का नर्सरीची, ती नर्सरीची जागा सपाट करून ठेवावी लागेल. मग आपली जिथं ओलिताची सोय आहे तिथेच ती जागा सपाट करून ठेवावी लागेल, कारण की त्या रोपांना आपल्याला पाणी द्यायचं आहे, ओलीत करायचं आहे, तर ती सोय तिथंच लागेल. त्याच्यावर जे फवारणीसाठी पाणी फवारायला वगैरे जी बाकीची सोय लागते ती करून घ्यायची. तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आपल्याला करून ठेवाव्या लागतील. सध्या आपल्या कडुनिंबाच्या झाडाला निंबोड्या लागलेल्या आहेत. हा निंबोडीचा अर्क सर्व पिकांवर पीक संरक्षणासाठी आपण वापरतो. आत्ताच्या निंबोड्या आहेत त्या जर आपण गोळा करून ठेवल्या, सुकवून ठेवल्या, तर आपल्याला खरीप हंगामामध्ये काही रब्बी हंगामामध्ये आणि उन्हाळीमध्येही हा निंबोडी अर्क त्याचा तयार करून आपण आपल्या शेतात फवारू शकतो. तर ही तयारी मात्र आताच करावी लागेल, वेळेवर आपल्याला निंबोड्या मिळणार नाही. तर ही सोय करा आणि जसं आपल्याला पीक संरक्षण करायचं आहे, कमी खर्चात करायचं आहे, तर तुम्हाला निंबोडी सांगितली तसा दशपर्णी अर्क येतो. ह्या 10 वनस्पती ज्यांना शेळी खात नाही अशा 10 वनस्पती आणायच्या, त्याचा अर्क बनवायचा आपल्या घरच्या घरी, तो आपल्या शेतात फवारायचा. तर एकंदरीत काय, तर येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपण हे सगळं नियोजन करा की जेणेकरून तुमचं धावपळ होणार नाही, अति खर्चही होणार नाही. आपल्याला रासायनिक खतं लागतात, सेंद्रिय खतं आपण दिली भरपूर, त्यानंतर आपण जर जीवाणू खतं वापरली तर आपल्याला रासायनिक खतं थोड्या प्रमाणात लागतात. तर त्या रासायनिक खतांची उपलब्धता कुठे मिळतील याची सगळी सोय आपण आतापासून करून ठेवावी की जेणेकरून आपल्याला नंतर धावपळ होणार नाही आणि आपली बऱ्याच वेळा फसवणूक पण होणार नाही. तर या गोष्टीसाठी आपण काळजी घ्यावी आणि येणारा खरीप हंगाम आपल्याला चांगला जावो अशा मी एक आशा व्यक्त करते, शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: श्रोतेहो, योग्य नियोजन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तयारी केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना अधिक चांगलं उत्पादन मिळण्यास मदत होऊ शकते. तर आपण ऐकत होतात खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयावर डॉ उषा डोंगरवार यांचं भाषण. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपल्या शेतकरी बांधवांच्या आवडीचं एक छानसं गीत.

0: श्रोते हो, आपण सैराट या चित्रपटातलं गीत ऐकलं आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती. मुक्काम पोस बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी. यानंतर सादर करतोय प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका. या मालिकेत आज आपण ऐकूयात मुक्काम पोस्ट लव्हारी तहसील साकोली जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी अनिल किरणापुरे यांची मुलाखत आणि जाणून घेऊयात त्यांच्या शेतीबद्दलचे अनुभव. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपलं नाव सांगा.
1: माझे पूर्ण नाव अनिल शिवलाल किरणापुरे, युवा शेतकरी, मुक्काम पोस्ट लव्हारी तहसील साकोली जिल्हा भंडारा.
0: बरं, आपल्याकडे किती एकर शेती आहे साधारण?
1: माझ्याकडे 5 एकर आहे.
0: 5 एकर शेती आहे. तर 5 एकरांमध्ये कुठली कुठली पिकं घेता तुम्ही?
1: आम्ही 3 एकर मध्ये भाजीपाला पीक असते. आमच्याकडे तरबूज असते, काकडी, टमाटर, वांगा, कोबी असे इत्यादी भाजीपाला पीक आम्ही घेत असतो.
0: आणि उरलेल्या 2 एकर मध्ये
1: धान असते ऑर्गेनिक. ते पण ऑर्गेनिक शेती असते आमची.
0: अच्छा अच्छा.
1: त्याच्यावर ऑर्गेनिक म्हणून धान आम्ही तयार करतो.
0: अच्छा, तर पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने करता तुम्ही?
1: हो, भाजीपाला पण आणि धान पण.
0: धान पण. तर एकूणच या भाजीपाला पिकाच्या शेतीचं आणि धानाच्या शेतीचं व्यवस्थापन आणि नियोजन कशा पद्धतीने करता तुम्ही?
1: आम्ही भाजीपाला पीक लागवड करताना आधी बाजारपेठेचा विचार केला जाते की आपला माल केव्हा कोणत्या महिन्यात कोणत्या मालाला डिमांड आहे, त्या पद्धतीने वर्षभराचा आमचा शेड्यूल असते. आम्ही डिसेंबर ते जानेवारीला टरबूज पीक घेतो आणि त्याच्यानंतर कोहळा पिकाची लागवड करतो. नंतर जून जुलै मध्ये काकडीला खूप मागणी असते गणपती गौरीमध्ये, त्या पद्धतीने कारली काकडी याचं नियोजन वर्ष अशा पद्धतीने केला जातो.
0: या सगळ्या पिकांवर कुठल्याही प्रकारची कीड येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा रोग येऊ नये यासाठी तुम्ही काही वेगळं असं विशेष व्यवस्थापन किंवा नियोजन किंवा काय काळजी घेता एकूणच पिकांची?
1: आम्ही जसे आम्ही नैसर्गिक आणि जैविक सेंद्रिय शेती करतो आणि त्या पद्धतीने आम्ही कीड व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही नैसर्गिकरित्या फ्रेमोलॉल टॅप आहेत, लाईट ट्रॅप, निळे पिवळे ट्रॅप आहेत, असे विविध ट्रॅप लावून आम्ही कीड व्यवस्थापन करीत असतो. कारण आम्ही कोणत्याही प्रकारे केमिकलचा वापर न करता ऑर्गेनिक शेती असल्यामुळे त्या पद्धतीने जसपर्णी अर्क आहे, निंबोळी अर्क आहे, याचा आपण वापर करून नैसर्गिकरित्या कसं कीड व्यवस्थापन करता येईल त्या पद्धतीने आपण ट्रॅप फ्रेमोलॉल नूर आणि ट्रॅप लावून आपण शेतीचा बचाव करत असतो.
0: अच्छा. आणि काही आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वगैरे वापर केला आहे का यामध्ये?
1: हो, तंत्रज्ञान म्हणजे आम्ही सगळ्या आमच्या शेतामध्ये भाजीपाला पीक आम्ही घेत असताना ड्रीप, मल्चिंग, बेडमेकर, रोटावेटर सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने शेती केल्या जाते की त्या ठिकाणी लेबर कमी लागतील या पद्धतीने आपण नियोजन केल्या जाते शेतीचा.
0: अच्छा.
1: कारण आज मोठी शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न आहे की मजूर मिळत नाही आणि मजुरींचा लेबर कॉस्ट हे कमी कशी होईल या पद्धतीने आपण त्या पिकाचे नियोजन करीत असतो.
0: अच्छा.
1: मी तर सांगेन की शेतकऱ्यांनी भाजीपाला पीक आणि धान पिकाला पर्यायी पीक म्हणून आता फळबागीकडे वरलं पाहिजे. 1.5 एकरामध्ये मी आता हल्ली तायवान पीक पेरूची लागवड केली आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली आणि शेतकऱ्यांना सुद्धा पिकं घेताना मुख्य पिकामध्ये आंतरपिकाचं नियोजन केलं पाहिजे. कारण एका पिकावर अवलंबून न राहता त्याच्यावर जर जमदा बाजारपेठ मिळाली नाही तर आपल्या दुसऱ्या पिकावर त्याचा खर्च निघू शकतो.

0: अच्छा, आपलं जे फळ पिकं आहे किंवा भाजी पिकं आहे, धान पिकं आहे, तर याचं विक्रीचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करता?
1: आता आम्ही मॅडम आम्ही जे काम करतानी आज आम्हाला रासायनिक आणि केमिकल ज्या पद्धतीने जे धान पिकवलं जाते, कोणत्या भाजीपाला पिकवला जाते आणि आम्ही सेंद्रिय पिकवतो याची तुलना आमची केमिकल सोबत होते, पण बाजारपेठ उपलब्ध नाही आहे सध्या आमच्या सेंद्रियची. तरी आपण एक मिशनवर काम करतो, माती वाचवा आणि देशाला वाचवता कसं येईल या पद्धतीने आम्ही करतो. आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला कमी जर दरामध्ये आमच्या शेतामध्ये जर माल निघाला तर आमच्या स्थानिक तालुक्याला एक बाजारपेठ आहे, त्या ठिकाणी नेलं जाते. आणि टनाने जेव्हा माल निघतो, एक दोन तीन टनाने जेव्हा माल निघतो, तेव्हा भंडाऱ्याला मोठी मंडी आहे, त्या ठिकाणी आमचा माल गाडीने पाठवले जाते. आणि राहिला प्रश्न आमच्या तांदळाचा दाढीचा, हे आम्ही स्वतःच प्रोसेसिंग सेंटर करून. आता मागच्या वेळेस एक दीड पाऊंड ते दोन दीड एकरला मिरची होती, मिरचीचे भाव पडले, पण आम्ही त्याच्या प्रोसेसिंग तयार करून म्हणजे पावडर, मिरची पावडर तयार करून मी तो ऑर्गेनिक मिरची पावडर बाजारपेठेमध्ये स्वतः ऑफिसमध्ये जाऊन, कृषी ऑफिसमध्ये जाऊन, विविध ऑफिसमध्ये जाऊन मी त्याची प्रसिद्धी केलो, प्रचार प्रसिद्धी करून ते विकल्या गेले. आणि तांदूळ पण आमच्याकडे ऑर्गेनिक आहे, ते पण आम्ही लोकांना पुरवले जाते. आमच्याकडे जर 20 जर ग्राहक असतील ऑर्गेनिक वाले तर त्याच्यासाठीच आम्ही ते धान तयार करतो, बाकींच्या आम्ही विचार करत नाही.
0: बरं, तर भाव कसा मिळतो मग तुम्हाला यामध्ये?
1: आम्हाला जसं आता केमिकलचा 60 रुपये असेल तर आपण ज्याला 5 रुपये की 10 रुपये वाढवून आम्ही तो रेट ठरवत जातो. 70-60 रुपये जरी जयश्रीराम केमिकल असेल तर आमचं 70 रुपये ते 75 रुपयाच्या भावना आमचा तांदूळ विकला जाते.
0: तर जेव्हा अवकाळी पाऊस येतो किंवा नैसर्गिक कुठलंही पण म्हणजे नुकसान झालं नैसर्गिकरित्या, तर त्यासाठी तुमच्याकडे काही दुसरं ऑप्शन आहे का की तुम्ही झालेलं नुकसान कशा पद्धतीने भरून काढता?
1: पूर परिस्थिती जर आली आणि पूर्ण आपला जर पिकच बुडाला तर आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. पण आज जर उभ्या पिकाला जर कीड जास्त जर खात असेल, कोणता व्हायरस जर आला असेल, तर आपण त्याला लगेच उकळून त्याच बेडवर, त्याच मल्चिंगवर, त्याच तारकाठीवर आपण दुसरा माल तुरंत लागवड करू शकतो.
0: बरं, नक्कीच, खूप छान. आणि धानासाठी तुम्हाला कसा काय भाव मिळतो आणि त्याचा काय विक्रीची व्यवस्था तुम्ही कशा पद्धतीने करता?
1: विक्री मी स्वतः तयार केली मॅडम. मी स्वतःचा आपला धान तयार केला ऑर्गेनिक पद्धतीने, ते लोकांपर्यंत त्याचा प्रसार प्रसिद्धी करून त्यांना आधी त्याच रेटमध्ये केमिकलच्या दरामध्ये मी विकल्या गेले आणि त्यांना ते आवडलं. आज सगळे जे सिटीमध्ये शहरामध्ये राहणारे जे कर्मचारी आहेत त्यांना ते तांदूळ आवडल्यामुळे आता मी माझ्याजवळ 50-60 लोकांची टीम आहे आणि त्या 50-60 लोकांसाठी 2-2.5 एकरला मी तांदूळ लावतो आणि त्यांनाच दरवर्षी मी विकल्या जाते. कसं आहे, थोडीशी आधी प्रसार प्रसिद्धी करायला थोडासा घरोघरी सगळ्या गोष्टी काढ्या करायला थोडा त्रास झाला, पण आता मलाच फोन येतात आणि तांदूळ मागवले जातात आणि घरपोच मी त्यांना पोहोचवून देतो.
0: बरं, पण तुम्ही जसं सांगितलं की प्रचार प्रसिद्धी तुम्ही केली, तर ती कशा पद्धतीने केली तुम्ही?
1: आता विविध शासनाच्या माध्यमातून अनेक प्रदर्शने, शेती मेळावे तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला होतात, त्या ठिकाणी मला बोलवले जाते. एक युवा शेतकरी म्हणून, सेंद्रिय शेतीचा एक ट्रेनर म्हणून, माझी यजदाला सुद्धा सेंद्रिय शेतीवर मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती झाली आहे. असं विविध ट्रेनिंग देण्यासाठी मी कर्मचाऱ्यांना जातो आणि त्या ठिकाणी मी आपल्या शेतामध्ये काही पिकते ते त्यांना सांगतो आणि ते त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्ट वगैरे घेऊन त्यांच्यासोबत कुठे जरी गेलं तरी मी 5 लोकांसोबत ओळख करून त्या लोकांसोबत कम्युनिकेशन असते, कारण शेतकऱ्यांना पिकवता येते पण विकता येत नाही.
0: बरोबर,
1: हेच मोठी कला शेतकऱ्यांनी शिकली पाहिजे, त्या पद्धतीने मी काम करतो.
0: बरं, तर त्यांना तुम्ही एक प्रकारचं प्रशिक्षणच देता?
1: हो.
0: या आणि तुम्ही इतकं छान तुमचं शेती तुम्ही करता, तर काही पुरस्कार वगैरे मिळाले आहे का तुम्हाला?
1: आता 2021 पुरस्कारावर युवा शेतकरी म्हणून मला महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलं, राज्यपालाच्या हस्ते आता मागच्या महिन्यामध्ये, नाही का, युवा शेतकरी म्हणून महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळाला. असे विविध पुरस्कार म्हणजे 11-15 पुरस्कार मला शेती क्षेत्रात, विविध सामाजिक क्षेत्रात, क्रीडा विविध क्षेत्रामध्ये मला 15-16 पुरस्कार मिळाले आहेत.
0: अरे वा, खूप खूप अभिनंदन तुमचं यासाठी. आणि मला आता सांगा की तुमच्या म्हणजे फ्युचर प्लॅनिंग काय आहेत, भविष्यातील योजना काय आहेत, पुढे काय करायचंय?
1: मी तर ठरवलं की माझं शिक्षण जरी वेल एज्युकेट असताना जर मला नोकरी मिळाली नाही तरी मी निराश न होता माझ्या शेतामध्ये कसं टेक्नॉलॉजी, आधुनिक टेक्नॉलॉजी आणून माझं शेत कसं सुंदर करता येईल याच्याकडे माझा संकल्प आहे. आणि ह्या वर्षी मी फळबाग, तायवान पिंकची फळबाग लावली आहे. पुढच्या येत्या जून जुलैमध्ये सुद्धा केळीची प्लॅनिंग माझी

0: सुरू आहे दीड एकरामध्ये. आणि आज एवढा मोठा केमिकलच्या माऱ्यामुळे अनेक रोग तयार होत आहेत, अनेक लहान मुलांना अटॅक येत आहेत. आणि रासायनिकच्या अतिवापरामुळे आपली जमीन धरतीमा हे खूप खराब होत आहे. याच्यावर मला भविष्यामध्ये जमीन बचाव मिशन मध्ये काम करायचं आहे आणि चालवणी आहे.
1: नक्कीच तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी पुढील नियोजनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: तुमचा ना कास्तकार बांधवांनो आपण ऐकत होतात प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे. या मालिकेअंतर्गत मुक्काम पोस्ट लवारी तहसील साकोली जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी अनिल किरणापुरे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. तर श्रोते हो यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भावविभोर नादलहरींचा सूर केवडा।

रंध्रा रंध्रात चांदणं फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी. कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे

दैव फुलणारी सदा फुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
1: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझाच
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
2: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
1: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
2: जवळी।
1: हॅलो मनभावन
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
1: हे हाय प्रतीक्षा।
5: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
5: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
1: काय सांगतेस,
5: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय अगदी निशुल्क।
1: क्या बात है।
5: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
1: हा पाहत आहे प्रतीक्षा। आता कुठलीही
4: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले, तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियन सोबतही मुक्त व्यापार करार केला। या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले।
6: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेज

0: निभाएंगे।
1: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते। अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले। केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं। येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत। दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली। पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल। गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला। नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली। ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे। या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले। 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला। 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते। छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं।
2: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है। बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए।
1: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री

त्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या

0: तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सय्यप्पा बांडगर आणि सहकारी यांनी गायलेलं श्री खंडोबाच्या लग्नाची कथा हे धनगरी गीत ऐकूया.

0: टाकू नये बाबा.
1: दैत्य मारण्याकरता भोळ्या शंकरानं खंडेरायाचा अवतार धरून बरे का
0: अगदी तिथे अवतार धरून त्या मानू खंडाला
1: जेजुरी गडाजवळ येऊन दैत्य मारलं आणि त्या वेळेला
0: काय केले या
1: माळसा राणीला घेऊन त्या काळ जेजुरी गडा आला बरे का
0: अगदी आनंदाच्या भरात जेजुरी गडाला आलो ते राजी करायला
1: एवढ्यात गावची लोक जमा गोळा होऊन जाऊन लागली होती बोलायला
0: बाबा जाऊन काय लाल ते सांगायला
1: वाघ जंगलात न सुटल्यात वाघ आम्हाला खायला लागल्यात आमची जनावर मारतो ही बरे का
0: हे जे बंदोबस्त काय तर तुम्ही करायला पाहिजे बाबा
1: एवढं म्हणताना खंडेरायानं आपला प्रधान संगतीला घेतला
0: आणि निघून

बोत्सत मान्यो खंडाला मधल्या तळाला ह्या जंगल झाडीला दैत्य माजले होते हे ब्रिका आग दे दे दे।

0: खंडी रायला येऊन जन लोक लागले होते सांगायला वाघ सुटले वाघ दमुद्या बरे का
1: अरे जाणाला घेतला ऐकून घेऊन बे का समच्या जंगलामध्ये
0: बानबा तुडा संगती घेतलं परदानाला घेऊन बरे का
1: आणि काही केलं
0: वाघ मारू लागला बरे का
1: वाघ मरताना त्या वेळेला परदानाला लालता बोलायला
0: तहान लागली आम्हाला ह्या वेळेला पाणी पाहिजे ही बाबा
1: पाण्याचं नाव घेताना गेला होता निघून बाबा
0: परदानाने झारी घेतली हाताला निघून लांब दूर पडल्याला
1: ह्या बानूच्या जवळ पाणी मागायला
0: एवढ्यात बानून काय करायला
1: काय केले बाबा
0: झारी बघून झारी घेतली हातात वाड्यामध्ये जाऊन बघते तर झारीचा लकलकाट उजेड पडलेला बघून बरे का
1: काय केले त्या भानून
0: मना ध्यानाचा विचार केला ही झारी असली तर पाणी पिणार कसला असेल
1: म्हणून विचार केला
0: म्हणून झारी आठून घेतली दुसऱ्या झारीत पाणी दिलं

0: त्या भानून दुसऱ्या झारी मध्ये पाणी दिया ना
1: ती झारी प्रधानानं घेतली आणि निघून
0: अगदी मात्र या खंडीरायाच्या जवळी अंगाला
1: जाऊन लागलो. जाऊ खंडीरायाला पाणी दे हिला.
0: खंडीरायाला बाबा पाणी देताना
1: झारी ओळखली. झारी आपली नवू झारी कुणाची आणलं बाबा?
0: आपली झारी नवू म्हणला हे
1: मला काय माहित नाही. मला झारी आपली आत नेली आणि भरून दिली हा बरे का
0: म्हणताना मी पाणी घेऊन आलो म्हणलं. मला काय ओळखलं नाही तर
1: एवढं म्हणताना खंडीरायाला एवढंच पाहिजे होत.
0: खंडीरायाला काय केलं त्या वेळेला?
1: प्रधानाला सांगितलं जा जेजुरीगडाला बानू माणसाचा सांभाळ कर जा बरे का.
0: सांभाळ कर जा
1: म्हणून मी जातो झारीच्या स्वतःला म्हणून.
0: म्हणून खंडीराया बघा प्रधान गेला त्या माणसाजवळ.
1: खंडीरायाने काय करायला

0: खंडेरायानं सांगितलं परमानंद निघून परदानशी गेला. खंडेरायानं मनाचा विचार केला हा बरे का.
1: म्हाताऱ्याच रूप धरून निघून कुठं
0: निघून माळसाच्या वाड्याला त्या धनगराच्या वाड्याला गेला. माळसाला जाऊन काय लागला होता बोलाहिला.
1: भूक लागल्या मला जेवायला वाडक.
0: जेवणाचं नाव घेताना माळसा काय लागेल ते बोलायला.
1: काय बोलतो
0: बाबा तू काम काय करणार बरे का.
1: जेवाय वाढते घर धंदा काय करणार.
0: एवढं म्हणताना
1: खंडेरायानं विचार केला.
0: आणि लागला होता बोलाहिला मी तुम्ही सांगेल ते काम करीन बरे का.
1: कोणतं मी सांगा मी सोडत नाही काम करणारच.
0: एवढं म्हणताना
1: काय केलं
0: खंडेरायाला काय काम सांगा हिला.
1: काय

0: राहिले म्हटलं आपण वाड्यात आलो अटूया
1: म्हणून लागला त्या वाड्याला डाई त्या वेळेला
0: त्या वेळेला काही झालं परिकार त्या ठिकाणी आला
1: लग्ज्या लगी वाडा लुटून बांधला म्हणला मला वाडायला पाहिजे ही ब्रिका
0: काम धंदा केला म्हणला मला भूक लागल्या
1: भानून काय करणी करायला
0: काय केलं
1: कुत्र्यांच्या जी दूध घालत होती ताक भात घालत होती ब्रिका
0: ती बागा ताटक
1: ते आणून त्या गाडग्यामध्ये ओतलं
0: हो
1: देवानं भानूसाठी आनंदात ती खाल्ले हे ब्रिका
0: आला असू दे म्हणला कसल्या तर भूक लागल्या पोटाला
1: भानून विचार केला चार बाया लावल्या तरी चार गडी लावलं तर वाडा इळवर लोटायचा होत नाही
0: एका तासात वाडा लोटून टाकला
1: काहीतरी चमत्कार म्हातारा म्हणून त्याला परत काय काम सांगायला
0: काही सांगितले बाबा
1: माझी मेंढरे धुनांचा नदीला म्हणता ना
0: अगदी बरं का

0: फिर उन कट गावर आप टाइज जीवरी का
1: चला का वो कपड़े धोए जन मेंढर धोएला गला जी
0: बाजुला वालों का कपड़े धो दूते त्यो बगुन जैसे कपड़ वाला उचलो ना पट्टा जी तसे आप परमान मरी का
1: मेंढी पाने तो बड़ो है जा खड़का मंदे आप टाइज जा
0: ये उड़ियत बानों ने विचार किया सकल दरन मेंढ का मेंढर धोतु या
1: आसुन तेजे मेंढर धोए जो मेना जी मनला
0: मनो ने भाकरी घेऊन महागेट ना जाय हला
1: बानो निघून गेली ना दिला
0: तेवढ्यात काय लागला होता खंडीराया बोलाहिला तू माझी मेंढर सगळी मारलीस बरी का
1: अरे पाग मेंढर आपटून पाग मारून टाकला
0: एवढं म्हणताना बानो का काय लागल होता खंडीराया बोलाहिला
1: काही बर
0: मला करून घेत असेल तर तुझी मेंढर सगळी उठवतो
1: सगळं जिवंत करून देतो
0: हो जिवंत करून देतो
1: एवढे म्हणताना
0: बानूत कबूल झाली त्या वेळेला तर ते लग्न लावाहिला
1: अगदी आज खंडीरायाचं भानूचं लग्न लागलं
0: बानूला घेऊन जेजुरगडाला येऊन लागला राज्य करायला
1: अगदी आनंदाच्या भरात बाबा राजलालचा करायला
0: एवढ्यात काय नवरपरी घडायला पाहुणे
1: काय घडले बाबा।

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पूर्णिमा मोडक यांच्या स्वरातील एम पी भावे यांची स्वररचना.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बाब बोरकर यांनी लिहिलेलं गाणं. गायिका आहेत अलका सोवनी.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मणिप्रसाद यांचं गायन ऐकूया. राग शिवकंस, विलंबित बंदिश एकतालात आहे, बोल आहेत सजन मन आज. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे, बोल आहेत मोरा जिया नाही लागे. हार्मोनियमवर साथ दिली आहे दीपक कुमार यांनी. तर ऐकूया पंडित मणिप्रसाद यांचं गायन, राग शिवकंस.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मणिप्रसाद यांनी गायलेला राग शिवकंस ऐकला. यांना हार्मोनियमची साथ दिली होती दीपक कुमार यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी. या नभोनाट्याचा भाग पहिला.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी. आज ऐकूया भाग पहिला. लेखक दीबा मोकाशी. सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.

तुका तुका हरवला तो दिवस, तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वद्य द्वितीया होती. अजून पहाटे रानात धुकट हवा होती. त्या दिवशी शेण गोठा उरकून दूध काढून दिवसाचा पहिला प्रहर संपता संपता मी रानात गवताचा भारा आणायला गेलो. बरोबर भाकरी बांधून घेतली होती.

वेळाचा हात गवतावर सपसप सपसप सपसप चालला होता आणि अधूनमधून मी स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग दंग होऊन म्हणत होतो, पण त्यातूनच प्रपंचाचे विचार मध्ये मध्ये घुसत होते. रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातल्या प्रश्नांचा विचार फार चांगला होतो. कोंडलेले संताप निराशा यांना बडबडून वाट करून देता येते. आता गवत कापताना माझं तेच चाललं होतं. मी माझ्या बायकोला समजवत होतो, वहिनीची तुकाच्या बायकोची समजूत काढत होतो, दुकानाचे विचार मनात होतेच. गाठीशी असलेल्या तोटक्या द्रव्यामध्ये संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होतो आणि गेले काही दिवस दुकानं जो वैकुंठाचा टकळा सुरू केला होता तोही काही मनातून जात नव्हता. दादा ए तुका दादा, अरे तू प्रपंचात थोडं जरी लक्ष घातलंस तरी आपण किती सुखी हो. तुका पांडुरंग पांडुरंग.

0: तसा प्रपंचाला निरुपयोगी झालेला होताच, पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता. जगाची शुद्ध हरवल्यासारखंच त्याचं झालं होतं. भजन गाताना इतकं बेभान मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. कधी नव्हे एवढी आर्तता त्याच्या अभंगात आलेली होती आणि त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीवर बसल्यासारखे मनाला सोडवत नव्हते. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, मुकुट कुंड लांचा दीप्ती, तेजे लोपला कबस्ती, मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती टोळस साजिरी. ए काना सावत, अरे काना, अरे हा तुझा मार्ग नव्हे, हा माझा मार्ग नव्हे, मग हा मार्ग तुकाचा आहे का? कुणी ठरवला हा मार्ग तुकाचा? कधी? मी आठवायला लागलो. लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्या प्रमाणेच सगळे खेळ खेळलेला होता. मग तो दुकानात बसायला लागला, मग आमचे आई वडील केले. आणि हे सगळं आठवता आठवता तुकानं जे आपलं चरित्र सांगितलं होतं ते आठवायला लागलं. चरित्र सांगण्याचा तो प्रसंग आमच्या आनंदओरीवरच घडला. आमच्या देवळाच्या ओरीला आनंदओरी म्हणायचे. या इथेच आमचं बालपण हुंदडलं, मोठेपण गरजलं. या इथं बसूनच तुका आणि त्याचे सहकारी अभंग संकीर्तन करायचे. एक दिवस रात्री कीर्तन संपलं. आणि सर्व सहकाऱ्यांनी आग्रह धरला,
1: तुकोबा तुमचं चरित्र ऐकायचंय, जरा बैजवार सांगा की.
0: तेव्हा तुकानं ते 15-20 अभंगातून थोडक्यात सांगितलं. ते अभंग मी गुणगुणायला लागलो आणि म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो तेच विसरलो. हे असं होत कानोबा, हे असं होत. तुकाचे अभंग म्हणायला लागलं की तुम्हाला भान राहत नाही, नेहमीचा अनुभव. नाही, तुम्ही स्वतः अभंग रचलेले आहेत. तुकया बंधू म्हणून, कानोबा म्हणून. तुकाचे पाहून अनेकांनी रचलेले आहेत. रामा म्हणे, गोंद्या म्हणे, सालो मालो म्हणे. हे असं घराघराड कवित्व सुरू झालं तेव्हा मी सोडून दिलं. टळटळीत तुपार. त्या दिवशी मी दुपारपर्यंत रानात गवत कापलं, एका झाडाखाली बसून भाकरी खाल्ली, नदीवर जाऊन पाणी प्यायलो, एक वाळलेलं झाड दिसलं ते जळण्यासाठी तोडलं, गवताचा भारा बांधला, त्यावरती लाकडं आवळली आणि ती दोन्ही ओझी डोक्यावर घेऊन मी घराकडे निघालो. घरी येऊन दोन्ही ओझी बेड्यात टाकून मी घरात शिरलो. आत तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती. ती 6 महिन्याची गर्भार होती आणि तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागलेली होती. भिंतीला मान टेकवून समोर पाय पसरून हताश नजरेनं ती शून्यात पाहत बसलेली होती. काय झालं असेल ते मी ओळखलं. तुक्या नक्की पुन्हा कायम. गेले काही दिवस तुका आपल्याला वैकुंठाचं बोलावणं आलेलं आहे. आपण वैकुंठाला जातो, वैकुंठाला जातो असं गात गात बेभान होऊन घराच्या बाहेर पडत होता. आणि आता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर रानं तुडवता येत नव्हती आणि म्हणूनच ती माझ्या येण्याची वाट पाहत बसली होती. तिनं माझ्याकडे एकदा पाहिलं मात्र
2: भाऊजी,
0: ती थकली होती. गर्भाचा भार वाहून, तुकाच्या आयुष्याचं ओझ वाहून. इतक्यात माझ्या बायकोनं पुढे येऊन सांगितलं,
2: अहो तुका भाऊजी, काल जे कीर्तनाला गेले ते अजून आले नाहीत. मुलं देवळात पाहून आली होती, तुका भाऊजी तिथं बी नव्हते.
0: हातातलं वेळा कोणाड्यात सारून खोवलेलं धोतर तसंच

0: ठेवून मी बाहेर आलो. तुकाची टाळगोदरी जागेवर नव्हती, म्हणून मग आनंद ओरीवर आलो. दादाची टाळगोदरी तिथेही दिसेना, म्हणून मग पांडुरंगासमोर आलो. पांडुरंगा, दरवेळी ह्याचंच नाव घेत तुका कुठंतरी जाऊन बसतो. आता ह्यानंच त्याला शोधून काढाव. ए, तू कोण आहेस रे? कुणी आहेस का? सारखा आमच्या संसारात अडथळे आणतो आहेस. तुका तुझ्या माग, मी तुकाच्या माग किती दिवस खाल्लार हा गोंधळ? आ, गवताचे भारे आणायचे कुणी, साठवायचे कुणी, शेतावर कुणी जायचं, दुकानावर कुणी बसायचं, दूध कुणी काढायची? या घराचं कसं होणार काय रे? सहा महिन्याच्या गर्भारणीला का तिच्या नवऱ्याला शोधायला बाहेर थाटणार? आणि तिला गर्भ तरी का राहावा? देवळातून बाहेर पडून जवळजवळ धावतच मी गावातल्या रस्त्यातून निघालो. तू का? ओ काका, तुकाला कुठं पाहिलं का? दादा, एव्हाना लोकांना त्याची सवय झालेली होती. कुणीतरी एखादा म्हणायचा.
1: काय कान्या, हरवला वाटत तुक्या पुन्हा?
0: आणि त्याला शोधून काढून घेऊन आलो की म्हणायचा.
1: काय सापडला वाटत तुक्या?
0: हरवला का आणि सापडला का, या दोहोंमध्ये काय काय होत होत त्यांना काय ठाऊक. एक दिवस सापडणार नाही ना तेव्हा नाही पण यांना काय करणार? यांना काही करणार नाही. आजवर जे गेले त्यांना लोक विसरले, तुकालाही विसरतील. परमेश्वराचं राहत गाडगं इतकं जबरदस्त फिरताय. तुका, मी जवळजवळ धावतच इंद्रायणीवर आलो. एका कातळावर उभा राहिलो. दुपारच्या उन्हाची स्तब्धता इंद्रायणीवर पसरलेली होती. इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहत होता. तुका, दादा, तुका दादा रे! मग मी तसाच हाकात येते, थांबत थांबत काठाकाठानं पुढं मागत आवत, श्वासासाठी तपकत, जिथे जिथे डोहामध्ये धोका ठाऊक होता तिथे लवून पाहत, प्रवाहावर काही तरंगत येताना दिसलं की धडधड त्या छातीवर हात देत. मी किती वेळ शोधत होतो कुणास ठाऊक. संध्याकाळ झाल्यावर मी थकून एका कातळावर बसलो. संध्याकाळच्या या प्रकाशात आम्ही तिघ भाऊ कितीदा तरी इथं असेच बसलोय. मला वाटत संध्याकाळच्या त्या लाल प्रकाशातच आम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे घडणार होतो तसे घडलो. सावजी पुढे संसार मुक्त झाला आणि मी संसाराच्या दरीवर ब्रह्मज्ञानाच्या फांदीला लोंबकळत राहिलो. आता जर तुका सापडला नाही तर तिघा भावातला मी एकटाच उरलो असं होईल. जे विठ्ठलाच्या मागे लागतात त्यांचं असंच होत. ज्ञानेशाचं, त्याच्या भावंडांचं हेच झालं की नाही पण विठ्ठलाच्या मागे लागणं, विठ्ठलाच्या मागे लागणं म्हणजे तरी काय आहे? मिट्टकाळोख. अंधारात आपल्याला दिसत नाही तरी सृष्टी चालूच आहे. आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. आपला अगदी सख्खा भाऊ असला तरी या सृष्टीत नाहीसा होऊ शकतो. आणि सृष्टीला आई वडील नाहीत, भाऊ बहीण नाही, कोणाचं काही नाही. मग सृष्टीला कोण आहे? विठ्ठल. तुक्याचा तो लाडका विठ्ठल. या इथं कातळावर बसल्यावर वाटणारी ती बालपणाची भीती कुठं गेली? नाही आहे ना, भीती आहेच, फक्त तिची रूप बदललेली आहेत. तुकाचं काय चाललंय याची

0: भीती, योगक्षेम कसा? घरी सगळे काळजी करत असतील, वहिनीचा जीव अर्धा झाला असेल, लेकरांना जवळ घेऊन दोन्ही पायापासून. आता वहिनीला घरी जाऊन काय सांगू? वहिनी, तुका हरवला.
1: तुका हरवला?
0: नाही पण कदाचित एव्हाना तुका घरी परतलाही असेल, तो माझी काळजी करत असेल, मला शोधायला कदाचित. संसारी माणसाच्या चिंता, संसारी माणसाच्या चिंता या अशा सतत पलट्या घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो, दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकांच्या चिंतेत राहणंच त्यांना आवडतं, तेव्हाच ते खरेच जगतात. नाही पण गर्भार बायकोची पर्वा न करता तुकांना हे असं निघून जावं. तुका दादा घराशी पोहोचतात माझ्या लक्षात आलं की तुका परतलेला नाही. उघड्या दारातून आतली दिव्याची लाल चोत दिसली, माझे हातपाय कळाले. किती हौसेनं अनेकदा आम्ही आमचं हे घर रंगवलंय, सारवलंय, तुळय खांबांना तेल पाणी केलंय, आणि आता या घरात माझी बायको मुलं आहेत, तुकाची बायको मुलं आहेत, तरी ते किती उदास वाटत आहे. ताऱ्यांनी भरलेल्या काळ्या आकाशाखाली आयुष्यातली मागली सगळी वर्ष दाटून आली. रोज रोज आकाशात हेच तारे उगवले असतील, मावळले असतील, पण त्यांचं कधीच भान केलं नव्हतं. उगवेनात का वर तारे, असेना का वर आकाश? सूर्य चंद्र उगवोत मावळोत आम्ही या पृथ्वीवर किती आनंदात होतो. आम्ही मोऱ्यांची मुलं, महाजनांची मुलं, आम्हाला कधी काही कमी पडण्याचं कारण नव्हतं, कुठलं दुःख होण्याचं कारण नव्हतं. आता ज्या बैलगाडीच्या जोखडावर मी बसलो होतो, ती बैलगाडी आम्ही तिघा भावांनी रात्रभर जागून रंगवलेली होती. याच बैलगाडीत जत्रेला जाताना झडपा लावून आम्ही सगळ्यात पुढे राहिलेलो होतो. ही बैलगाडी अशी गावातून जायला लागली की लोक टकामका आमच्याकडे पाहत राहायचे. आम्हा तिघा भावांचा एक एक बैल लाडका होता. अडमे हाय. लहानपणीच आम्हाला केव्हा तरी कळलं की आम्ही शूद्र आहोत, जातीनं कुणबी आहोत, आणि आमचा धंदा वाण्याचा आहे. आम्हाला हेही कळलं की आम्ही आमची जात सांभाळली पाहिजे, हेही कळले की ज्यानं त्यानं आपापली जात सांभाळली पाहिजे. आईनं आईनं आमच्यात महाजनकीचा अभिमान घातला, तर सावजीनं आमच्या मोरे घराण्यात चालत आलेली विठ्ठल भक्तीची मिराशी आमच्यात भिनवली. आणि तुकानं, तुकानं तर आम्हाला आमचं बालपण दिलं. लहान भावाला मोठ्या भावा जे जे हवं असतं ते सगळं तुकामध्ये होत. भल्या पहाटे अंथरुणातून उठून तोंड धुवून भाकर खाऊन तू बाहेर धावायचास, आणि तुझ्या मागे बाहेर पडायला माझी धावपळ व्हायची. आणि तू रस्त्यावर येतास बाळकृष्णामागे गोपांची मुलं यावीत, तशी घराघरातून मुलं बाहेर पडायची. विटीदांडू तुझा आवडता खेळ, तसे सगळेच खेळ तुझे आवडते होते. गावच्या मुलींबरोबर आपण वारुळाची पूजा करायला जायचो, त्या गाणी म्हणत पुढे जात असताना आपण मागे दगडादगडी खेळायचो, त्या म्हणत असलेली सगळी गाणी तुला पाठ. एवढंच काय, पहाटे उठून बाया ज्या जात्यावर ओव्या म्हणायच्या त्याही सगळ्या तुला पाठ. आम्हाला तुझं खूप नवल वाटायचं. श्रावणात झाडांना बांधलेल्या हिंदोळ्यावर तू सगळ्यात उंच झोके घ्यायचास आणि मुलींना घाबरवून सोडायचास. झोका हवेत उंच गेल्यानंतर खाली येण्यापूर्वी क्षणभर हवेतच थबकतो, तेव्हा खरी मजा येते असं तू म्हणायचास. तेव्हा नक्की काय वाटतं सांगता येत नाही कान्ह्या. दादा, तू मला एकदा बेभान अवस्थेत डोंगरावर सापडला होतास, तेव्हा तुला हीच भावना झाली असेल का रे? जोखडावरून उठून मी घरात आलो. एखाद्या अपराधी माणसासारखा तुकाच्या बायकोच्या अंगावरून मी झरकन पुढे निघून गेलो. स्वयंपाक घरातली चूल आमची दोन्ही लहान मुलं बायकोनं कोपऱ्यात गोधडी अंतरून झोपवलेली होती. मी पुढे उन चूल पेटवायला लागलो. मागोमाग माझी बायको आली, माझ्या हातातले चुलीतले फाटे घेत तिने हळूच मला विचारलं.
2: अहो काय झालं, सापडले का भाऊजी?
0: नदीवर जाऊन आलो, डोंगरावर जाऊन येईन उद्या.
2: भाऊजी सापडायचे नाहीत. मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेड्या

0: दादा मला सापडणार. मी डोंगर चढून माथ्यावर आलो. तुका दादा नेहमी बसायचा त्याच्या जागेवर जाऊन बसलो.
1: आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग पहिला आता आपण ऐकलात. लेखक दीबा मुकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
2: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
4: श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

0: heat wave to severe heat wave conditions over Delhi, Punjab, Haryana and Chandigarh for tomorrow. And with that, we end this news bulletin.
1: श्रोतेहो आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरील प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.